सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 2 आषाढ 1948 23 जून 2026. आजचा दिवस लक्षात घ्या, आज मंगळवार. पहाटेचे 5:50 झाले. आजचे आपले पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन सभेत मी मृणालिनी जोशी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आरंभ करूया या सनई वादनानं.

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला हा राग होता गुणकली। श्रोतेहो, पुन्हा एकदा या सभेत सगळ्यांचं मनापासून स्वागत।
1: नमस्कार पुणे।
2: नमस्कार पुणे।
0: मध्यम लहरी 378 अंश, 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात। श्रोतेहो, 5:55 झालेत। आता गिरवाणवाणीमध्ये ऐकूया पारंपरिक श्री सुक्त देवी उपासनी महाराज आणि सहकाऱ्यांच्या स्वरात।

श्रद्धेह आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आपल्या रेडिओ सेटवरून आपण ट्यून केलंय, तसंच न्यूज ऑन यायार या मोबाईल ॲपवरून आपण ऐकत आहात लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे. श्रद्धेह थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीमधून बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

अक्षदेह सकाळचे 6:05 आणि 30 सेकंद झाली आहेत. ऐकणार आहोत कार्यक्रम प्रभात वंदन.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात सरस्वती नंदन यांची रचना सुरुवातीला आपण ऐकली. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. प्रभात वंदन या कार्यक्रमात आता ऐकूया संगीता जोशी यांनी लिहिलेली आणि केदार पंडित यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया बेला शेंडे यांच्या स्वरात अरविंद अगाशे यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं.

बेला शेंडे यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, कार्यक्रमातली शेवटची रचना ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि सहकाऱ्याच्या स्वरात.

0: उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकत आहात कार्यक्रम प्रभात वंदन. 6:25 आणि 25 सेकंद झाले आहेत. आता ऐकणार आहोत विनया देव यांचं चिंतन.
1: योगशास्त्र म्हटलं की सामान्य माणूस बिचकतो, कारण योग ही आपल्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे असं त्याला वाटतं. किंवा योग म्हणजे केवळ आसनं, प्राणायाम असाही एक गैरसमज असतो. पण योगशास्त्र हे कार्यकारण भावावर अधिष्ठित असं शास्त्र आहे. नरजन्माला येऊन कैवल्य प्राप्ती करून घेण्याचा अधिकार आपल्यातील प्रत्येकालाच आहे. हा साक्षात्कार पौरुष प्रयत्नांनी कसा करून घ्यायचा हे सांगण्यासाठीच योगशास्त्र प्रवृत्त झालंय. कैवल्य प्राप्तीसाठी निष्काम कर्माचरण, आत्मसाक्षात्कारी सद्गुरूंचा अनुग्रह, भक्ती, मुक्तीच्या मार्गाचं परिशीलन आणि अष्टांग योगाचं अनुष्ठान ही प्रमुख साधनं आहेत. हे अष्टांग योगाचं अनुष्ठान आणि त्यातली 8 अंग, त्यांचं स्वरूप इत्यादी विषयी चिंतन योगशास्त्रात आढळतं. यदेव विद्यया करोती तत् वीर्यवत्तरं भवती या न्यायानं योगशास्त्र समजून अनुष्ठान करणं अर्थातच अधिक लाभदायक ठरतं. म्हणून संक्षेपानं आपण यातली काही तत्व पाहू. योग म्हणजे काय? तर सूत्रकार म्हणतात, योगश चित्तवृत्ती निरोधा. चित्ताच्या वृत्तींचा प्रवाह अखंडपणे चालू असतो. सत्वरजतम हे त्याचे 3 घटक, सात्विक, राजसिक आणि तामसिक अशा 3 प्रकारच्या वृत्ती आहेत. त्यांच्या तारतम्यानं चित्ताची अंतर्मुखता किंवा बहिर्मुखता ठरते. चित्ताच्या प्रकारात मूढ चित्तात तमोगुणाचं प्राबल्य आढळतं. तंद्रा, निद्रा, मूर्छा प्रभाव गाजवतात. तर क्षिप्त चित्तात रजोगुणाचं प्राबल्य आढळतं. मूढ चित्तात जीवाकडून मोहमूलक पापाचरण घडवून आणलं जाऊ शकतं. तर क्षिप्त चित्तावस्थेत इंद्रियांच्या द्वारा चित्त बाह्य विषयांकडे जणू फेकलं जातं, म्हणून त्याला क्षिप्त चित्त असं म्हणतात. विक्षिप्त चित्त या अवस्थेत त्रिगुणांच्या ठिकाणी जीवाला विषयांचा भोग देऊन पुढे अपवर्ग म्हणजे मोक्ष द्यावा असं सामर्थ्य असतं. रजोगुण तमोगुण क्षीण व्हायला लागतात. जन्मांतरीच्या अनुभवांमुळे जणू तृप्तीतून येणारी विरक्ती प्रभावित होते. ध्यानाची ओढ लागते. काही काळ तरी सात्विक सुखाचा आविर्भाव चित्तात होतो, म्हणून याला विक्षिप्त चित्त असं म्हणतात. एकाग्र चित्तावस्थेत विषयानंद गौण वाटू लागतो. बहिर्मुख विषयवृत्तींचा निरोध होऊ लागतो. तर निरुद्ध चित्तावस्थेत चित्ताच्या सर्वच वृत्तींचा निरोध होतो. ऋतंभरा प्रज्ञा जागृत होते. डॉक्टर सुरुची पांडे हे सोपं करून सांगताना एक उदाहरण देतात. त्या म्हणतात, चित्ताचा स्वभाव अशुद्ध नसतो, विचार वाईट नसतात, ते येत राहणार येऊ देत. पण जेव्हा चित्तावर विचारांचा संस्कार पक्का होऊन वासना निर्माण होतात तेव्हा समस्या उत्पन्न होतात. पालक बघत असतील तर वात्रट मुलं दंगा थांबवतात, अन्यथा दंगा करत राहतात. तसंच चित्त हे

0: जर समुद्र मानला तर वृत्ती या लाटा आहेत त्या निरंतर प्रवाहित राहणारच, पण अजस्त्र लाटा जहाज बुडवायला कमी करत नाहीत, तसं आतृप्त दुष्ट इच्छांच्या लाटा म्हणजे वृत्ती उसळायला लागल्या की वासनेचं रूप धारण करतात, नीतिमत्तेचं तारू बुडायला मग वेळ लागत नाही। म्हणून चित्तवृत्तींकडे तटस्थ वृत्तीने पण सजगपणे पाहण्याचा अभ्यास हवा। माइंड इज माइंड, वॉच इट फ्रॉम बिहाइंड। व्हेन माइंड इज वॉच, इट कॅनॉट बाइंड। व्हेन द सेल्फ इज सीअर अँड माइंड इज सीन, ओ इवन द वर्स्ट माइंड कॅन बिकम क्लीन।
1: विनयादेव यांचं चिंतन आपण ऐकलं आणि याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत।

श्रोतेहो, आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 6:30 झालेत. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये कमी खर्चात जनावरांचे खाद्य आणि चारा व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. आणि 7:15 आरोग्यम धनसंपदामध्ये एचपीव्ही व्हॅक्सिनेशन अवेअरनेस याविषयी तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. तसंच 6:50 परिसर अंतर्गत पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकू शकाल. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 बाळम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमात अध्याय पहिला असेल आणि श्लोक 46वा. विवरण लेखक माधवी जोशी, श्लोक गायन प्रीती गंगाखेडकर आणि निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित होईल 8:30. 8:40 भावधारा आणि 9:00 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 9:30 ऐकणार आहोत कार्यक्रम फोन इन लोभ असावा, सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ, शोध विश्वशांतीचा, यात्रा वचनपूर्तीची. 10:10 काही सुगम गीत, 10:25 स्थानिक निवेदनं ऐकू शकणार आहात. 10:30 वार्ताचित्र, 11:15 हिंदी चित्रपट संगीत, 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं गायन, राग असेल बसंत सुखारी. 11:30 कार्यक्रम आम्ही, यामध्ये ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांची पत्नी संध्या गोखले यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग 7वा, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. यामध्ये गुणसागर गंभीर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेनिमित्त त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत याचा भाग दुसरा. तसंच आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका मालिका आपण ऐकू शकणार आहात. 1:00 प्रायोजित कार्यक्रम एनसीईआरटी, 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. 2:00 ते 3:00 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 2:15 दोपहर समाचार, त्यानंतर 3:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. सायंकालीन सभेची सुरुवात

0: 5 वाजता हिंदी चित्रपट संगीताने, 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 6:10 कार्यक्रम रूपरेषा, 6:30 वाजता अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम, यामध्ये क कायद्याचा यावर रत्नाकर दुसाने यांचं भाषण ऐकू शकाल, सादर करते विनायक मोरे. 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 विधिमंडळ समालोचन, हे दोन्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत, यामध्ये शेतकऱ्यांसाठी कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाचे योगदान याविषयी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ राजीव बळीराम काळे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. 8:05 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र सहक्षेपित केलं जाईल. 8:15 कार्यक्रम एक कलाकार. 9:30 दिल्ली केंद्रावरून मनी टॉक आणि 10:15 मंथन. 10:00 नभोनाट्य मुक्तीपत्रे याचा भाग 4, डॉ आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाचं आकाशवाणी रुपांतर, सादरकर्त्या गौरी लागू. 10:30 डॉ वसंतराव देशपांडे यांचं गायन आपण ऐकू शकाल, राग असेल जय जयवंती. श्रोते हो, या सगळ्या कार्यक्रमांबरोबर आम्ही नेहमीच्या वेळी सगळी बातमीपत्र आणि विशेष बातमीपत्र प्रसारित आणि सहक्षेपित करणार आहोत. ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकलीत. श्रोते हो, 6:35 झालेत, ऐकणार आहोत दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, 23 जून या दिवसाचं ऐतिहासिक महत्व जाणून घेऊया. 1661 या दिवशी ब्रिटिश राजपुत्राशी पोर्तुगालच्या राजकन्येच्या विवाहानिमित्त पोर्तुगालकडून ब्रिटिशांना मुंबई हे बंदर आंदण म्हणून मिळालं. 1757 या दिवशी प्लासीच्या लढाईत रॉबर्ट क्लाईव्हच्या 3000 सैन्यानं सिराज उद्दौलाच्या 50,000 सैन्याचा फितुरी करून पराभव केला. 1894 पॅरिस इथं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली. इंग्लंडला 92 धावांनी हरवून वेस्ट इंडिजनं दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला 23 जून 1979 या दिवशी. वेस्ट इंडिजनं 1975 नंतर हा लागोपाठ दुसरा विश्वकरंडक जिंकला होता. June 1985 या दिवशी एअर इंडियाचं बोईंग 747 कनिष्क विमान अटलांटिक महासागरामध्ये कोसळलं. विमानात झालेल्या बॉम्बस्फोटामुळं हा अपघात घडला. आज जन्मदिवस असलेली प्रसिद्ध नावं ही आहेत. 1901 क्रांतिकारक राजेंद्रनाथ लाहिरी. इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचा जन्म 1916 या दिवशी झाला.
2: लेन हटन, द मॅन हू हॅज डन मोर फॉर इंग्लिश क्रिकेट दॅन एनीवन सिन्स जॅक हॉब्स इज रिटायरिंग. At Pudsey, his Yorkshire birthplace, with his wife, Len tells us how he feels.
3: I am, of course, very sorry indeed to have to decide to retire from first-class cricket. I have played, of course, first-class cricket for over 20 years, and it is a big blow to me to have to decide to retire.
1: Abhineta Rehman yanchaaj janmadin. 23 June 1921 ya divshi janmalelya Rehman yanni vayusenetil nokri sodun chitrapat srushtit pravesh kela hota. गुरुदत्त यांची निर्मिती असलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या. यामध्ये प्यासा, चौदवी का चांद, साहब बीवी और गुलाम यांचा समावेश आहे.
4: रोज ही तो जाते हो वहां, एक दिन मेरे पास भी रह गए तो.
5: मैं मर्द हूँ छोटी बहू, चाबियों का ये गुच्छा नहीं जो सदा तुम्हारे पल्लू से बंधा रहूं.
1: नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांचा 1942 या दिवशी पंढरपूर इथं जन्म झाला. अशी पाखरे येती, घाशीराम कोतवाल या नाटकांचं तसंच सामना, जैत रे जैत, उंबरठा, सिंहासन या गाजलेल्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं.

अभिनेता राजू बब्बर यांचा जन्म 23 जून 1952 या दिवशी झाला. 1972 फ्रेंच फुटबॉलपटू झिनेदिन झिदान. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यापैकी काही प्रसिद्ध व्यक्तिमत्वही आहेत. 1761 तिसरा पेशवा बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा. 1953 केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी. भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांचा आज स्मृतिदिन. 1980 साली त्यांचं निधन झालं. काँग्रेस नेते आणि इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचं विमान अपघातात निधन 1980 साली या तारखेला झालं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सदाशिव कान्होबा तथा सका पाटील यांचं 23 जून 1981 या दिवशी निधन झालं. केंद्रीय अर्थमंत्री आणि रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी प्रभावी काम केलं होतं. हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध चरित्र अभिनेते हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचं 1990 साली या दिवशी निधन झालं. ते इंग्रजी कवी, नाटककार आणि संगीतज्ञही होते. विजयवाडा मतदारसंघातून ते पहिल्या लोकसभेचे खासदार होते. लोकगीत गायक प्रल्हाद शिंदे यांचं 2004 साली या तारखेला निधन झालं.

0: दिनविशेष आपण ऐकलत. सादर करते होते मुझम्मील पटेल. 6:40 झालेत. आता कृषीवाणी अंतर्गत ऐकूया कमी खर्चात जनावरांचे खाद्य आणि चारा व्यवस्थापन याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पशुपालन व्यवसायातील सर्वात मोठा खर्च म्हणजे जनावरांचं खाद्य आणि चारा. साधारणपणे एकूण खर्चाच्या 60-70% रक्कम ही खाद्यावर खर्च होते. त्यामुळे कमी खर्चात सकस आणि संतुलित खाद्य उपलब्ध करून देणं अत्यंत महत्वाचं ठरतं. गायींच्या शारीरिक वाढीसाठी आणि दूध उत्पादनासाठी आवश्यक अन्नद्रव्याचा पुरवठा योग्य प्रमाणात करणं आवश्यक असतं. अन्नद्रव्याच्या अभावी शारीरिक क्षमता असून देखील पुरेशा प्रमाणात दूध उत्पादन मिळत नाही. दूध उत्पादनावर विपरीत परिणाम न होता आहारावर खर्च कसा कमी करता येईल याचा विचार करणं अपरिहार्य आहे. शेतात उपलब्ध ज्वारी, बाजरी, मका, गव्हाचा कडबा, भात, पेंडा यासारख्या सुका चारा हे कमी खर्चातील उत्तम पर्याय आहेत. यामुळे जनावरांना ऊर्जा मिळते, तसंच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. दुधाळ जनावरांसाठी हिरवा चारा हा अत्यंत आवश्यक मानला जातो. नेपियर गवत, हिरवा मका, बरसीम आणि ओट यासारखी चारा प्रथिनं, जीवनसत्व आणि खनिज यांचे उत्तम स्रोत आहेत. विशेषतः नेपियर गवताची लागवड एकदा केल्यास अनेक वेळा कापणी करता येते. हिरव्या चाऱ्याचा नियमित वापर केल्यास दूध उत्पादनात लक्षणीय वाढ होते. संतुलित हिरवा चारा दिल्यास दूध उत्पादनात 15-20% वाढ होऊ शकते. सध्या एल निनो सारख्या हवामान बदलाच्या काळात जनावरांसाठी चाऱ्याचं नियोजन करणं महत्वाचं आहे. जाणून घेऊयात चारा उत्पादन याविषयी. चारा हा जनावरांच्या आहारातील प्रमुख घटक असतो. हिरव्या चाऱ्याची आवश्यकता रोज असल्यानं वर्षभर हिरव्या चाऱ्याचं योग्य व्यवस्थापन करावं. यामध्ये बहुवार्षिक चारा पिकं, द्विदलवर्गीय चारा पिकं, कमी कालावधीत येणारी चारा पिकं याचा समावेश करावा. हायब्रिड नेपियर यासारखी बहुवार्षिक चारा पिकं, लसूण, घास, बरसीम, चवळी या द्विदलवर्गातील बहुवार्षिक आणि हंगामी पिकं घ्यावीत. यासोबत शेवगा, सुबापूळ, शेवरी इत्यादी झाडांचा पाला आहारामध्ये असणं आवश्यक आहे. घरच्या घरी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी वाळलेला चारा उत्पादित करावा. मूळ पिकाच्या कापणीनंतर उर्वरित सुका चारा साठवणूक करून ठेवावा. ज्वारीचा कडबा, बाजरीचा सरमाड, तुरीचा हरभऱ्याचा भुसा, भाताचे पिंजार साठवणूक करून ठेवावे. ऊस, चिपाड, मक्याचा वाळलेला चारा याची पण साठवणूक करून ठेवावी. उप उत्पादनं यामध्ये जाणून घेऊयात. शेतीतील उप उत्पादनं देखील कमी खर्चिक खाद्य म्हणून मोठ्या प्रमाणात वापरता येतात. शेंगदाणा पेंड, सोयाबीन भुसा, हरभऱ्याची टरफलं, ऊसवाडे याचा उपयोग जनावरांसाठी पोषक खाद्य म्हणून होतो. या पदार्थांमधून प्रथिनं आणि ऊर्जा कमी खर्चात उपलब्ध होते. कडधान्यांच्या वाढत्या किमती लक्षात घेता धान्याचं उपपदार्थ वापरणं जास्त संयुक्तिक ठरतं. मळीचा वापर, निकृष्ट प्रतीच्या वाळलेल्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्यास साखर कारखान्यातील उपपदार्थ म्हणजे मळीचा अत्यंत परिणामकारक वापर केला जाऊ शकतो. मळीमुळे वाळलेल्या चाऱ्याची चव सुधारते.

0: त्यामुळे शुष्क पदार्थांचं सेवन वाढतं, परिणामी अधिक अन्नद्रव्य शरीरवाढीस उपयुक्त ठरतात. मुरघास हिरवा चारा जास्त प्रमाणात असताना मुरघास करून ठेवणं फायदेशीर आहे. मका किंवा ज्वारी मुरघास कमी खर्चिक दीर्घकालीन साठवण आणि उन्हाळ्यात उपयोगी आणि दूध उत्पादन टिकवतं. खनिज मिश्रण कमी खर्च करताना अनेकदा पशुपालक खनिज मिश्रण टाळतात, पण ही मोठी चूक आहे. दररोज प्रति जनावर 50 ते 100 ग्रॅम खनिज मिश्रण द्यावं, यामुळे दूध वाढतं, प्रजनन क्षमता सुधारते आणि कमजोरी कमी होते.
1: कमी खर्चात जनावरांचे खाद्य आणि चारा व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी सदरात. श्रोते हो, आता 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग तज्ञ डॉ ज्योती रोकडे यांनी एचपीव्ही लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण एचपीव्ही लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. संपूर्ण खेडेगावामध्ये किंवा प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये सर्वात इझी आणि सर्व सिस्टर्स अंगणवाडी सेविका यांना शिकवली गेलेली तपासणी म्हणजे VIA. याचा अर्थ आहे व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाला अत्यंत डायल्यूट करून लावले जाते आणि त्यानंतर जो भाग पांढरा पडतो त्या भागाकडून तुकडा, म्हणजे त्या भागाचा छोटासा तुकडा घेतला जातो आणि तो तपासणीला पाठवला जातो. या तीन सोप्या टेस्टमुळे आपल्याला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होत आहे, होणार आहे किंवा नाही याची कल्पना मिळते. तर ह्या टेस्ट अगदी सोप्या आहेत आणि माझा सर्वांना अगदी अनुरोध आहे की 35 नंतर सर्व स्त्रियांनी कमीत कमी पॅपस्मिअर वर्षातून एकदा तरी करून घ्यावा. आता ह्यानंतर आपण खूप महत्वाच्या गोष्टीकडे जाणार आहोत, ते म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन म्हणजे काय. आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असून सर्वांना असं वाटतं की या लसीमध्ये जिवंत विषाणू आहे, परंतु ही टोटली गैरसमजूत आहे. या लसीमध्ये एचपीव्ही विषाणूचा फक्त बाह्य भाग वापरला जातो आणि म्हणून त्याला व्हायरस लाईक पार्टिकल किंवा VLP तंत्रज्ञान असं म्हणतात. हा भाग शरीरात गेल्यानंतर प्रतिकार शक्ती सक्रिय होते आणि भविष्यात एचपीव्ही संसर्गाविरुद्ध संरक्षण तयार होते. ही लस कॅन्सर करत नाही आणि एचपीव्हीचा संसर्ग सुद्धा करत नाही. भारतामध्ये ही लस आहे का? तर हो, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एचपीव्हीच्या लसी उपलब्ध आहेत. त्यामध्ये भारतात स्वतः तयार केलेली लस आहे सर्वावॅक. यामध्ये 4 कॅन्सर तयार करणाऱ्या विषाणूंचा भाग काढून त्याच्यातून ती लस तयार करण्यात आलेली आहे. तसेच 9 विषाणूंचा समावेश असलेली गार्डासिल 9 ही सुद्धा लस भारतामध्ये उपलब्ध आहे. एचपीव्ही लस कोणाला द्यावी? एचपीव्ही लस घेण्यासाठी सगळ्यात योग्य वय आहे 9 ते 14 वर्ष. या वयात प्रतिकार शक्ती अधिक प्रभावीप्रमाणे प्रतिसाद देते. लैंगिक जीवन सुरू होण्या अगोदरच लस घेतल्यास सर्वाधिक संरक्षण मिळते. आज अनेक देशांमध्ये मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा एचपीव्ही लसीकरण करण्याची शिफारस केली जात आहे. एचपीव्हीचे किती डोस देण्यात यावे? 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात. 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात

0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: आज दुपारी 2:05 आणि हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. 6:50 होत आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
2: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण लहान मुलांचे पहिले गुरु म्हणजे पालक, विशेषत 25 ते 45 वयोगटातील लोक काय करू शकतात हे पाहू. हा वयोगट घर, नोकरी, व्यवसाय आणि मुलांचे संगोपन या सगळ्यांची जबाबदारी सांभाळणारा असतो, त्यामुळे त्यांच्या निर्णयांचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. घरात ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, स्वयंपाकघरातील उरलेल्या वस्तूंमधून कंपोस्ट खत तयार करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे या गोष्टी सहज करता येतात. वाहनांचा अतिवापर टाळून शक्य तिथे चालणे, सायकल वापरणे किंवा कार पूल करणे यामुळे प्रदूषण कमी होऊ शकते. आज अनेक पालक मुलांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात प्लास्टिक डेकोरेशन करतात किंवा फुग्यांचेही करतात की जे पर्यावरणाला फारच हानिकारक आहे. त्याऐवजी झाडे भेट देणे, कापडी पिशव्या वाटणे किंवा पर्यावरणपूरक पानाफुलांची सजावट वापरणे हा अतिशय चांगला पर्याय आहे. याच वयोगटातील लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. त्यांनी घरात सोलर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा टेरेस गार्डन यासारख्या गोष्टी स्वीकारल्या तर पर्यावरणासोबतच भविष्यातील खर्चही कमी होईल. घरात कचऱ्याचे वर्गीकरण होत असेल तर त्या मुलाला घरात अगदी सुरुवातीपासूनच हे बाळकडू देणे हे पालकांचे पहिले कर्तव्य आहे की प्लास्टिक वेगळे ठेवले पाहिजे, प्लास्टिक कचरा वेगळा करून तो घंटागाडीला देणे किंवा कुठेही प्रवासाला जाताना एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी प्लास्टिकच्या कचऱ्यासाठी वेगळी ठेवणे, काहीही खाल्ले त्याचे प्लास्टिकचं कव्हर असेल तर ते कव्हर किंवा कचरा हा नक्की त्या प्लास्टिकच्या पिशवीतच जाईल, त्या मुलाला मुद्दामून टाकायला देणे, त्या पिशवीतच ठेवायला लावणे अशा पद्धतीच्या सवयी आई, बाबा, आजी, आजोबा सहजगत्या लावू शकतात. घरात पाहुणे आल्यानंतर त्यांना कौतुकाने त्या मुलाने वेगळा ठेवलेला प्लास्टिकचा कचरा दाखवायला लावणे किंवा घरी आलेले झाड, फूल, पान, कळी हे कौतुकाने दाखवणे, त्याची आवड लावणे अशापासून झालेली सुरुवात ही पुढे जाऊन टेरेसवरील किचन गार्डनची हळूहळू जबाबदारी त्याला देणे यामध्ये रुपांतरित होऊ शकते. माझ्या माहितीत एक मुलगा होता, त्याला रस्त्याच्या कडेची झाडे जी आता पावसाळ्यानंतर जगत नाहीत ती झाडं आणून तो घरात लावायचा, तर त्याच्या आईवडिलांनी ते जंगल त्याला वाढवू दिलं होतं. आता त्याच्याकडे बोन्साई केलेली अनेक झाडं त्याने जगवली आहेत आणि जशी जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी ती झाडे तो जमिनीत लावायलाही देतो. अशा प्रकारे आपणही म्हणजे पालकांचेही हे कर्तव्य आहे की त्या मुलाची उपजत आवड जाणून घेऊन त्याला त्या पद्धतीचा सपोर्ट देणे किंवा ती आवड लावणे ही सुद्धा आपणच करू शकतो. मुलं अनुकरणाने शिकत असतात त्यामुळे आपण त्यांच्यापुढे काय आदर्श ठेवतो हीच बाब विचार करण्यासारखी आहे. सतत मोबाईलचा वापर आपण करत राहिलो तर ते मुलंही तेच पाहणार आणि मोबाईल मागणार. त्यापेक्षा आपण काही वाचन केले किंवा छोट्या छोट्या गोष्टी वाचून दाखवल्या तर त्या मुलालाही वाचनाची आवड लागते. जसे हे आहे अगदी त्याच पद्धतीने झाडांना पाणी घालत असताना त्या मुलाच्या हातातही छोटंसं भांडं देऊन झाडाला पाणी घालायला लावणे आणि मग त्याला आलेलं पान कौतुकाने दाखवणे की हे तू पाणी घातल्यानंतर आलेलं फूल, फळ, पान हं, आणि टाळ्या वाजवून आनंद साजरा करणे हे कौतुक मुलांना सातत्याने झाडांभोवती राहायला उद्युक्त करते. बरेच पालक तक्रार करतात की मोबाईलशिवाय हा मुलगा जेवत नाही, त्याची पाळ्यामुळे कुठेतरी अगदी बालपणी रडल्यानंतर त्याला मोबाईल दिल्यामुळे सुरू झालेली आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. त्याऐवजी खिडकीतून एखाद्या झाड, काऊ चिऊ दाखवला, फूल दाखवले किंवा आपल्या घरात छोटीशी बाग तयार करून त्यामध्ये त्याला गुंतवत राहिले तर मोबाईलचे दुष्परिणाम कमी होतील. आपणही कामापुरताच मोबाईल वापरला पाहिजे. मुलांची मानसिक

0: जडणघडण ही दैनंदिन आयुष्यात समोर घरात काय घडत असते त्यावरही खूप अवलंबून असते. त्यामुळे आधी जबाबदार पालक झालात तर जबाबदार नागरिक तयार करू शकाल. सगळ्यांनी ठरवले तर या गोष्टी खरंच खूप सोप्या आहेत आणि घरात खेळीमेळीचे वातावरणही तयार करणारे आहेत. सुट्टीच्या दिवशी डबे घेऊन एखाद्या बागेत जेवायला गेलो आणि दुपार त्या बागेतच जर घालवली तरी सुद्धा आठवडाभर घरात बसलेली मुले मोकळी होतात. अशा छोट्या छोट्या आयडिया सतत कल्पकतेने तरुण आई वडिलांनी राबवल्या पाहिजेत.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्बे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. थोड्याच वेळात संस्कृत मधून

0: हॉकी दलम अद्य पाकिस्तान दलम सम्मुखी करिष्यति इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 378° 7-8 meters अर्थात 792 kHz वर म्हणजेच आपल्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं पुणे केंद्र।

श्रोतेहो, सकाळचे 7:45 झाली आहेत. ऐकणार आहोत आजचा विचार.

श्रोते हो, आता ऐकूया आजचा विचार. बाहेर कुठे शोधण्यापेक्षा आपल्या आत डोकावून बघितलं तर निश्चितच खरा आनंद मिळेल यात शंका नाही.

0: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
1: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
0: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
1: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
0: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोतेहो आजचा विचार ऐकूया पुन्हा एकदा. बाहेर कुठे शोधण्यापेक्षा आपल्या आत डोकावून बघितलं तर निश्चितच खरा आनंद मिळेल, यात शंका नाही.

0: श्रोतेहो आजचा विचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोतेहो आता ऐकूया आमच्या कार्यक्रमांविषयीची काही निवेदनं.
1: युगायुगांचे नाते अपुले नको दुरावा.
2: वटपौर्णिमा म्हटलं की आठवते ती सत्यवान सावित्रीची गोष्ट. वडाच्या ऑक्सिजन उत्सर्जनामुळं या झाडाचं निसर्गातलं महत्व आणि त्यासंबंधी जोडली गेलेली व्रतवैकल्य. मैत्रिणींनो, आजच्या काळात वडाला प्रदक्षिणा घालणं किंवा उपास धरणं कदाचित थोडं मागं पडेलही, पण आपल्या नवऱ्याची आणि दीर्घ संसार सहजीवनाची प्रार्थना मात्र प्रत्येक स्त्री नक्कीच करेल. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे जोडी तुझी माझी. आपल्या सहजीवनाच्या आठवणी, किस्से, बिकट प्रसंग, कसोटी पाहणारे क्षण, तर काही मनमुराद हास्याचे क्षण, हे सारं आम्हाला ऐकायला आवडेल. सखी संदेश या कार्यक्रमात फोन करा. मंगळवारी अर्थात 23 जूनला सकाळी 11 वाजता. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जोडी तुझी माझी, जरूर फोन करा मंगळवारी 23 जूनला सकाळी 11 वाजता.

एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसनमुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
2: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर, क्षणात खाली.
1: आता होता भुईवर भेटे आभाळाला.
2: जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
3: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहित असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजे आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका. येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली. काल पहिल्याच दिवशी 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. ते म्हणाले,
1: जे तलाव होते, डॅम होते, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघही अडचणीत आलेले आहेत.
0: पटोले यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. ज्येष्ठ गायिका दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह सभागृहाच्या दिवंगत सदस्यांना दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. निवडणुकीच्या मतदार संघनिहाय निकालांची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधींकडून.
2: राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून महायुतीचे सुहास शिरसाट विजयी झाले. जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाले. धाराशिव लातूर बीड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी विजय मिळवला. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत, सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामध्ये भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे विजयी झाले. अमरावतीत महायुतीचे प्रवीण पोटे विजयी झाले. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर परभणी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिकमध्ये मात्र शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे राजीव पोद्दार यांचा विजय झाला. या निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रम काकडे, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, कोकणातून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखानी हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या

0: वार्ताहरांसह पुण्याहून सविता म्हसकर.
1: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाचवरे, संजय दीना पाटील आणि नागेश पाटील अष्टीकर यांचा समावेश आहे. घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून हे पक्षांतर करण्यात आल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, त्यांना विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसंच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवण्यात येईल अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्मसन्मान प्रदान करणार आहेत. 2 मान्यवरांना पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री सन्मान आज प्रदान केले जातील. अभिनेते ममुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्यासह 65 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरच्या रासायनिक वज्रलेपनाला पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयानं स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं मूर्तीवर कोणत्याही प्रकारचं लेपन करण्यास मनाई केली आहे. मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाकडून हे रासायनिक वज्रलेपन केलं जाणार होतं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसाठी शेगावमधून प्रस्थान ठेवलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल अकोला जिल्ह्यातील भवरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवर तसंच मार्गावरील विविध गावांमध्ये भाविकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. उत्तर प्रदेशातील लखनौमधील अलीगंज भागात एका कोचिंग सेंटरमध्ये काल लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. मृतांमध्ये बहुतांशी 14 ते 16 वयोगटातील विद्यार्थी आहेत. अलीगंजमधील पूर्निया भागात एका अॅनिमेशन कोचिंग सेंटरमध्ये ही आग लागली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीतले माजी सैनिक आणि राष्ट्रीय जलतरणपटू तसंच जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचं काल पुण्यात अल्पशः आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मेंदूच्या विकारामुळे गेले 15 दिवस त्यांच्यावर पुण्यातल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. प्राचीन भारतीय पारंपरिक युद्धकला असलेल्या सिलंबम या क्रीडा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी मलेशियामध्ये होणार आहेत. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडमधील 21 खेळाडूंची निवड झाली आहे. जालना इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेतून भारतीय संघाची निवड झाली. गडचिरोली, धुळे आणि नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात काल मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्येही काल पावसाचं आगमन झालं, मात्र अद्यापही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई असून नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. भंडारा जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. जिल्ह्यात विविध ठिकाणी काल वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला, काही शेळ्या आणि एक म्हैस मरण पावली. राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन झालं असलं तरी काही भागात अजूनही उष्णतेची तीव्रता कायम आहे. वाढतं तापमान लक्षात घेऊन जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं काल तळकोकणातून आगेकूच करत कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागात तो सक्रिय झाला आहे. येत्या

चोवीस तासात मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। श्रोतेहो, आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून आपल्या रेडिओ सेटवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे। 7:22:25 झाली आहेत।
0: उज्ज्वल असा भविष्यकाळ घडवण्यासाठी वर्तमानात जसे कष्ट केले पाहिजेत, तसंच काय घडलंय, आपली परंपरा काय, आपण कोठून आलो हेही अभ्यासणं फार महत्वाचं।
3: राजवाड्यांची इतिहासाची संकल्पना ही व्यापक आणि सर्वसमावेशक होती। इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील राजकीय घटना म्हणजे लढाया तह नाहीत, तर संपूर्ण मानवी समाजाचा अभ्यास म्हणजे इतिहास।
0: इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ इतिहासाचार्य V.K. राजवाडे यांच्याविषयी डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण जरूर ऐका, 24 जूनच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून। सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपल्याला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचंच, पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे, तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, तुम्ही सांगितलं की योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योग करायचा आहे, जर आपण त्यांच्याकडे गेलो तर त्यांची शिकवायची सुरुवात कशापासून होते?
1: एखादा व्यक्ती आहे ज्याने की कधीच योगशास्त्राचा अभ्यास केलेला नाहीये, त्याला मग ते आधी संधी संचलन सांगतात, म्हणजे तुमचे हात पाय कसे हलवायचे.
0: अच्छा.
1: साधी गोष्ट आहे, तुमचे सगळे शरीरातले संधी जे आहेत, संधी म्हणजे सांधे, जॉईंट्स जे आहेत, ते जर फ्री नसतील तर तुम्हाला मग पुढच्या प्रक्रिया नाही करता येणार. मग त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला संधी संचलन सांगतात हळूहळू. कोणाला मानेचा त्रास असतो, कोणाला खांद्यांचा त्रास असतो, कोणाला कमरेचा त्रास असतो, मनगटाचा त्रास असतो, मग अशा वेळेस तुम्हाला संधी संचलन सगळे सांगतात. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तुमची प्रगती होत जाते. म्हणजे अचानकच तुम्ही पद्मासन घालायला बसलात असं होत नाही, तुम्हाला ते हळूहळू एक स्टेप असं करत करत तुम्हाला कधी एखाद्याला महिनाभर लागेल, 2 महिने, मग हळूहळू ते आसन आपल्याला सिद्ध होतं. असं ग्रॅज्युअली हळूहळू कुठलीही जे काही विद्या आत्मसात करतोय तिला हळूहळू करतच पुढे न्यायला पाहिजे असं जनरली करतात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला योग शिक्षक तेच सांगतील की तुम्ही श्वास आत कसा घ्यायचा, बाहेर कसा सोडायचा, त्याच्यानंतर संधी संचलन कसं करायचं. आणि अजून तुम्हाला योग शिक्षक तुमचे सुरुवातीला सांगतील की तुम्ही आहार पण कसा ठेवला पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही काही तळकट तेलकट तुपकट खाल आणि मी योग करतो म्हणाल, असं नाही होत.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे थोडासा आहारावर नियंत्रण, थोडस लाईफस्टाईल, थोडस मनाची चंचलता कमी करणे, असं करत करत हळूहळू हळूहळू योगाचा अभ्यास करायचा.
0: नक्कीच डॉक्टर. मघाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मनाची चंचलता, आणि आपलं मन जे आहे ना ते एका ठिकाणी 1 मिनिट सुद्धा थांबत नाही, खूप गोष्टी मनात चाललेल्या असतात, आपल्याला ते करायचंय, आपल्याला हे करायचंय. तर या मनाचा ताबा मिळवण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी योग कसा उपयोगी पडतो?
1: म्हणजे योगच करू शकतो, दुसरं कोणी करूच शकत नाही असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला थिओरॉटिकल वाटेल ही गोष्ट. योगाची व्याख्याच अशी आहे की योगच चित्तवृत्ती निरोध असं म्हणतात. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा. फॉर एक्झाम्पल, सर्वसामान्य माणसाला समजेल अशासाठी

0: सांगते की मनावर कंट्रोल असायला पाहिजे, मनावर तुमचं नियंत्रण असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मनामध्ये जे काही भावभावना येत असतील, ज्या की तुम्हाला डिस्टर्ब करत असतील, त्या गोष्टींच्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे. तुम्ही त्या रोखू नाही शकत, त्याचा विरोध नाही करू शकत तुम्ही. एवढ्या धावपळीच्या जगात जेवढा स्ट्रेस तुम्हाला सगळ्यांना आहे, तो स्ट्रेस तुम्ही बंद नाही करू शकत, पूर्णपणे शून्य नाही होऊ शकत. मग त्याचा निरोध करायचा, म्हणजे त्याचा कंट्रोल करायचा, म्हणजे त्याचं नियंत्रण करायचं, ते योगशास्त्राने शक्य होतं. तर कसं, मन इतकं चंचल आहे की त्याला कंट्रोल करायचं म्हणल्यावर खूप कठीण असतं. एक छोटंसं उदाहरण असतं देतात की समजा गाईचं वासरू जे असतं ते किती चंचल असतं ना, त्याला तुम्ही एका ठिकाणी बांधून ठेवलं तर ते काय होईल, ते बांधल्या जाणार नाही. मग त्याला गुराखी तो काय करतो की त्याला असं लांबलचक दोरी बांधतो आणि मग एका खुंटीला बांधून ठेवतो की जेणेकरून त्या वासराला असं थोडस मोकळी वाटते आणि तो थोडा बांधलेलाही राहतो. म्हणजे मनाचं पण असंच आहे, मन तुमचं चंचल आहे ते कुठेतरी जाणारच आहे, पण कुठे गेलं की ना थोडंसं कॉन्शियसली त्याला पकडून आणायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं एके ठिकाणी. तर मनाची चंचलता आपल्याला या टाईपनी दूर करायची की त्याला एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायला लावायचं. म्हणजे तुमचा अभ्यास असो, तुम्ही जे काही कला, तुमचं स्किल, तुमचं काही जे काही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आयुष्यामध्ये, त्याच्या ठिकाणी त्याला कॉन्सन्ट्रेट करायला सांगायचं मनाला. मी असं म्हणलं की चला आता मन कॉन्सन्ट्रेट करा असं होईल का? असं होणार नाही, याच्यासाठी अभ्यास लागेल. मग याच्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण असायला हवं पहिल्यांदा.
1: ते कसं ठेवायचं?
0: हा, ते पण असं कठीण आहे थोडंफार. पण जे लोक प्राणायामाचा अभ्यास करतात ना, ते ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतात. म्हणजे पहा, असं आहे की आपल्या शरीरामधल्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे स्त्रोतस जे आहे त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. म्हणजे जर का मी अन्न खाल्लं ते पोटात गेलं आणि मग मला वाटलं की अरे नाही वा हे ना चुकीचं खाल्लं मी, आता माझ्या बॉडीला सांगू दे की नको नको याला पचवू नको, असं होत नाही. एकदा पोटात गेलं की तुमच्या हातात काही नाही, ते पुढे जाऊन व्यवस्थित त्याचं मेटाबॉलिझम होणारच. पण श्वासोश्वास जो आहे, म्हणजे प्राण व स्त्रोतस असं आहे की ते थोडंफार तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. याच्यावर इमोशन्स पण डिपेंड आहे. म्हणजे जसं तुम्हाला खूप भीती वाटली तेव्हा श्वासाची गती वाढते,
1: हो,
0: अशा वेळेस तर तुम्ही कूल, काम, एकदम चांगले आनंदी राहाल, तेव्हा कदाचित श्वासाची गती कमी होते. म्हणून मग तुम्हाला श्वासावर नियंत्रण ठेवायचंय, जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवायचंय. प्राणायामामध्ये आपण काय करतो, आपण प्राणायाम म्हणतात त्याला, दोन प्राणांच्या मधलं अंतर वाढविणे याला प्राणायाम असं म्हणतात. म्हणजे दोन श्वासांच्या मधलं अंतर वाढवायचं, है ना, ते ताणायचं. म्हणजे श्वास आत घेतला की थोडा वेळ थांबायचं, मग श्वास सोडताना हळूहळू हळूहळू कंट्रोल्ड वेनी श्वास सोडायचा.
1: अच्छा.
0: हा, याच्यासाठी मनाचं नियंत्रण लागते. म्हणजे मी हे सांगते खरी, पण ह्याला मनाचं नियंत्रण लागते. जोपर्यंत तुमच्या मनावर नियंत्रण नाही आहे तोपर्यंत तुम्ही इतका श्वास घेणं इतकं कंट्रोल्ड वेनी सोडू शकत नाही.
1: एकाग्रता पण महत्वाची आहे त्यासाठी.
0: मग काय, म्हणूनच मग जर का तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला तर तुम्ही सोबतच मनावर देखील नियंत्रण ठेवू शकता.
1: अच्छा. आणि ही चंचलता आहे त्याच्यावरती योग कसं काम करतं? कारण मन आपलं खूप चंचल असतं,
0: हो ना,
1: इकडे धाव तिकडे धाव, हे हवं ते हवं, म्हणजे समाधानी आपण कधी राहतच नाही. कितीही आपल्याला मिळालं तरी पुन्हा दुसऱ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात, जे आपल्याकडे नाही येत आहे तर आणखीनच हवं असतं. तर याच्यावरती कंट्रोल कसं करायचं योगाच्या माध्यमातून?
0: कसं आहे पहा सुचेता, की योग म्हटल्यानंतर आपल्याला फक्त कोणी आसन्यात बसलेलं किंवा असं श्वास कोंडून बसलेला माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो, पण योग म्हणजे अष्टांग योग आहे. योगाचे 8 अंग आहे, त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे सगळे गोष्टी आहेत. तर त्याच्यातलं यम आणि नियम आहे पहिले दोन. तर यम काय सांगतं तुम्हाला, त्याच्यामध्ये असतं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे की ह्याचं पालन तुम्ही केल्यात तर तुम्हाला समाजामध्ये तुमचा संघर्ष होणार नाही. जसं की अहिंसा, अहिंसा म्हणजे तुम्ही हिंसा नाही करायची समोरच्या, मग तुमच्या मनात दुसऱ्याच्या बद्दल विचार सुद्धा नाही आला पाहिजे समोरच्या माणसाची हिंसा करण्याचा. म्हणजे तुम्ही त्याला बोलून सुद्धा दुखावलं नाही पाहिजे.
1: अच्छा.
0: इतपत अहिंसेचं पालन तुम्ही करायचं.
1: अच्छा.
0: ठीक आहे. अहिंसा, सत्य बोलणे, है ना, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आताच तू म्हटलं, किंवा आपल्याला सगळं हवं असतं, है ना, आणि ते साठवून ठेवलेलं हवं असतं. खरं त्याचा उपयोग नाही होणार परत कधी आयुष्यात, पण ते पाहिजे असतं. तर ह्याला म्हणायचं परिग्रह. आणि योग काय सांगतं की असा परिग्रह

0: ग्रह करायचा नाही, अपरिग्रह. आपल्याला हवं तेवढंच घ्यायचं, साठवायचं नाहीच आहे, तेवढंच घ्यायचं, उपभोग घ्यायचा आणि सोडून द्यायचं, म्हणजे अडकायचं नाही कशामध्ये. ह्या सगळ्या वृत्ती जर आपण अंगीकारल्या ना, तर मुळातच आपलं लाईफ असं बॅलन्स्ड राहत.
1: अच्छा,
0: म्हणजे आपल्याला गरज नाही पडत दुसऱ्या गोष्टींची आणि मनाची चंचलता तशीच कमी होते.
1: अच्छा, आणि धारणा पण तुम्ही एक सांगितलं, हो, ते काय?
0: तर जसं की योगशास्त्रामध्ये अंतरंग योग आणि बहिरंग योग आहे. बहिरंग योग म्हणजे जसं मी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहार पण एक खूप चांगली कॉन्सेप्ट आहे योगशास्त्रातली. त्याच्यामध्ये असं असतं की इंद्रियांवर नियंत्रण. तुमचे सगळे जे इंद्रिय आहे, इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय, म्हणजे सेन्स ऑर्गन्स सगळे,
1: कान, डोळे,
0: तेच, आणि कर्मेंद्रिय, हात पाय जे असे कर्मेंद्रिय असतात, त्यांच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. मनाचं नियंत्रण स्वतःचं, तर त्याचा अभ्यास करायचा. आणि त्याच्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी, याला अंतरंग योग असं म्हणतात योगशास्त्र. म्हणजे ह्याच्यामुळे तुमची सगळी मनाची चंचलता दूर होते. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं एखाद्या गोष्टीवर एकाग्रता निर्माण करायची असेल ते होते, किंवा सेल्फ रिअलायझेशन होते याच्यामध्ये. आत्मविश्वास, आत्मसाक्षात्कार, तुम्हाला जे ज्ञान मिळवायचं आहे ते सगळं ह्या तीन गोष्टींमधनं मिळत असतं, धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे काय असते, की एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करणे. मग ते काही पण असू शकतं. तुम्ही मग एखादे ज्योत असेल त्याच्यावर तुम्ही मन एकाग्र करा, किंवा ओंकाराचं तुम्ही चिन्ह असं काढलं समोर, तर मग त्याच्यावर पण तुम्ही एकाग्र करू शकता मन. कुठलाही ऑब्जेक्ट तुम्हाला हवं असेल त्याला म्हणायचं धारणा. मग ती धारणा जेव्हा खूप जास्त प्रॅक्टिस करतो आपण, तर जेव्हा ती एकत्र यायला लागते, कधी कधी काय मी कॉन्सन्ट्रेट करते पण थोड्याच वेळाने मन आणखी दुसरीकडे जातं, परत येतं,
1: काहीतरी आठवतं आपल्याला.
0: मग दूध गॅसवर ठेवलंय, मग आता जायचंय, परत मग करायचंय, असं सगळं आठवतं, तरी आणायचं मनाला, पुन्हा एकाग्र करायचं. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिसनी मग तुमचं मन नाही जायला लागेल कुठे, ते एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट व्हायला लागेल खूप वेळाकरता, त्याला म्हणायचं ध्यान.
1: अच्छा,
0: ध्यान ही धारणेची पुढची स्टेप असते.
1: अच्छा,
0: हा. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इतके एकाग्र व्हाल त्या विशिष्ट ऑब्जेक्टशी, की तुम्हाला स्वतःमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये फरकच नाही कळणार, की मी म्हणजे तोच, तादात्म्य पावणे ज्याला म्हणतात एखाद्या वस्तूशी, तसं जेव्हा होतं त्याला म्हणायचं समाधी. मग ह्याच्यामध्ये तर मनाच्या चंचलतेचा इश्यूच काहीच येत नाही, म्हणजे तुमचे तुम्ही पलीकडेच गेलेले असणार सगळ्या.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्राने हा कार्यक्रम सहक्षेपित केला.

मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर म्हणजेच आपल्या रेडिओ सेट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम.

कार्यक्रम बाळे मजगळेकर अमृत सरिता गीता याचा भाग सातवा. यामध्ये अध्याय पहिला श्लोक 46वा, विवरण लेखन माधवी जोशी यांचं, श्लोक गायन प्रीती गंगाखेडकर यांचं, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील 46वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे माधवी जोशी यांनी. श्लोक गायन केलं आहे प्रीती गंगाखेडकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेच्या पहिल्या अध्यायातला हा 46वा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे की अर्जुन म्हणतो, शस्त्र रहित आणि प्रतिकार न करणाऱ्या अशा मला जर शस्त्रधारी कौरव रणभूमीवर मारतील तर ते मारण सुद्धा माझ्या अत्यंत कल्याणाचंच ठरेल. गीतेतल्या या श्लोकाविषयी आचार्य विनोबा आपल्या गीताईमध्ये म्हणतात, त्याहुनी शस्त्र सोडूनी उगा राहीन ते बरे, मारोत मग हे युद्धी शस्त्रांनी मज कौरव. सत्वगुणांनी युक्त असा साधा सुधा निष्कपट अर्जुन गीतेच्या पहिल्या अध्यायात आपली भूमिका स्पष्टपणे मांडतो आहे. या अध्यायात भगवंत काहीच बोललेले नाहीत, त्यांनी केवळ अर्जुनाचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलंय. त्यामुळे अर्जुनाला वाटलं की आता बहुतेक युद्ध टळलं, माझं म्हणणं श्रीकृष्णाला पटलं, चला आता एका घोर संकटातून मी बचावलो. म्हणून अगदी निश्वास टाकत अर्जुनानी हे समारोपाचं बोलणं केलेलं असावं. अर्जुनाच्या मते त्याचं बोलणं तर्काला धरून होतं. आप्त स्वकीयांशी लढण्यामुळे पाप लागेल असं शास्त्र वचन त्याने ऐकलेलं होतं. या युद्धामुळे अकारणच अनर्थाची एक दुष्ट परंपरा सुरू होईल, त्यातून दोन्ही पक्षांचं नुकसान होईल. आजपर्यंत माझ्या हातून जी काही पुण्यकर्म घडली आहेत, जी काही सत्कृत्य केलेली आहेत, त्या सर्वांचा या युद्धामुळे ऱ्हास होईल, पापसंचय वाढत जाईल. हे असं घडायला नको. खर तर या रणांगणामध्ये बंधुवधाच्या इच्छेने मी आलो आहे हेच मोठं पातक माझ्याकडून घडलेलं आहे आणि त्यासाठी देहांत प्रायश्चित्तच माझ्यासाठी योग्य आहे आणि अनायासे तेच प्रायश्चित्त जर या धृतराष्ट्राच्या पुत्रांकडून मला मिळणार असेल तर ते माझ्या पथ्यावरच पडणार आहे, माझ्यासाठी ते कल्याणप्रदच असेल. आणि दुसरी गोष्ट अशी की कोणीही कधीही कुठलंही कर्म केलं तरी त्याचं फळ भोगावंच लागतं, मग ते चांगलं असो किंवा वाईट असो. कोणतंही कर्म फळ दिल्याशिवाय राहत नाही, कर्माची गती गहन आहे. पुण्यकर्म केलं तर चांगलं फळ आणि दुष्कृत्य केलं तर वाईट फळ भोगणं हे क्रमप्राप्तच असतं. काही केल्या ते टाळता येत नाही. त्यामुळे आपल्यावर जी संकट आपत्ती कसोटीचे प्रसंग येतात ते आपल्याच कर्माचं फळ असतं आणि ते भोगूनच संपवावं लागतं. काही कर्म तत्काळ फळ देतात तर काही क्रियमान कर्म संचितात जमा होतात, तेव्हा त्याला प्रारब्ध म्हटलं जातं. प्रारब्ध हे भोगल्याशिवाय सरत नाही. या जन्मात वाट्याला येणारे भोग टाळले तर त्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्यापेक्षा कितीही दुःख असलं तरी शक्य तितके भोग याच जन्मी संपवावेत, तरच प्रारब्ध कर्मातून निष्कृती होते आणि प्रारब्धाचं कर्ज आपल्यावर उरत नाही. म्हणून तर आपले सगळे संत सुखदुःखाला समान मानण्याची शिकवण देतात. शुद्ध भोग हे प्रारब्धाचे, आनंदाने भोगावे, शरीर वर्तो शास्त्राधारे, अंती तव अजपद पावे, असं यती नारायणानंद सरस्वती म्हणतात. आपल्यावर येणारी संकट, वाट्याला येणारी दुःख, व्याधी, हे सगळं म्हणजे प्रारब्धाच्या कर्जफेडीचे हप्ते आहेत आणि याच दिशेने याच गतीने अर्जुनाचा विचार प्रवाह सुरू आहे.

मी निशस्त्र राहून प्रतिकार देखील करणार नाही. अशा वेळी या कौरवांनी शस्त्रांनी माझ्यावर वार केले आणि त्यात मला मृत्यू आला तर तो माझ्यावर केलेला अन्याय नसेल, उलट ते माझ्या हिताचंच ठरेल. या प्रसंगाचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली करतात, आता यावरी जे जियावे तयापासूनी हे बरवे, जे शस्त्रे सांडूनी साहावे बाण यांचे, तयावरी होय जितुके ते मरणही वरी निके, परी येणे कल्मशे चाड नाही. अर्जुनाच्या मनातले विचार त्याच्या सात्विक मनोवृत्तीला साजेसेच आहेत. अर्जुन हा वीरांचा वीर आहे, तो भ्याड नाही. शत्रूकडून पराभूत होणं किंवा मारलं जाणं हे त्याच्या वीरवृत्तीला शोभेस नाही, परंतु धर्माचरण हे श्रेष्ठ आचरण असल्याने तो धर्माला प्राधान्य देतो. प्राणरक्षणापेक्षा धर्मरक्षण महत्वाचं आहे अशी त्याची धारणा आहे. शत्रूकडून मारलं जाण्यामुळे जर पुण्यहानी होणार नसेल, उलट पापाची निष्कृती होणार असेल, तर ते क्षेमतर असणार आहे, अधिक कल्याणकारक असणार आहे, असा त्याचा दृढ विश्वास आहे. अर्जुनाचा विषाद हा संपूर्ण मानव जातीला उपकारक ठरलाय. अर्जुनाला जर विषाद झाला नसता तर या त्रैलोक्य पावनी गीतेची निर्मितीच झाली नसती. अर्जुनाचं आपल्यावर फार मोठं ऋण आहे. अर्जुनासारखा जिज्ञासू विचक्षण श्रोता लाभला म्हणून तर भगवंत मोठ्या आपुलकीनी त्याला उपदेश करतात. अर्जुन हे सर्वसाधारण मनुष्य जीवाचं प्रतीक असल्यामुळे आपल्याच मनात येणारे प्रश्न अर्जुन विचारतो आहे आणि त्यामुळेच हा संवाद नाट्यमय आणि रोचक झालेला आहे. अर्जुनाला रणांगणावर युद्ध करायचं होतं तर आपल्याला दररोजचा वैचारिक संघर्ष करावा लागतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. अर्जुनाच्या अंतर्मनातही द्वंद्व सुरू होतच. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य या ग्रंथात अर्जुनाच्या मनस्थितीचं यथार्थ वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, एका बाजूला क्षत्रिय धर्म लढाई कर म्हणतोय आणि दुसरीकडे पितृभक्ती गुरुभक्ती बंधुप्रेम सुहृद प्रीती हे धर्म त्याला खेचून माघारी ओढतायत. इकडे आड तिकडे विहीर अशी अर्जुनाची द्विधा अवस्था झालेली होती. एवढा मोठा योद्धा पण धर्माधर्माच्या नैतिक सापळ्यात सापडलेला आहे. या अलौकिक अशा भगवद्गीतेत मुख्य वक्ता जरी योगेश्वर श्रीकृष्ण असले तरी अधूनमधून अत्यंत योग्य मार्मिक प्रश्न विचारणारा अर्जुन आहे. हे नाट्य प्रवाही ठेवणारा निवेदक संजय आहे आणि अगदी सुरुवातीला एकच परंतु महत्वाचा प्रश्न विचारणारा धृतराष्ट्रही आहे. संजयला दिव्य दृष्टी देणारे महर्षी व्यास हे प्रत्यक्ष सहभागी नसले तरी या गीतेच्या श्लोकांचं संकलन त्यांनी केलेलं आहे. अशा अनेक पात्रांमुळे ही गीता उद्बोधक तर आहेच परंतु रंजक देखील आहे. त्यामुळेच बघता बघता या रणभूमीची रंगभूमी झाली. प्रत्येक अध्यायाबरोबर बदलत जाणारी अर्जुनाची भूमिका, भगवंतांचे अमृतमय बोल, संजयचं मुद्देसूद निवेदन यामुळे गीता ऐकणाऱ्या श्रोत्यांची उत्सुकता वाढत जाते. अर्जुनाबरोबरच आपलेही विचार बदलत जातात, त्यांना स्थिरता प्राप्त होते आणि जीवाचा शिवाकडे प्रवास सुरू होतो. गीता हे श्रेयसाचं रहस्य उलगडणारं शास्त्र आहे, किंबहुना ते सर्व शास्त्रांचं शास्त्र आहे आणि सर्व कलांची कला आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसारू जीणते हे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे इये. खरोखर गीतेची ही अक्षर म्हणजे आत्म्याला प्रकट करणारे मंत्र आहेत. भगवद्गीतेला महाभारतात हरिगीता म्हणून संबोधलेलं आहे. श्रीकृष्ण अर्जुन संवादाचा मोठ्या गौरवाने आणि कृतज्ञतेने उल्लेख केला जातो. कालातीत स्थलातीत आणि व्यक्तीच्याही अतीत असणारे हे गुह्यतम शास्त्र आजही आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देत आहे. या श्लोकाबद्दल आजच्या संदर्भात बोलायचं झालं तर पहिल्या अध्यायातला हा शेवटचा श्लोक म्हणजे अर्जुनाच्या मानसिक गोंधळाचा आणि नैराश्याचा परमोच्च बिंदू आहे, म्हणजे हल्लीच्या भाषेत गिव्हअप करण्याची मानसिक अवस्था. या अवस्थेत एखादी व्यक्ती इतकी हतबल होते की स्वतःचं नुकसान झालं तरी किंवा अस्तित्व संपलं तरी चालेल अशा विचारापर्यंत पोहोचते. खरं तर आव्हानं मोठी नसतात तर आपल्या मनातली भीती मोठी असते. मी हे करूच शकणार नाही असं आपण ठरवून टाकतो. अर्थात बरेच वेळा याला कारण म्हणजे आपल्या संबंधी आपल्या भोवती सुरू असलेलं राजकारण किंवा समोर ठाकलेली संकट आणि त्यामुळे येणारा मानसिक थकवा. आणि अशाच वेळी आपला लाईफ कोच श्रीकृष्ण आणि त्यांनी सांगितलेली भगवद्गीता यांच्यात संवाद सुरू हवा. आपल्यातल्या अर्जुनाला उभं करण्याची हीच योग्य वेळ असते.

श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवत गीतेच्या पहिल्या अध्यायातील 46वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं माधवी जोशी यांनी. श्लोक गायन केलं होतं प्रीती गंगाखेडकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: प्रत्येक घरात रेडिओच्या या आवाजानेच दिवसाची सुरुवात होते.
1: अशाच प्रकारे तुमच्याही व्यवसायाची माहिती कार्यक्रमांद्वारे आणि जाहिरातींद्वारे घराघरात पोहोचू शकते.
0: याच्या विविध पर्यायांसाठी योग्य मार्गदर्शन नक्कीच गरजेचं आहे.
1: सौजन्य बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
0: संपर्क अमेय जोगळेकर 9920111917.
1: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
2: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

7:55 झाले आहेत. ऐकूया एक निवेदन. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचं नियोजन हे जिल्हा प्रशासनाचे निर्देश याविषयीचं हे निवेदन आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र

पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपस रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तर आपण सर्वजण पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन करूयात. निवेदन संपलं.

0: अक्षदेव 7:57 झाली आहेत.
1: हे जीवन सुंदर आहे.
2: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
3: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
4: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
2: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, म्हणजेच आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, जगात सर्वत्र.

श्रोते हो, काही क्षणातच म्हणजेच ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयवदानाचा संकल्प. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील 2026 पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. यामध्ये 2 पद्म विभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेते मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांसारख्या 65 मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी पद्म पुरस्कारांनी सन्मान केला जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं 2026 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यापूर्वी 25 रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील 16 पार पडला होता. यामध्ये 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता. गेल्या 10 वर्षात राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी विविध पावलं उचलण्यात आली असून जगात आज भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत काल एका खासगी माध्यम संस्थेच्या वतीनं आयोजित संमेलनात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की सरकारच्या वतीनं वर्तमान स्थितीत देशाच्या विकासासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि निर्णय देशाच्या पुढील 1000 वर्षासाठीच्या भविष्याला आकार देणारे आहेत. गेल्या 12 वर्षाच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात 45,000 गावांपर्यंत मोबाईल संपर्क यंत्रणा पोहोचली असून 6,000 नवीन टपाल कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत तर 75,000 बँक कर्मचारी कार्यरत आहेत अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीमध्ये नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता आणण्याच्या दिशेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल आहे. भारत आणि मोरक्को दरम्यान दहशतवादविरोधी संयुक्त कार्यसमूहाची काल नवी दिल्लीत बैठक झाली. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ विनोद बाहडे आणि मोरक्कोच्या राष्ट्रीय न्यायिक पोलीस ब्रिगेडचे प्रमुख हिशाम बाली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांनी विविध प्रकारातील दहशतवाद, विशेषतः सीमावर्ती भागात सुरू असणाऱ्या अतिरेकी कारवाया यांची कडक निंदा केली. भारत आणि मोरक्को दरम्यान माहिती आणि कार्यप्रणालीविषयी परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण करण्याविषयी या बैठकीत सहमती झाली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या 16 ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान काल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सामान्य बनवण्यासाठी करण्यात येत असलेल्या आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या अलीगंज इथल्या एका कोचिंग क्लासमध्ये काल लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी लखनौ विकास प्राधिकरण, अग्निशमन विभाग आणि वीज वितरण विभागातील 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसंच या दुर्घटनेच्या तपासासाठी योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून त्यांनी 7 दिवसात याबाबतचा अहवाल द्यायचे निर्देश दिले आहेत. आगीच्या भक्षस्थानी पडलेली इमारत पोलिसांनी सील केली असून अधिक तपास करण्यासाठी या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

0: राष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात केली आहे. कतारमधील रास लाफान इथं सर्वात मोठ्या गॅस निर्मिती कारखान्यात परवा रात्री झालेल्या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 12 भारतीयांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 66 जण जखमी झाले आहेत. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं 12 भारतीयांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं स्पष्ट केलं असून त्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दोहा इथल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या आपण सतत संपर्कात असून ते दुर्घटनाग्रस्त भारतीयांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत असल्याचं एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशात 5 लाख नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प केला असून हा आतापर्यंतचा देशातील सर्वोच्च विक्रम आहे. अवयव दान आणि त्वचा दानाबद्दल नागरिकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकतेचं आणि सामूहिक जबाबदारी घेण्याप्रती वचनबद्धतेचं हे प्रतीक असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. अवयव आणि त्वचा दानामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो रुग्णांना यामुळे नवजीवन मिळण्याची आशा निर्माण होते. सरकारनं सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे यश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय अवयव आणि त्वचा प्रत्यारोपण समितीचे संचालक डॉ अनिल कुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत तसंच देशातील सर्व राज्य सरकारांनाही धन्यवाद दिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं आय गटात झालेल्या फ्रान्स आणि इराक दरम्यानच्या सामन्यात फ्रान्स संघानं विजय मिळवला तर अर्लिंग्टन इथं जे गटात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनानं ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोसचा 16 गोलांचा विक्रम मागे टाकत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून मान मिळवला आहे. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून कॅलिफोर्नियामध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत. पुरुषांच्या एकेरी गटात लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागीशी होईल तर किदांबी श्रीकांतचा सामना चिनी तैपाईच्या लियाओ झिओफू हिच्याशी होईल. महिलांच्या एकेरी गटात तन्वी शर्मा आणि जर्मनीच्या यवोन ली यांच्यात लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. 8:40 आणि 20 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा.

अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरात, संगीत होतं श्रीधर फडके यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया आरती ठाकूर कुंडलकर यांच्या स्वरात डॉक्टर राहुल देशपांडे यांनी लिहिलेलं आणि पंडित हेमंत पेंडसे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

0: आरती ठाकूर कुंडलकर यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातली या नंतरची गीतं ऐकणार आहोत काही क्षणातच.
1: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
2: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
1: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आत्ताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
2: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
1: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
2: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
1: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: वटपौर्णिमा म्हटलं की आठवते ती सत्यवान सावित्रीची गोष्ट. वडाच्या ऑक्सिजन उत्सर्जनामुळं या झाडाचं निसर्गातलं महत्व आणि त्यासंबंधी जोडली गेलेली व्रतवैकल्ये. मैत्रिणींनो, आजच्या काळात वडाला प्रदक्षिणा घालणं किंवा उपास धरणं कदाचित थोडं मागं पडेलही, पण आपल्या नवऱ्याची आणि दीर्घ संसार सहजीवनाची प्रार्थना मात्र प्रत्येक स्त्री नक्कीच करेल. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे जोडी तुझी माझी. आपल्या सहजीवनाच्या आठवणी, किस्से, बिकट प्रसंग, कसोटी पाहणारे क्षण, तर काही मनमुराद हास्याचे क्षण, हे सारं आम्हाला ऐकायला आवडेल. सखी संदेश या कार्यक्रमात फोन करा मंगळवारी अर्थात 23 जूनला सकाळी 11 वाजता. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जोडी तुझी माझी जरूर फोन करा मंगळवारी 23 जूनला सकाळी 11 वाजता.
1: नाते जुळले मनाशी मनाते.
0: उज्ज्वल असा भविष्यकाळ घडवण्यासाठी वर्तमानात जसे कष्ट केले पाहिजेत, तसंच काय घडलंय, आपली परंपरा काय, आपण कोठून आलो, हेही अभ्यासणं फार महत्वाचं.
2: राजवाड्यांची इतिहासाची संकल्पना ही व्यापक आणि सर्वसमावेशक होती. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील राजकीय घटना म्हणजे लढाया तह नाहीत, तर संपूर्ण मानवी समाजाचा अभ्यास म्हणजे इतिहास.
0: इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ इतिहासाचार्य वी का राजवाडे यांच्याविषयी डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण जरूर ऐका 24 जूनच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: श्रोतेहो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात आता ऐकूया राहुल देशपांडे यांनी लिहिलेलं आणि पार्थ उमराणी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत अंजली कुलकर्णी यांच्या स्वरात.

श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. मध्यम लहरी 378° सात आठ मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात.

श्रोते हो, 9:50 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, आज ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा जन्मदिन. विविध विषय, विविध पैलू असणारे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. त्यांचा एक चित्रपट वेगवेगळ्या भाषांमध्ये रूपांतरित झाला. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांना अनेक पुरस्कारही मिळाले. अशा वेगळ्या धाटणीचे दिग्दर्शक जब्बार पटेल आज मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत. त्यांनी दिग्दर्शित केले

लता मंगेशकर यांच्या स्वरात सामना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं गीत संगीतबद्ध केलं होतं भास्कर चंदावरकर यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतरची गीतं ऐकणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 किंवा 6. व्यसन मुक्ती

0: विषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: Dear listeners of Akashvani Pune, we have an interesting program. 9 bullets in his body, a country on the brink of history, and a determination that refused to die on the battlefield. This is not just a story of survival. This is the saga of a true titan. From the war zone of 1965 to the glorious podium of the 1972 Heidelberg Paralympics, he traded his scars for India's first ever individual Olympic gold. Akashvani Pune brings you the breathtaking journey of the golden warrior Murlikant Petkar. Relive the sweat, the sacrifice, and the sheer willpower of a man who proved that heroes don't just wear uniforms, they wear gold. Don't miss Kaleidoscope at Akashvani Pune, Saturday, 27 June 2026, at exactly 10:10 a.m. Tune in, get inspired, and salute the legend who taught a nation how to win against all odds. Kaleidoscope, where extraordinary stories come to life.
2: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यामध्ये आज आपण ऐकतोय ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातली काही गीतं ऐकूया. जैत रे जैत या चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. नाद हो महानोर यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी.

लता मंगेशकर यांच्या स्वरात सुरेश भट यांनी लिहिलेलं आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं उंबरठा या चित्रपटातलं. डॉक्टर जब्बार पटेल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन तसंच सहनिर्माते म्हणूनही काम केलं होतं. उंबरठा या चित्रपटातलं

0: हे गीत आत्ताच आपण ऐकलत. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून म्हणजेच आपल्या रेडिओ सेट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र आणि यावरून आपण ऐकतो आहे मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातली यानंतरची गीतं श्रोतेहो काही क्षणातच.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा, अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि अॅडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: जीवन सुंदर आ

मुक्ता या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं जयश्री शिवराम यांच्या स्वरात. नाधू महानोर यांची रचना असलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकणार आहोत एक होता विदूषक या चित्रपटातलं. नाधू महानोर यांचीच रचना असलेलं हे गीत गायलंय रवींद्र साठे यांनी आणि संगीतबद्ध केलंय आनंद मोडक यांनी.

एक होता विदूषक या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं रवींद्र साठे यांच्या स्वरात. श्रोते हो, पेशाने डॉक्टर असलेले डॉक्टर जब्बार पटेल हे त्यांच्या अत्यंत ताकदीच्या दिग्दर्शन कलेमुळे चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर नकळत आनंदाचा इलाज करून जातात. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील उत्तम कामाची पावती म्हणून महाराष्ट्रातला सर्वोच्च व्ही शांताराम पुरस्कार त्यांना मिळाला. तसंच भारत सरकारकडून अत्यंत मानाची पदवी समजला जाणारा पद्मश्री पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला. तर अशा डॉक्टर जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटातली गीतं आज आपण मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकली. याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आम्ही आपल्यासोबत आहोत मध्यम लहरी 378° सात आठ मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स वरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: प्रसारित करत आहोत कार्यक्रम फोन इन लोभ असावा, सादर करते प्रसाद कुलकर्णी।
1: श्रुतिहो लोभ असावा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार। श्रुतिहो, आजच्या कार्यक्रमात अर्थातच आपण दूरध्वनीद्वारे जे श्रोते आपल्याशी संपर्क साधून त्यांचे अभिप्राय, त्यांच्या सूचना, त्यांच्या तक्रारी आपल्याला सांगणार आहेत तेही जाणून घेणार आहोत, आणि त्यानंतर ईमेलद्वारे काही श्रोत्यांनी आपल्याला त्यांचे अभिप्राय पाठवलेले आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत। तेव्हा सुरुवात करूया आजच्या आपल्या फोन इन लोभ असावा या कार्यक्रमाला। नमस्कार।
2: नमस्कार।
1: कार्यक्रम आहे फोन इन लोभ असावा, आपलं स्वागत आहे। नीलांबरीताई बोला।
2: हो
1: बोला।
2: खूप दिवसांनी फोन लागलाय माझा, काय हरकत नाही। पण
1: हो हो,
2: अनेक महिन्यांचे कार्यक्रम ठेवले डोक्यात, जमेल।
1: बर बर बर।
2: आनंद देशमुखांची मुलाखत
1: हो
2: झाली होती गौरीताईंनी, मी दोन्ही ठिकाणी ऐकली, आकाशवाणी आणि विविध भारती। खूप छान वाटलं। आणि जीवोतून म्हणजे फुल सरेंडर होऊन काम करण्याची जी वृत्ती आहे ना, त्याचा खूप आनंद होतो।
1: हो खरंय।
2: कारण बघा ना, प्रत्येक कलाकारांचं काहीतरी एक वैशिष्ट्य असतं आणि ते आपल्याला कुठे वाचून वगैरे नाही समजत आहो। त्यांनी जे सांगितलं की पद्मासन घालून यांचे वडील शिवकुमार शर्मांचे वडील संतूर वाजवायचे,
1: तर
2: आपल्याला साधं पद्मासन घालून हालचाल करणं, साधी हालचाल जमत नाही, ते कसे वाजवत असतील।
1: किंवा
2: हरिप्रसाद चौरसी यांनी बासरी वाजवताना आधी व्यायाम केला होता।
1: हो हो, म्हणजे कलाकार कसे घडतात हे बघत बघत, ती माहिती गोळा करत एक कलाकार घडत गेला आनंद देशमुखांच्या रूपाने, हे सगळं आपल्याला ऐकायला मिळालं।
2: खूप छान वाटलं त्यामुळे। त्याच्यानंतर मार्च मध्ये राजा गोसावींच्या स्मृती दिनाला विराज सवाईंनी त्यांच्यावरची चित्रित गाणी लावली होती, छान होती।
1: धन्यवाद।
2: आणि आपलं उमा सदन या वेळेला झालं नाही वाटतं बहुतेक।
1: हा, आता उमा सदन ही मालिका आता आपण तात्पुरती थांबवलेली आहे, ती आता परत सुरू होईल त्यावेळेला कळेलच आपल्याला।
2: दोन त्यातल्या गोष्टी, एक त्या आजी सारख्या भांडतात म्हणून सगळे ओरडतात, पण त्यांचा जो त्यांनी मुद्दा सांगितला ना की भांडणाच्या निमित्ताने का होईना माझ्याशी कोणीतरी
1: बोलते,
2: हे माझ्या ना मनाला फार असं भिडून गेलं। म्हणजे की खरंच आहे हो, सिनियर सिटीजनशी बोलायला माणसं आता कमी असतात, त्यामुळे ही काळाची गरज आहे, आपणही थोडं समजून घेतलंच पाहिजे, त्याच्याबद्दल काही तक्रार करण्याची।
1: म्हणून अशा या कौटुंबिक श्रुतिका ज्या असतात, या समाजाचा आरसा असतात किंवा आपल्या मनाचा आरसा असतात असं म्हणूया, की आजूबाजूला जे घडते ते आपल्याला दाखवता येतं अशा प्रकारच्या।
2: आणि कोकण ट्रीपही खूप छान झाली।
1: हो बरोबर बरोबर।
2: त्याच्यानंतर हे गीता, अमृत सरिता गीता,
1: हो हो,
2: हा एक कार्यक्रम खूप चांगला आहे।
1: धन्यवाद।
2: छान। आणि अजून एक दुःखद गोष्ट म्हणजे बोलायची आहे, म्हणजे कसं आहे की संगीत विश्व दिवसेंदिवस पोरक होत चाललंय। आधी आशाताई गेल्या, मग सुमनताई गेल्या, नंतर आता हे गेले प्रसाद सावकार गेले, त्यामुळे ते थोडं वाईट वाटतंय, पण काय आता चालायचं
1: काय। आपण काळाचा महिमा म्हणतो तसं कुठे थांबायचं नसतं, म्हणजे अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आपल्याला ते सगळं ऐकायला मिळतंय की भूतलावरची प्रत्येक गोष्ट ही नश्वरच आहे।
2: हो हो, अगदी खरंय खरंय
1: खरंय। चालेल। हो चालेल। नीलांबरी, ते बऱ्याच महिन्यांचे बरेच कार्यक्रम, पण त्यातले ते तुम्ही आवर्त घेतलेत असं लक्षात येत आहे, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।
2: हो, शुभ दिवस तुम्हाला आणि धन्यवाद।
1: धन्यवाद धन्यवाद। नमस्कार।
3: हॅलो।
1: नमस्कार। कार्यक्रम आहे फोन इन लोभ असावा, आपलं स्वागत आहे।
3: नमस्कार। मी जीवन पुजारे बोलतोय फलटणवरून।
1: नमस्कार जीवनजी, आपलं स्वागत आहे, बोला।
3: कारण तुमचे कार्यक्रम मी पहिल्यापासून, पण सध्या जे कार्यक्रम चालू आहे ना भगवद्गीता,
1: हो
3: उत्तम कार्यक्रम आहे,
1: खूप खूप धन्यवाद।
3: त्यानंतर संध्याकाळचं ते आयासपेठ काय
1: संध्याकाळची
3: गोष्ट चांगलं होतं, ते गौरी लागू मॅडम सांगतात, मॅडम सांगतात ते,
1: होय होय होय।
3: हा, ते विश्वास पाटीलची ऐकली होती आम्ही कादंबरी,
1: हो पांगिरा, बरोबर बरोबर
3: पांगिरा,
1: हो हो, त्याच बरोबर
3: निवेदन उत्तम होत। आणि भगवद्गीतेतलं सुद्धा प्रसाद कुलकर्णी सर आहेत ना, ते पण उत्तम निवेदन करतात।
1: धन्यवाद धन्यवाद। त्यांच्यापर्यंत मी नक्की हे पोहोचवतो तुमचा अभिप्राय। चालेल चालेल। आणखीन कुठले कुठले कार्यक्रम ऐकायला आवडतात?
3: अहो बरेच कार्यक्रम तुमचे, ते दहाचे कार्यक्रम असतात, आरोग्य संपदा वगैरे असेल ना।
1: हा हा, म्हणजे तुम्ही विविध भारती जास्ती ऐकता?

0: विविध भाषा जास्त ऐकतो.
1: बरोबर बरोबर.
0: मनोरंजन असतं ना भरपूर ते.
1: बरोबर. हो.
0: आरोग्यविषयक सगळं असतं परत ते प्रेक्षक उमसदन.
1: हो हो. बरोबर बरोबर. आता सध्या ती मालिका आपण थांबवलेली आहे, पुन्हा सुरू होईल त्यावेळेला नक्की आपल्याला समजेल.
0: बरोबर. चालेल
1: चालेल.
0: धन्यवाद
1: जीवनजी. धन्यवाद धन्यवाद. आणि असेच रेडिओ ऐकत राहा आणि आपले अभिप्राय कळवत राहा. धन्यवाद.
0: आगामी सेवानिवृत्त असल्यामुळे कार्यक्रम आहे आमचा.
1: नाही चांगलं आहे ना. पण त्यानिमित्ताने तुम्हाला बरीचशी माहिती आम्हाला देता येते आणि मनोरंजनही करता येते तुमचा, याचा आनंद जास्ती आहे.
0: हो. मी लहानपणापासून म्हणजे शाळेत असल्यापासून रेडिओ ऐकतोय.
1: बर बर.
0: असं येते.
1: बर. चालेल चालेल. धन्यवाद.
0: आवड आहेच.
1: हो हो. बरोबर बरोबर. चालेल. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: आकाशवाणी केंद्र.
1: हो. कार्यक्रम आहे फोन इन लो बसावा. आपलं स्वागत आहे.
2: हो. बरोबर. मला फार आनंद झाला. माझा पहिल्या प्रयत्नात फोन लागलेला आहे.
1: अरे वा.
2: मेघना बोलते पुण्याहून.
1: बोला मेघना ताई. बोला बोला.
2: मला सर्व तुमचे कार्यक्रम आवडतात. तसं सगळेच श्रोते सांगतात त्याप्रमाणे. लहानपणापासून आकाशवाणी बघतच मोठी झाली आहे. त्या टाइमवर आम्ही कॉलेजमध्ये आवरायचो.
1: बरोबर.
2: टाइमवर रुटीन चालू असतं सगळ्यांचंच घरातल्यांचं.
1: बरोबर बरोबर.
2: एक सांगायचं होतं. जुनी श्रोते असल्यामुळे बोलायला थोडासा मला काही वाटत नाहीये. कारण का पुणे केंद्र आणि विविध भारती हे सिमिलरली आपण ऐकत असतो नाही का.
1: बरोबर बरोबर.
2: तर पुणे केंद्रावरचं जे 5 वाजता तुम्ही हिंदी काय फिल्मी गीत वगैरे लावताना ती अतिशय सुंदर अखंड ऐकता येतात. म्हणजे आम्हाला तो ऐकण्याचा आनंद
1: मिळतो. मध्ये मध्ये काही
2: नसतं. विविध भारतीवर काय होतं जरा तो आनंद घ्यायला लागलो की निदान 2 गाण्यानंतर जाहिरात ठीक आहे. आम्ही समजतो जाहिरातीचा युग आहे वगैरे.
1: बरोबर.
2: पण प्रचंड जाहिरातींचा मारा होतो आणि रसभंग होतो.
1: बरोबर.
2: स्पष्ट सांग.
1: आता मेघनाताई तुम्हाला सांगू का हे कसं आहे माहितीये का. हे आनंदाची देवाणघेवाण आहे. बरोबर
2: बरोबर.
1: गाणी तुम्हाला ऐकवतो, तुम्ही ऐकता, तुम्हाला आनंद होतो, आम्हालाही आनंद होतो. पण तुम्ही खूप गाणी ऐकताय हे जाहिरातदारांना जेव्हा समजतं तेव्हा त्यांनाही आनंद होतो की आपली जाहिरातही सगळे ऐकतील
2: आणि त्यांच्या आनंदात भर घालतात.
1: त्यामुळे ते आनंदात भर घालतात आपल्या. ते अजिबात आपला आनंद डिस्टर्ब करत नाहीत. कसं आहे माहितीये का सगळं आपण म्हणूया तसं की एकमेकांना आनंद देण्या घेण्याचाच हा भाग आहे सगळा. यातल्या कुठल्या जाहिरातीचा कोणाला उपयोग होईल सांगता येत नाही असं होतं.
2: आणि नवीन सर्व उद्घोषक छान आहेत, अभ्यासू आहेत, सतत वेगवेगळे ऐकायला मिळतात. आता म्हणजे तुमचे 4 जणांचे आवाज आम्हाला पक्के माहिती झाले.
1: जेव्हा
2: रेडिओला होतो वेगळा आवाज मग आम्ही कानटव करून ऐकतो. आज कोण आहे
1: बरं
2: सादर करत असतात. विशेषतः आम्हाला केतकी भट आणि सावनी खाडीलकर दोघींचाही खूप आवडतं. म्हणजे त्यांचं लाखाताशी एक लेखणी असू दे, गदी मांजली असू दे. आणि सर लाखाताशी लेखणीमध्ये पण खूप जाहिरात रसभंग करते. म्हणजे आता असं छान त्यांचं चालू असतो फ्लो आणि मग मध्येच ते दुसरं काहीतरी ऐकत.
1: हो बरोबर आहे. अर्थात कसं आहे माहितीये का त्या चॅनलचं नावच विविध भारती आहे आणि त्यामुळे कसं होतं माहितीये का की तिथे विविध रंग आपल्याला बघायला मिळतात एवढंच आहे. तसं थोडस हे आहे आता. आणि आपण
2: वेगळा चॅनल आहे आणि पुणे आकाशवाणी नंतर आमचा हक्काचा चॅनल आहे.
1: बरोबर आहे. काय आहे दोन्ही चॅनलवरती श्रोते आणि जाहिरातदार सगळ्यांचा हक्क आहे. त्यामुळे आम्ही कोणाचाही हक्क डावलू इच्छित नाही.
2: पण नवीन केलेले सर्वच म्हणजे तुम्ही ते श्रुतिका गौरी लागूच्या आवाजातलं एक असते ना कथामाला ती छान आहे.
1: हो संध्याकाळची गोष्ट.
2: संध्याकाळची. आणि एक उमासदन तर म्हणजे परत परतही ऐकता येतं. आणि गीतावरती चालू आहे ना सर
1: हो.
2: थोडं आमच्या रुटीन मध्ये एकदाच लागतं आणि मग आम्हाला ते परत कधी रिपीट आहे मला सांगू शकता.
1: हा सांगतो ना. हे बघा विविध भारती ऐकत असाल तर सकाळी 6:45 आहे आणि संध्याकाळी 6:45 आहे ते पण.
2: ओके. दोन्ही
1: वेळेला. आणि ते जर चुकलं तर आता पुणे केंद्रावरती 7:40 सुरू झालेलं आहे परत पहिल्या. हो दररोज दररोज. आता हे वर्षभराचे आहे 365 श्लोक आपण निवडलेत.
2: हो हो हो.
1: गीते म्हटले आणि ते दररोज आपल्याला त्याच वेळी ऐकायला येतील 6:45.
2: जणांची इच्छा असते गीतेचा अभ्यास करू पण जाऊ दे आता मात्र झाल्यावर करू जाऊ दे नंतर करू. पण हे येता जाता रेडिओमुळे खूप शक्य झाले आणि ती गरज आहे काळाची.
1: एकीकडे ऐकता ऐकूनही शिकता येतं हे आता थोडस आहे तसं.
2: धन्यवाद. सगळ्यांचे आभार. खूप छान चाललेला आहे कार्यक्रम.
1: धन्यवाद धन्यवाद.
2: टीम छान आहे.
1: हो चालेल. आणि जरूर आम्ही म्हणतो तसं की 2 महिन्यांनी फोन करून आम्हाला जरूर अभिप्राय देत जा. आम्हालाही आनंद होतो. आणि
2: पहिला फोन लागल्यावर नक्की करेन ना 2 महिन्यांनी.
1: आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही नेहमी सांगत असतो की जसं तुम्ही कौतुकाची थाप जशी पाठीवर देता तसं कधी कधी कान पिळायलाही हरकत नाही. तेही आम्ही आनंदाने घेऊ. कारण कसं होतं शेवटी माणसं आहेत सगळी इथे काम करणारी माणसं आहेत. त्यामुळे कधी कधी असं वाटत असेल आता जसं तुम्ही हळूच हसत हसत का होईना पण जरा जाहिराती कमी करा.

0: असं सांगायचा प्रयत्न केलात, तर तसं तुम्ही काही सूचना केल्या तरी त्याचं स्वागत आहे.
1: हो चालेल,
0: धन्यवाद.
1: धन्यवाद सर, थँक्यू.
0: नमस्कार.
2: नमस्कार.
0: कार्यक्रम आहे फोन इन लोभासावा, आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद. मी धनंजय जोगळेकर बोलतो सदाशिवपेठेतनं.
0: नमस्कार धनंजयजी, आपलं स्वागत आहे.
2: सगळ्यात महत्वाचं आकाशवाणीचं अभिनंदन मनापासनं.
0: त्याबद्दल
2: तर आकाशवाणीच्या विविध भारती केंद्रावरनं सकाळी 7:15 भगवद्गीतेवरचा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे,
0: होय होय,
2: त्यांनी 55 साली रामायणाच्या जशी सुरुवात आणखीन तो कार्यक्रम जसा लोकप्रिय झाला होता
0: बरोबर
2: तशीच अनुभूती ह्याच्यामध्ये येते आहे. अतिशय सुंदर रसग्रहण, उच्चारण आणि सादर करते सर्वच फार छान आहे आणि ह्याच्याबद्दल आकाशवाणीचं त्रिवार अभिनंदन.
0: खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं की खरं म्हणजे असा कार्यक्रम करायला उशीरच झालाय असं जाणवतं, पण ही काळाची गरज आहे हेही लक्षात येत आहे की मनशांतीसाठी प्रत्येकजण धडपडतोय आणि ती आपल्याला कशी मिळेल.
2: सांगितलेलं खूप छान निरूपण त्याच्यावरचं असतं.
0: होय,
2: सादरही खूप छान केलेलं आहे म्हटलेलं होतं. आता फक्त सकाळी आणि संध्याकाळी असतो, तो संध्याकाळी माझ्या अंदाजाने 1-2 दिवस होत नाही असं काहीतरी दिसतंय.
0: फक्त गुरुवारी होत नाहीये.
2: गुरुवारी
0: हो हो, बाकी सगळे दिवस आहे. आणि आता तुम्हाला पुन्हा ऐकायचं असेल तर आकाशवाणी पुणे केंद्रावरही सकाळी 7:40 सुरुवात झाली
2: आहे. बरोबर, असं आहे का? ठीक आहे, हेही लक्षात ठेवू.
0: हो,
2: 2-3 सूचना आणि एखादी तक्रार.
0: अगदी जरूर जरूर जरूर.
2: हा, एक पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याला ते अस्मिता नाव जसं मुंबई वाहिनीला दिलेलं आहे तसं पुण्याला द्यायचं होतं. त्याची स्पर्धा झाली, त्याच्यात आम्ही भाग घेतला होता, पण आता त्याला 15 वर्ष होऊन गेली बहुतेक,
0: त्यामुळे
2: कार्यक्रम रद्द झालेला आहे. तर तो पुन्हा नव्याने सुरू करायला हरकत नाही असं माझी सूचना आहे. नंबर
0: चांगली.
2: नंबर 2, आपलं जे वाहिनी आहे ती अजून AM आहे. त्याच्याकरता ती FM करण्याकरता म्हणून 3 दिवस पुणे केंद्र बंद वगैरे ठेवून सगळं झालेलं होतं, पण त्याच्यानंतर काही पुढे त्याचं झालेलं नाही. तर काय त्याची परिस्थिती आहे ह्याच्या संबंधी काहीतरी माहिती सांगावी किंवा काहीतरी लोकप्रतिनिधींना सांगायला पाहिजे का? कारण हे निधीचं जर का असेल तर ते खरं व्हायला पाहिजे.
0: बरोबर बरोबर. नाही, मी तुम्हाला सांगतो की या बाबतीत प्रयत्न चालू आहे, पण एकीकडे कसं झालंय की आता आपलं न्यूज ऑन एअर ऍप पण आहे.
2: हा,
0: त्यामुळे कसं होतं की ती जी FM सोय आहे ती ऍपनी पण केलेली आहे.
2: हो हो हो.
0: म्हणून फक्त काही गोष्टी आहे पर्याय तर म्हणून असं ते चालू आहे.
2: पण तुम्हाला सांगतो FM वरती ज्या क्लॅरिटीनी येतं ना,
0: हो हो,
2: ते AM वरती थोडीशी अडचण. आणखीन घरातल्या घरात सुद्धा एका खोलीत चांगलं येतं, एका खोलीत येत नाही. AM ही अडचण जास्त
0: आहे.
2: FM वरती तो प्रश्न नाही आहे.
0: खरं
2: तर त्याच्यामुळे हेही चांगलं आहे. आणि बाकी आकाशवाणी काल सुसंगत कार्यक्रम करण्यामध्ये माहीर आहेत आणि असंच त्यांना अनेक शुभेच्छा.
0: बरं, धन्यवाद. मला फक्त काय झालं की तुम्ही सूचना केलीत, मी तक्रारीची वाट बघत होतो खरं म्हणजे. म्हटलं आपला कान कधी पिळला जातोय ते बघावं, बाकी काही
2: नाही. पण हे दोन्ही होते सूचना.
0: बरं, धन्यवाद. धन्यवाद धनंजय.
2: धन्यवाद.
0: नमस्कार.
3: हॅलो.
0: कार्यक्रम आहे फोन इन लोभासावा, आपलं स्वागत आहे.
3: नमस्कार सर.
0: नमस्कार.
3: मी बालाजी जोनकले खंडगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेडहून बोलते सर.
0: नमस्कार बालाजी, बोला बोला.
3: हो सर, खूप दिवसानंतर कॉल केला सर तुम्हाला.
0: हो, खूप दिवसानंतर, बोला बोला.
3: हो, कसा आहे आता? अगदी आम्ही तुमच्या पालखीच्या प्रस्थानची आवर्जून वाट पाहत आहोत.
0: हो, 8 जुलै, 7 जुलै, 8 जुलै आणि मग पुढे आहेच.
3: हो, आणि उद्याला शेगावच्या पालखीचं प्रस्थान होत आहे ना पंढरपूरकडे.
0: हो खरंय, तुमच्या तिकडून होत आहे. बरोबर
3: सर. आणि त्या पालखीचं विशेष असं आहे की सर सर्वांना एकच ड्रेस असतो.
0: हो हो हो, बरोबर बरोबर.
3: आणि सर्वांच्या हातामध्ये टाळ, मृदंग आणि झेंडा, इथून आम्हाला गजर करत पांडुरंगाचा.
0: बरोबर बरोबर. पालखी म्हणून, पालखी म्हणून जे काही आहे ते सगळं प्रत्येक दिंडीमध्ये असतंच, तसे या शेगावच्या पालखीमध्ये आणि दिंडीमध्ये आहेच तोही.
3: हो सर, मला चांगली वाटते. इच्छा नंबर 1 म्हणलं तरी चालेल सर शेगावची पालखी.
0: हो खरं खरं, अगदीच खरं, अगदीच खरं.
3: हो सर, त्यामुळं यावेळेस आम्हाला कार्यक्रम कोणता नवीन घेणार आहे सर पालखी सोहळ्याबद्दल
0: ते तुम्हाला लवकर कळेलच. हा, जुलै महिना सुरू झाला की लक्षात येईलच, सांगायला सुरुवात करूच आम्ही.
3: हो, 10-15 मिनिटाचा जर हा जर दैनंदिन ताजा वृत्तांतर दिला तर खूप चांगलं होईल सर.
0: नाही, देणारच, देतातच, ते दरवर्षी द्यायलाच हवं. जर पालखी दरवर्षी निघतीये तर वृत्तांत ही आकाशवाणी दरवर्षी देणारच.
3: हो, 8:40 आहे पहिलं पायवारी पंढरीची सवास आला होता पूर्वज.
0: हो हो हो, बरोबर.
3: पूर्वीचा काळ जर बघितलं तर.
0: बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे.
3: त्यामुळेच. हो सर, आणि पुणे आकाशवाणीवरून जे कार्यक्रम प्रसारित होत असतात, हो, जवळजवळ मला न आवडणारा असा कार्यक्रम कुठलाच नाहीये. त्यातल्या त्यात फोन इन आपली आवड, आपले चांगला वाटतो. आणि फोन इन

0: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
1: आणि तुमचे जो शेतकऱ्यांचा जो कार्यक्रम करताय ना, हो मुंबईहून रिले,
0: हो बरोबर बरोबर,
1: तो सुद्धा चांगला वाटतो सर मला. ओके सर,
0: आवर्जून सगळ्या बहुतेक कार्यक्रमांसाठी तुम्ही अभिप्राय दिलेला हा, दिवसभर कार्यक्रम ऐकताय हेही लक्षात आलंय, तर असेच जोडलेले राहा आकाशवाणीशी. चालेल, धन्यवाद बालाजी, धन्यवाद
1: धन्यवाद धन्यवाद.
0: नमस्कार.
2: हा नमस्कार,
0: कार्यक्रम आहे फोन इन लो बसावा, आपलं स्वागत आहे.
3: हॅलो,
0: नमस्कार नमस्कार, बोला जय श्रीताई, बोला.
3: नमस्कार नमस्कार,
0: बोला.
3: हो गुरुवारी हे नाही मिळालं ऐकायला,
0: काय
3: एकशे एक उमासदन?
0: हा एकशे एक उमासदन काय झालंय, आता सध्या ती मालिका आपण थांबवलेली आहे.
3: बरं बरं,
0: हा ती आता पुन्हा सुरू होईल त्यावेळेला सांगूच आम्ही.
3: बरं बरं. आणि दुसरं म्हणजे सुमन कल्याणपूर,
0: हो त्या त्यांचं निधन झालं,
3: कार्यक्रम
0: हो
3: सखी संदेश असतं ना महिलांचा
0: वगैरे,
3: तर ते मागे कसं आशा भोसले आर डी बर्मन यांच्यावर झालं होतं, तर तसं म्हटलं सुमन कल्याणपूर यांच्यावर व्हावा.
0: हो हो.
3: आणि ते मराठी तुम्ही साडेसातला गजर हरिनामाचा मराठी भक्तिगीतांचा केलाय, तसं आता हिंदी भक्तिगीतांचं पण मागे नाही का मी सांगितलं होतं.
0: बरोबर बरोबर,
3: कुठेतरी बघा अर्धा तास.
0: मी काय होतं तुम्हाला सांगतो जयश्रीताई, जो मराठी हिंदी भक्तिगीत आहेत ना, भक्तिगीतांचा कार्यक्रम आपल्या प्रसारणाच्या सुरुवातीलाच असतो, वंदनवारी अनावारी.
3: कधी कधी?
0: दररोज सकाळी वंदनवारी अनावानी हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम असतोच, अगदी सकाळी 6 वाजता.
3: हो तो ते लावतोच आम्ही.
0: हा तेच तेच, त्यामुळे परत आपण हिंदी भक्तिगीत लावत नाही त्यामुळे.
3: बर बर,
0: हा चालेल चालेल चालेल, धन्यवाद धन्यवाद
3: धन्यवाद.
0: नमस्कार.
4: नमस्कार प्रसादजी. नमस्कार
0: नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन लो बसावा, आपलं स्वागत आहे, बोला.
4: चिंतामणी देऊर इथून औदुंबर बंडगर आपणास बोलत आहे.
0: बोला औदुंबरजी, बोला बोला.
4: तर कोणीचा मंडळ जो कार्यक्रम असतो 12 वाजता,
0: हो हो,
4: मंगळवारी बुधवारी,
0: होय होय होय,
4: तो पण आवडतो, दररोजच आवडतो.
0: बरोबर, आणि खास करून पुण्याचा असतो तो कार्यक्रम आवडतो.
4: हो हो हो.
0: हा हा.
4: आणि बुधवार आणि गुरुवार जे 11:30 जो असतो ना आम्ही,
0: होय होय,
4: हा तो कार्यक्रम मला आवडतो.
0: धन्यवाद.
4: आणि शुक्रवार रात्री 10 ते 11 त्यामध्ये जुने चित्रपट संगीत असतं,
0: हो
4: मराठी चित्रपट संगीत,
0: होय होय,
4: ते देखील मला आवडतो.
0: धन्यवाद.
4: आणि सगळे कार्यक्रम मला आवडतात, सगळं काय वाटतच नाही.
0: बर,
4: कुछ नाही काय नाहीये.
0: बर बर,
4: सगळे कार्यक्रम छान असतात.
0: बरं, म्हणजे कसं माहिती का, परीक्षेत पास झाल्यावरती जसं आपल्याला आपल्या रिपोर्ट कार्ड मध्ये छान सगळे मार्क मिळतात ना, तसं मला तुमचं सगळं बोलणं ऐकून वाटलं की तक्रार काही नाही, म्हणजे कसा आनंद आहे छान.
4: प्रत्येक वेळेस तक्रार करणं पण, आणि तक्रार केली पाहिजे पण ते कधी कधी प्रेम पण असलं पाहिजे.
0: हा नाही, दुसरी गोष्ट असेल तर तक्रार नक्कीच करायला काही हरकत नाही, सगळं चांगलं चाललं असेल तर तक्रार कशाची करायची, असं आहे ना ते.
4: कारण तसे आकाशवाणीला पण तितकीच गरज आहे आणि श्रोत्यांना पण तितकीच गरज आहे.
0: हा,
4: आणि आकाशवाणी आणि श्रोत्यांचं एक नातं आहे, त्यातून जे काही निर्माण होतं ते सर्वांसाठीच होतं.
0: अगदी.
4: एखादा कार्यक्रम जर नवीन सुरू केला,
0: हो,
4: जर एखाद्याला कंटाळवाणा वाटला,
0: बरोबर,
4: तरी पण ते सर्वांसाठीच असतं. आणि तुम्हाला आवडलं नाही म्हणजे मला आवडलं नाही असं होऊ शकत
0: नाही. नाही, म्हणून तेच म्हटलं की कसं आहे माहिती का, आपल्याकडे कार्यक्रम जे होतात, आता युवकांसाठी कार्यक्रम आहेत, कामगारांसाठी कार्यक्रम आहेत, शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम आहेत, किंवा महिलांसाठी कार्यक्रम आहेत, तर ते त्यांच्या त्यांच्यासाठी असतात, त्यामुळे ते सगळ्यांना आवडतील असं नाही, सगळे ते ऐकतील असंही नाही, पण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातलं त्यांच्या विश्वातल्या थोड्या विषयांवर गप्पा झाल्या म्हणजे त्यांनाही बरं वाटतं.
4: आणि अनेक कार्यक्रमांची मी रेकॉर्डिंग करून ठेवलेली आहे अनेक वर्षापासून, त्याच्या मदतीने ज्या त्या माणसापर्यंत पोहोचवत असतो.
0: अरे वा, क्या बात.
4: आता विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याप्रमाणे पोहोचवायचं.
0: बरोबर. आता ते नवनाथजी, खास तुमच्यासाठी म्हणून आता संध्याकाळची गोष्ट कार्यक्रम सुरू केलेला आहे, तो ऐकता की नाही तुम्ही?
4: हो, तो वीज मातीवर असतो ना.
0: हा तेच ना, म्हणून म्हटलं
4: तुम्ही.
0: हा हा हा,
4: बरोबर. धन्यवाद सर.
0: धन्यवाद धन्यवाद.
4: छान आहे कार्यक्रम सगळे.
0: धन्यवाद.
4: असेच कार्यक्रम करत राहा, आनंद देत राहा आम्हाला पण.
0: हो, आणि तुम्ही असे अभिप्राय कळवत राहा. चालेल चालेल,
4: धन्यवाद
0: धन्यवाद धन्यवाद. नमस्कार.
5: नमस्कार नमस्कार सर,
0: कार्यक्रम आहे फोन इन लो बसावा, आपलं स्वागत आहे.
5: हो,
0: तुमचा आवाज तुटलाय, अजिबातच आवाज येत नाही.
5: हॅलो, आता येते का सर?
0: आता येते, बोला बोला. तुम्ही आहात तिथेच उभे राहा, म्हणजे तुमचा आवाज व्यवस्थित येईल.
5: हो हो,
0: बोला बोला.
5: आणि फार दिवसांना कार्यक्रमाला फोन लावल्यामुळे आपले सगळेच कार्यक्रम खूप गोड असतात सर.
0: धन्यवाद धन्यवाद.
5: म्हणजे त्यातले त्यात प्रसाद कुलकर्णी सर असतील, संजय भुजबळ असतील, ताई दादा,
0: हा
5: जेवढी लागू असतील, म्हणजे बरेच असे सर्वच मंडळी खूप गोड आहेत.
0: धन्यवाद धन्यवाद.
5: सगळ्यासाठी आपण कस घेत

0: सर
1: हो घ्यायलाच पाहिजे.
0: हा विशेष गीतगंध असेल तुमचं, ते यक्षी कलाकार असेल, त्याच्यानंतर नवीन हिंदी मराठी गीतांचा जो कार्यक्रम
1: हो हो हो हो
0: तो कार्यक्रम सुद्धा खूप गोड असतो सर. आणि हालूचे तर सगळेच कार्यक्रम आम्हाला आवडतात.
1: धन्यवाद, कारण त्याच्या श्रोत्यांचा सहभाग असतो.
0: हो आणि याच्यातून काय होतं माहितीये का, सर्व श्रोत्यांना संधी दिलीच पाहिजे, सर्व श्रोत्यांचे संवाद ऐकायला मिळतात.
1: बरोबर,
0: गाणी तर आपण ऐकतोच प्रत्येक रेडिओ आकाशवाणी केंद्रावरून गाणी तर ऐकतो, पण त्यांचा संवाद आणि त्यांच्याविषयी दिलेली माहिती खूप गोड असते.
1: बरोबर बरोबर बरोबर.
0: आणि अशीच सर्वजण आपण मंडळी इतके गुणवान आणि ज्ञानवान हुशार मंडळी आहात.
1: धन्यवाद धन्यवाद. महादेवजी तुम्ही सगळेच कार्यक्रम ऐकताय आणि त्याचे अभिप्राय तुम्हाला द्यायचे आहेत, परंतु असं आहे की दिवसभर कार्यक्रम असतात त्यामुळे कार्यक्रमांची संख्याही जास्ती आहे याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे तुम्ही निवेदकांची नावं घेऊन जे जे कार्यक्रम होतात त्याच्याबद्दल अभिप्राय दिलेले आहात. खूप खूप धन्यवाद महादेवजी.
0: सर आपण प्रसाद सर आहेत का सर?
1: होय होय होय, बोला बोला.
0: वा वा वा, किती दिवसाने सर बोलणं होते आपले,
1: फार
0: दिवसाने. कार्यक्रमामध्ये सर पत्र पाठवू येतं का आपल्याला, काय प्रतिक्रिया सांगायची म्हणलं तर पत्र किंवा काय?
1: हो हा, या कार्यक्रमात, या कार्यक्रमात तुम्ही पत्र पाठवू शकता, ईमेल पाठवू शकता आणि फोनही करू शकता. सगळ्या पद्धतीने तुम्ही तुमचे अभिप्राय कळवू शकता.
0: हो खरंच बरं का, आपण सर्व मंडळींनी आणि आकाशवाणीनी खरंच ते कार्यक्रम इतके गोड, म्हणजे इतके नियोजनबद्ध तुम्ही नियोजन चालवलं या कार्यक्रमाचं. खूप
1: धन्यवाद
0: कार्यक्रम.
1: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
0: धन्यवाद धन्यवाद सर.
1: चालेल धन्यवाद. तर श्रोतेहो, हे होतं दूरध्वनीद्वारे जे श्रोते आमच्यापर्यंत पोहोचले होते त्यांच्याशी झालेलं संभाषण. आणि आता ईमेलद्वारे आमच्या काही श्रोत्यांनी अभिप्राय कळवलेले आहेत, त्याविषयीही जाणून घेऊया. हे श्रोते आहेत प्रदीप नरसाळे, हिंजवडी पुणे इथले. त्यांना अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आवडतो असं त्यांनी आवर्जून कळवलेलं आहे. संजय पाटील, मलकापूर जिल्हा बुलढाणा, यांनी चैतन्य कुंटे यांचे चिंतन या सदरातले विचार आवडले असं आवर्जून कळवलेलं आहे. भाग्यश्री कुलकर्णी, धायरी पुणे, या कळवतात की 15 जून रोजी वनिता मंडळ हा कार्यक्रम त्यांनी ऐकला, अर्थात तो त्यांनी पहिल्यांदाच ऐकला. त्यांना त्याविषयी लिहावंसं वाटलं. आपल्या फोन इन लोबसावा कार्यक्रमात जेव्हा ईमेल अॅड्रेस सांगितला गेला तेव्हा त्या ईमेलवरती पहिल्यांदाच त्यांनी ईमेल केलेला आहे. तेव्हा भाग्यश्रीताई, तुमचं या आकाशवाणी पुणे केंद्राच्या श्रोते परिवारात स्वागत आहे. आणि असंच आपण ईमेलद्वारे किंवा फोनद्वारे आपले अभिप्राय कायम कळवत रहा. चंद्रकांत घोडके यांनी कळवलेलं आहे, अमृत सरिता गीता हा कार्यक्रम ते दररोज ऐकतात, त्यांना तो आवडतो. त्यांनी अशी सूचना केलेली आहे की हा कार्यक्रम युट्यूबवरूनही ऐकण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. या कार्यक्रमाच्या शेवटी मी अर्थातच याविषयी आपल्याला सविस्तर सांगणार आहेत. मिलिंद श्रीखंडे, आकुर्डी पुणे, यांनी 2-3 कार्यक्रमाचा अभिप्राय कळवलेला आहे. आम्ही दोघी, यात ज्योती सुभाष आणि अमृता सुभाष यांच्याशी संजय भुजबळ यांनी केलेली बातचीत त्यांना आवडली. रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेचा 46वा भाग गुलजार यांच्यावर केंद्रित होता, तो भागही त्यांना आवडल्याचं त्यांनी कळवलंय. 10 जून रोजी दादाभाऊ यशवंत तांबे यांनी माझं आठवणीतलं गाव या कार्यक्रमात त्यांच्या गावाचं केलेलं वर्णन आवडलं असं त्यांनी कळवलंय. आणि याशिवाय परिसर, आरोग्यम, धनसंपदा, चिंतन हे दैनंदिन कार्यक्रमही ते आवर्जून ऐकत असतात. अर्जुन सोनवणे, धामोरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर, यांनी ईमेलद्वारे कळवलंय की त्यांना अमृत सरिता गीता आणि संध्याकाळची गोष्ट हे दररोज प्रसारित होणारे कार्यक्रम त्यांना मनापासून आवडतात. रोहिणी मुद्दे बिहाळ या लिहितात की अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आवडतो आणि सध्याच्या अशांत वातावरणात हे गीतेतले उपदेश खूपच उपयोगी वाटतात. धन्यवाद रोहिणीताई. आणि मुक्काम पोस्ट ढवळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर इथले दादाभाऊ यशवंत तांबे यांनी स्वतः ईमेल पाठवलेला आहे आणि त्यांनी तो अमृत सरिता गीता या कार्यक्रमांसंदर्भात पाठवलेला आहे. त्याच्यात ते म्हणतात, हा कार्यक्रम अतिशय सर्वांग सुंदर आहे, मनाला ऊर्जा देणारा आहे. सकाळी सकाळी हा कार्यक्रम असल्यामुळे मन प्रसन्न करतो आणि दिवसभराच्या कामांसाठी नवा उत्साह देतो. सगळ्या श्रोत्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. आणि अमृत सरिता गीता हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी एक विशेष निवेदन म्हणजे 19 जून म्हणजे गेल्या शुक्रवारपासून दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचा एक एक भाग आता युट्यूबवर अपलोड करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला दररोज संध्याकाळी 7 वाजता एक नवा एपिसोड नक्की ऐकता येईल. तेव्हा फोनवरून संपर्क साधलेले आणि ईमेलद्वारे आपले अभिप्राय कळवलेले अशा सगळ्या श्रोत्यांना मनपूर्वक धन्यवाद करून मी प्रसाद कुलकर्णी आजचा कार्यक्रम इथेच समाप्त करतो. पुन्हा भेटूया अशाच पुढच्या फोन इन लोबसावा या कार्यक्रमात. धन्यवाद. फोन इन लो

फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते प्रसाद कुलकर्णी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: सतारीचे बोल असोत
1: कि मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: कि मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: या क्षणी आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। श्रोतेहो, सकाळचे 10:10 झाले आहेत। आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची।

नमस्कार आणि शुभप्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्याय अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. गेल्या भागामध्ये आपण ऐकलं की राजबाग लोणी येथे स्वर्गीय राज कपूरची जमीन डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी त्या जमिनीवरती आता जी शैक्षणिक संकुलं बांधलेली आहेत आणि त्याच ठिकाणी आता आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी ADTU ही अत्यंत दिमागात उभी आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती स्टुडंट्स त्या कॅम्पसचा फायदा घेत आहेत. तो कॅम्पस अतिशय सिनिक आहे, नदीकिनारी आहे आणि भरपूर झाडी असलेला राज कपूरचा हा कॅम्पस विश्वनाथ कराड सरांनी आपल्या ताब्यात घेतल्यानंतर त्याचं सोनं केलेलं आहे. तिथे गेल्यानंतरच लक्षात येतं. मी आपल्याला सांगितलं तिथेच जगातला सगळ्यात मोठा शांती घुमट आहे. त्याच ठिकाणी ही युनिव्हर्सिटी आहे नवीन ADTU जिच्या सुरुवातीलाच प्रवेशद्वारावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. आत गेल्यानंतर डावीकडे वळलात तर त्याच्या पुढच्या चौकामध्ये तुम्हाला भली मोठी बजरंगबलीची मूर्ती, हनुमंताची मूर्ती

तिथे उभारलेली आहे. त्याच्या पाठीमागे उंच पाण्याची टाकी आहे, परंतु त्या टाकीच्या अनुषंगानं बांधलेला जो मोठाच्या मोठा विभाग आहे, त्या विभागामध्ये वरती एक कॅन्टीन तयार केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना वरनं एरियर व्ह्यू घेता येतो. राज कपूर मेमोरियल विषयी मी कालच्या भागामध्ये बोललो. तिथे एक छोटं थिएटर पण बांधलेलं आहे मुलांचे प्रयोग आणि नाटक सादर करण्यासाठी सोयीचं. तिथून यज्ञकुंड आहे नदी किनारी, ते जे यज्ञकुंड आहे ते सतत प्रज्वलित असतं. आणि हे सगळं असताना नदीची जी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीवरती सरांनी 18 आश्रम बांधलेले आहेत. श्रोते, तुम्हाला आश्चर्य वाटेल, विश्वनाथ कराड सरांच्या मनामध्ये भारतीय गुरुकुल शिक्षण पद्धतीविषयी नितांत आदर आहे. या आमच्या सगळ्याच संतांनी ऋषींनी ज्या पद्धतीनं ज्ञान निर्माण केलं आणि ज्ञान वाटलं, त्याचा फायदा साऱ्या जगालाच झालेला आहे. जग मान्य करो न करो, आत्ताचे बुद्धिवादी ते मान्य करत नाहीत की हे भारताकडनं आलं आहे असं, कारण भारतानं पाया बांधून दिला आणि त्याच्यावरच्या इमारती जरी युरोपियन लोकांनी किंवा पाश्चिमात्यांनी बांधल्या असल्या तरी सुद्धा पायाचं महत्त्व कमी होत नाही. आणि म्हणून त्या किनाऱ्यावरती आश्रमांची कल्पना राबवून आज अनेक लेक्चर्स कॉलेजमधली त्या आश्रमामध्ये घेतली जातात. अर्थात हे त्या शिक्षकावरती अवलंबून आहे, त्या शिकवणाऱ्या प्राध्यापकाला कराड सरांचा हा जो विचार आहे तो निश्चित लक्षात आला पाहिजे की शेणानं सारवलेल्या जमिनीवरती विद्यार्थी बसलेत. आतमध्ये त्या आश्रमाच्या ज्यांच्या नावाने तो आश्रम आहे त्या ऋषींची मूर्ती आहे, आणि त्या मूर्तीच्या समोरच्या जमिनीवर बसून प्रांगणात बसून तुम्हाला लेक्चर घेता येतं का खुल्या वातावरणामध्ये. एअर कंडिशन स्मार्ट रूम ही जी माणसानं निर्माण केलेली आहे त्यापेक्षा निसर्गानं निर्माण केलेल्या या वातानुकूलित प्रांगणामध्ये जेव्हा प्रशिक्षण दिलं जातं, श्रोते हो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, एखाद्या शिक्षकाच्या मनात जर अशा पद्धतीचा अभिमानी विचार, अस्मितेचा विचार आला भारतीय शिक्षण पद्धतीविषयी, तर मला असं वाटतं की गुरुकुलाचा वातावरणाचा परिणाम कसा होत असेल तो या आश्रमात शिकल्यानंतर लक्षात येतं. आणि म्हणून ते जे आश्रम आहे ते सप्तर्षींची तर नावं आहेतच, त्यामध्ये प्रत्येक आश्रमामध्ये एक अत्यंत सुंदर रेखाटलेली मूर्ती आहे. मूर्तीच्या समोर बसून विद्यार्थी शिकतात, त्या मूर्तीच्या आजूबाजूला त्या ऋषींची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये अत्री आहेत, भारद्वाज आहेत, गौतम ऋषी आहेत, जमदग्नी आहेत, कश्यप आहेत, वशिष्ठ आहेत, विश्वामित्र आहेत, सप्तर्षींची नावं आणि त्या व्यतिरिक्त अनेक ऋषींची नावं त्या आश्रमांसाठी आहेत. नदी किनारी लागून सलग आश्रमांचा एक मोठा मार्ग तिथे तयार होतो. श्रोते, आजच्या आधुनिक काळामध्ये एखाद्या इंजिनिअर झालेल्या शिक्षण संस्थेच्या संस्थापकाने अशा पद्धतीनं आपल्या प्रांगणामध्ये इतकं सुंदर वास्तू निर्माण करायची, आणि ती निर्माण करत असताना त्या वास्तूमध्ये अशा प्रकारे भारतीय अस्मिता जपणारे असे अनेक उपक्रम राबवायचे. आणि ते कुठपासून आहेत, तर ज्या आश्रमामध्ये या पद्धतीनं श्रोते ऋषींचे आश्रम आहेत तिथेच राज कपूर मेमोरियल पण आहे. मला असं वाटतं की हा जो समन्वय आहे तो समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच प्रांगणामध्ये मोठा घुमट आहे शांतीचा, ज्यात शास्त्रज्ञ आणि धर्माधिकारी यांचे 11 फुटी ब्रॉन्झ पुतळे आहेत, मी तुम्हाला सांगितलं. श्रोते, डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या या कर्तृत्वाला किती मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळायला हवा असं वाटत राहतं, आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासमोर सादर करतो की आज विश्वामित्र घ्या, गौतम ऋषी घ्या, भारद्वाज घ्या, या सगळ्या महान ऋषींच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना माहिती होणं की अरे कित्येक भौतिक शास्त्रातले शोध हे भारतामध्ये पहिल्यांदा लागलेले आहेत. कणाद ऋषींच्या माध्यमातून शोध लागलेले आहेत ज्याचा उपयोग न्यूटनच्या संशोधनामध्ये दिसून येतो. इतकंच कशाला की जो समज होता सूर्य आणि पृथ्वीच्या विषयी तो समज कित्येक वर्षाआधी भारतामध्येच, म्हणजे गॅलिलिओ काय किंवा कोपर्निकस काय यांनी जगाला काही सायंटिफिक माहिती देण्यापूर्वीच भारतामध्ये ती माहिती उपलब्ध होती. आजही पंचांगांवरनं ते दिसतं आपल्याला. फक्त पहिली 50 वर्ष आमच्या राज्यकर्त्यांनी ह्या आपल्याच भारतीय ज्ञानाकडे अभिमानानं पाहिलं.

नाही किंबहुना लॉर्ड मेकॉलीने शिकवलेल्या शिक्षण पद्धतीमध्ये भारतीय ज्ञानाकडे मागासलेलं आहे असं वाटावं असं शिक्षण दिलं गेलं आणि त्या प्रभावाखाली जवळजवळ 2 ते 3 पिढ्या गेल्या ज्यांच्या मनामध्ये हे कॉन्क्रीट आहे, ठाम आहे मनामध्ये की भारतीय हे सगळं जे आहे ते मागासलेलं किंवा कमी दर्जाचं आहे आणि युरोपियन जे आहे ते उत्तम आहे. मेकॉलीचा हेतूही तोच होता. पण ज्ञानेश्वरीमध्ये ज्या पद्धतीनं उल्लेख केलेला आहे, उदय अस्ताचे नीप्रमाणे सूर्याचे न चालता चालणे. आता सूर्य उगवतो मावळतो तर सूर्याचं हे चालणं आहे, तर ते चालणं न चालता चालणे असा उल्लेख जेव्हा ज्ञानेश्वर माऊली करतात याचा अर्थ शके 1212 म्हणजे नक्की माहिती होतं इसवी सन 1290 म्हणजे 250 वर्ष आधी भारताला ठाऊक होतं की सूर्य स्थिर आहे आणि ग्रह फिरतात. पण माहिती नाही हे सगळं जगाला कळावं असं विश्वनाथ कराड सरांच्या मनात वारंवार येतं आणि त्यानिमित्ताने तो विषय चर्चेमध्ये यावा म्हणून अत्यंत महत्त्वाचं एक बांधकाम डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी केलेलं आहे त्याच राजबागेमध्ये. त्याविषयी मी उद्या आपल्याशी संवाद साधेन. आत्ता या आश्रमांचा विचार केला तर हे सगळं ज्ञान अलौकिक आपल्याकडचं आहे. कदाचित 150 वर्षाच्या राजवटीमध्ये ते घेऊन पण गेले असतील आपल्याला कुठे ठाऊक आहे, कारण आम्ही तसे आमच्या ज्ञानाविषयी फारसे उत्सुक नाही असं आजही जाणवत राहतं. असो आपल्या माणसांचे दुर्गुण सांगण्यासाठी नाही, पण एक गोष्ट खरी आहे श्रोतेहो की थोडा अभिमानानं आता बघायला हरकत नाही या सगळ्या रचनेकडे. असो पुन्हा भेटू उद्या. जर तुम्हाला काही वाटलं माझ्याशी जर तुम्हाला काही वाटलं माझ्याशी संवाद साधायचा असेल तर जरूर 9657722396 या नंबरवरती आपण संपर्क साधा आणि मला SMS पाठवा. आणि जर तुम्हाला काही अधिक सविस्तर प्रतिसाद द्यायचा असेल पत्ररूपानं तर जरूर MIT कोथरूड कॅम्पस, ज्ञानेश्वर बिल्डिंग, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यावरती डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या नावाने आपण पत्र पाठवू शकता आणि आम्हाला कळवू शकता. श्रोते हो जरूर प्रतिसाद द्या, वाट पाहतो. नमस्कार.

ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची आत्ताच आपण ऐकलात. श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 10:10 झाली आहेत. ऐकणार आहोत सुगम संगीत.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम असा सुरू ठेवणार आहोत छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: श्रोते हो, पुणे आकाशवाणी केंद्रावर रोज सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम बाळेम जोगळेकर अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक बाळेम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून।
1: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड।

0: वटपौर्णिमा म्हटलं की आठवते ती सत्यवान सावित्रीची गोष्ट. वडाच्या ऑक्सिजन उत्सर्जनामुळं या झाडाचं निसर्गातलं महत्व आणि त्यासंबंधी जोडली गेलेली व्रतवैकल्य. मैत्रिणींनो, आजच्या काळात वडाला प्रदक्षिणा घालणं किंवा उपास धरणं कदाचित थोडं मागं पडेलही, पण आपल्या नवऱ्याची आणि दीर्घ संसार सहजीवनाची प्रार्थना मात्र प्रत्येक स्त्री नक्कीच करेल. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे जोडी तुझी माझी. आपल्या सहजीवनाच्या आठवणी, किस्से, बिकट प्रसंग, कसोटी पाहणारे क्षण, तर काही मनमुराद हास्याचे क्षण, हे सारं आम्हाला ऐकायला आवडेल. सखी संदेश या कार्यक्रमात फोन करा मंगळवारी अर्थात 23 जूनला सकाळी 11 वाजता. फोन नंबर नेहमीचेच 02025531705 आणि 25531706. जोडी तुझी माझी जरूर फोन करा मंगळवारी 23 जूनला सकाळी 11 वाजता.
1: नाते जुळले मनाशी मनाते.
2: श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरात मधुकर जोशी यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

प्रीति वासुन कुठले यौवन दिसे तांदणे काचन गाविन प्रीति वासुन

0: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वाह.
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
4: उज्ज्वल असा भविष्यकाळ घडवण्यासाठी वर्तमानात जसे कष्ट केले पाहिजेत, तसंच काय घडलंय, आपली परंपरा काय, आपण कोठून आलो, हेही अभ्यासणं फार महत्वाचं.
5: राजवाड्यांची इतिहासाची संकल्पना ही व्यापक आणि सर्वसमावेशक होती. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील राजकीय घटना म्हणजे लढाया तह नाहीत, तर संपूर्ण मानवी समाजाचा अभ्यास म्हणजे इतिहास.
4: इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ इतिहासाचार्य वी का राजवाडे यांच्याविषयी डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण जरूर ऐका 24 जूनच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पु ल देशपांडे यांचं. श्रोते हो, याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. श्रोते हो, आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स वरून आपल्या रेडिओ सेटवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे. 10:25 झालेत. ऐकूया काही स्थानिक निवेदनं. ऐकूया काही हरवलेल्या व्यक्तींविषयीची निवेदनं. रेश्मा अजहर शेख, वय 20 वर्ष, ही दिनांक 10 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुळशी पुणे इथून शिवणकामाला क्लासला जाते असं सांगून निघून गेली आहे. ती अद्याप परतलेली नाही. तिचं वर्णन असं, रेश्मा अजहर शेख, वय 20 वर्ष, उंची अंदाजे 5 फूट, रंग सावळा, डोळे काळे, तिने चष्मा घातलेला होता, चेहरा गोल, नाक सरळ, बांधा सडपातळ. तिने आकाशी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. तसंच ती मराठी आणि हिंदी भाषा बोलू शकते. तरी कुणाला अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड शहर इथे संपर्क साधावा. तनिषा राहुल चव्हाण, वय 17 वर्ष, ही दिनांक 9 मे 2026 रोजी

रात्री 11 वाजून ते दिनांक 11 10 मे 2026 रोजी 4 वाजण्याच्या दरम्यान संजय कॉलनी देहू पुणे इथून हरवली आहे. तिला कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचा तरी आमिष दाखवून तिचा फायदा घेऊन बळजबरीने फूस लावून पळवून नेलं आहे अशी फिर्याद फिर्यादींनी नोंदवली आहे. तिचं वर्णन असं, तनिषा राहुल चव्हाण, वय वर्ष 17, रंग गोरा, चेहरा उभट, उंची अंदाजे 5 फूट. तिने लाल रंगाचा स्वेटर, काळ्या रंगाची नाईट पॅन्ट असा पेहराव केला होता. ती मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषा बोलू शकते. तरी कुणाला सापडल्यास देहू रोड पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड इथे संपर्क साधावा. बानी जाहीर शेख वय 31 वर्ष या त्यांची मुलगी सुहाना जाहीर शेख वय 14 वर्ष आणि मुलगा फरहान जाहीर शेख वय 7 वर्ष यांच्यासह दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ठक्कर गल्ली पुणे इथल्या त्यांच्या राहत्या घरातून कुणाला काहीही न सांगता कुठेतरी निघून गेल्या आहेत. त्या अद्यापपर्यंत परतलेल्या नाहीत. त्यांची वर्णनं अशी, बानी जाहीर शेख वय 31 वर्ष, उंची अंदाजे 5 फूट, रंग गोरा, बांधा सडपातळ, डोक्याचे केस काळे, चेहरा गोल, नाक सरळ. त्यांनी पंजाबी ड्रेस घातला होता. त्या हिंदी भाषा त्या बोलू शकतात. सुहाना जाहीर शेख वय 14 वर्ष, उंची 5 फूट, रंग गोरा, बांधा सडपातळ, चेहरा गोल, नाक सरळ. ती हिंदी भाषा बोलू शकते. मुलगा रहान जाहीर शेख वय 7 वर्ष, उंची अंदाजे 4 फूट, रंग गोरा, बांधा सडपातळ, त्यांनी नाक सरळ, त्यांनी पॅन्ट शर्ट असा पेहराव केला होता. तरी कुणाला सापडल्यास समर्थ पोलीस स्टेशन पुणे इथे संपर्क साधावा. श्रोते हो, ही होती काही हरवलेल्या व्यक्तींविषयीची निवेदनं, स्थानिक निवेदना अंतर्गत आपण ऐकलीत.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10:30 वाजले. प्रसारित करत आहोत वार्ताचित्र.
1: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्राच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा पुणे दौरा, पुणे साईनगर शिर्डी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा, 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस पुण्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा, डॉ कल्पना व्यवहारे फाउंडेशनतर्फे अस्मी स्नेहमिलन सोहळ्याचं आयोजन आणि नक्षलवादाचा शेवट या विषयावर पुण्यात परिसंवादाचं आयोजन. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते नुकतंच पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकासकामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. यावेळी बोलताना वैष्णव यांनी पुणे रेल्वे विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती दिली. ते म्हणाले,
2: बुलेट ट्रेन का काम भी बहुत तेजी से चल रहा है. मुंबई से अहमदाबाद के बुलेट ट्रेन में पहला सेक्शन अगले साल स्टार्ट हो जाएगा, इनॉग्रेशन हो जाएगा. बहुत तेजी से उसमें काम चल रहा है और अब देश में बुलेट ट्रेन बनाने की कैपेबिलिटी बन गई है. तो अब माननीय प्रधानमंत्री जी ने 7 नए कॉरिडोर का निर्णय लिया है. उस निर्णय में मुंबई से पुणे ये जो 170 किलोमीटर का कॉरिडोर है ये मात्र 48 मिनट्स की जर्नी हो जाएगी. यानी मुंबई और पुणे एक तरीके से ट्विन सिटीज बन जाएंगे. मुंबई पुणे बहुत अच्छा एक इकोनॉमिक कॉरिडोर बन जाएगा और बहुत ही अच्छा रहेगा कल्चरल सेंटर फाइनेंशियल सेंटर को जोड़ने वाली ये फैसिलिटी बनेगी.

0: और पुणे से हैदराबाद जो 500 किलोमीटर है करीब, वो 2 घंटे 8 मिनट का जर्नी रह जाएगी। यानी पुणे, हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद, सूरत, वापी, ठाणे, ये सब बहुत अच्छा एक इकोनॉमिक इकोसिस्टम बन जाएगा।
1: हडपसर स्थानकावरील 3 फलाटांचं आधुनिकीकरण करून 4था फलाट उभारण्यात आला आहे, त्यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे। शिवाजीनगर स्थानकावरही नवीन फलाट आणि स्टेबलिंग लाईनची उभारणी करण्यात आली आहे। तसंच पुणे जंक्शनवरील कोच देखभाल कार्य भविष्यात भोलापूर इथल्या स्वतंत्र डेपोमध्ये हलवण्याचं काम सुरू असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं। पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे। पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून विद्यमान 6 फलाटांबरोबर आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील, त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल। या सर्व प्रकल्पांमुळे पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू करता येतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला। मुंबई पुणे मार्गावरील क्षमता वाढवण्यासाठी 3री आणि 4थी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारकडून यंदा सुमारे 23,900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून राज्यात रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाल्याचंही वैष्णव यांनी यावेळी सांगितलं। आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसून तो यापुढेही कार्यरत राहील अशी स्पष्ट माहिती केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी प्रादेशिक वृत्त विभाग बंद होणार असल्याच्या वृत्तांबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर वैष्णव यांनी ही भूमिका स्पष्ट केली। स्थानिक बातम्यांचं प्रसारण आणि जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्याला प्राधान्य दिलं जात असल्याचं वैष्णव यांनी नमूद केलं। दरम्यान मोहोळ यांनी या निर्णयाचं स्वागत करत पुणे आकाशवाणीनं अनेक दशकांपासून श्रोत्यांना विश्वासार्ह बातम्या आणि माहिती पुरवण्यात महत्वाचं योगदान दिल्याचं सांगितलं। केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रांजणगाव इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटनही केलं। भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचं एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आला असून आता तो जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे असं वैष्णव म्हणाले। पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचं जागतिक केंद्र बनला असून जगभरातील बाजारपेठांमध्ये उत्पादनांची निर्यात करत असल्याचं त्यांनी नमूद केलं। याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि भारतातील एकंदर डेटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता याच राज्यात आहे। तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे पसंतीचं ठिकाण असल्याचंही त्यांनी सांगितलं। बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन पुण्यात विविध संस्थांच्या वतीनं अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। योग दिनानिमित्त पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनानं सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं होतं। 5,000 नागरिकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। महापौर मंजुषा नागपुरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थी, युवक युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येत योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनाचा संदेश दिला तसंच योगाभ्यासातून निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला। योग प्रात्यक्षिक सादर केल्यानंतर बोलताना मंजुषा नागपुरे म्हणाल्या,
2: आजचा उत्सव आपण साजरा केला आणि पुणेकर कायम पुढे असतात, प्रथम असतात, आपली पुण्याची पताका उंचच उंच फडकत असते आणि प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कार्यात पुणे हे प्रथम असतं आणि पुणे प्रथमच राहणार। आपण संकल्प करूया सुदृढ निरोगी पुण्याचा। धन्यवाद।
1: पुणे जिल्हा परिषद कार्यालयातही योग दिवस साजरा करण्यात आला। यावेळी 60 योग प्रशिक्षकांनी सामूहिक योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण केलं। योग ही भारत देशानं जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे। निरोगी आणि सशक्त समाज निर्मितीसाठी योगाभ्यासाचं महत्व ओळखून प्रत्येक नागरिकानं दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रामचंद्र हंकारे यांनी केलं आहे। शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य संवर्धनासाठी योगाभ्यास करणं गरजेचं असून नियमित योगाभ्यास केल्यानं तणाव कमी होण्यासह कार्यक्षमता वाढण्यास तसंच आजारांपासून रक्षण होण्यास मदत

0: होते असंही डॉक्टर हंकारे म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलाच्या अंतर्गत कक्षामध्ये आयोजित या सत्रामध्ये मान्यवर तसंच विद्यापीठ विभागातील विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान डॉ विश्वनाथ पिसे यांनी उपस्थितांकडून विविध योगासनं आणि प्राणायामाची प्रात्यक्षिकं करून घेतली. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत झालेल्या योगासन प्रात्यक्षिकात शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि शिक्षण उपसंचालक डॉ गणपत मोरे यांनी सहभाग घेतला. प्रशालेचे माजी विद्यार्थी योग प्रशिक्षक सिद्धार्थ बाबर यांनी विद्यार्थी तसंच उपस्थितांकडून योग प्रात्यक्षिकं करून घेतली. कोलकाता इथं झालेल्या मुख्य योग दिनाच्या कार्यक्रमातील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचं प्रसारण यावेळी करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्येही आणि कृषी महाविद्यालय पुणे इथेही आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. डॉक्टर कल्पना व्यवहारे फाउंडेशनच्या वतीनं प्रोजेक्ट अस्मी अंतर्गत अस्मी आनंद शाळा या नवीन मॉडेलची सुरुवात करण्यात आली. त्यानिमित्तानं अस्मी स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या 7 वर्षात अस्मीनं हजारो विद्यार्थी आणि शेकडो प्रशिक्षकांच्या आयुष्यात नव्या आनंद पर्वाची सुरुवात केली आहे. हा प्रवास पुणे शहरापुरताच मर्यादित न राहता महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा या हेतूनं या मॉडेलची सुरुवात प्रोजेक्ट अस्मीच्या माध्यमातून होत आहे. या आनंद शाळेविषयी ऐकूया अस्मी फाउंडेशनच्या प्रमुख वैशाली व्यवहारे देशपांडे यांच्याकडून.
1: 7 वर्षांपूर्वी प्रोजेक्ट अस्मीची स्थापना झाली तेव्हा हा विचार होता की आजच्या मुलांना भावनिक बुद्धिमत्तेकडे कसं नेता येईल. कारण आपण बघतो की शैक्षणिक बुद्धिमत्ता खरंच खूप छान आहे, पण त्याच्याबरोबर आपल्या भावना समजणं, त्या योग्य पद्धतीने व्यक्त करणं हे मात्र खूप कठीण जातंय. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या समस्या जसे की नैराश्य खूप कॉमनली दिसते आपल्याला, अँझायटी अटॅक्स, पॅनिक अटॅक्स, हिंसाचाराचं वाढतं प्रमाण, व्यसनाधीनता, या सगळ्या गोष्टींमुळे तरुण पिढी अतिशय गोंधळलेली आहे. आणि मग असं लक्षात आलं की याच्यावर काम करायचं असेल तर एखादं वर्कशॉप घेऊन काम नाही करता येणार, त्याच्यासाठी एक लॉंग टर्म अशी काहीतरी व्यवस्था असली पाहिजे. मग त्याच्यातनं प्रोजेक्ट अस्मिनी अगदी पहिलीच्या मुलांपासून काम करायला सुरुवात केली. त्यासाठी आमच्या सायकोलॉजिस्टच्या टीमनी खूप वेगवेगळ्या विषयांवर खूप छान सत्र लिहिली. आणि त्या सत्रांमध्ये फक्त वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात, गाणी, गोष्टी, क्राफ्ट, रोल प्लेज, कविता, खेळ वेगवेगळे जे खास तयार केलेले आहेत मुलांसाठी एकेका विषयासाठी. आणि मग त्यातनं आपल्याला अगदी कठीण वाटणारे विषय म्हणजे सेल्फ ऍक्सेप्टन्स, स्वतःचा स्वीकार, कृतज्ञता, स्वतःच स्वतःची कामं कशी केली पाहिजेत, दुसऱ्यांच्या भावना कशा ओळखायच्या, अशा अनेक त्या त्या वयाला अनुरूप वेगवेगळ्या विषयांवर अशी सत्र तयार केली. अतिशय ग्रेट याचे रिझल्ट दिसून आलेत.
0: या कार्यक्रमाला चाणक्य मंडलचे संस्थापक संचालक आणि प्रसिद्ध वक्ते अविनाश धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना धर्माधिकारी म्हणाले,
2: सगळं ऐकत असताना सहज मला एक स्वामी विवेकानंदांचं वाक्य आपोआपच आठवलं. याचं कारण माझ्या परीने पण जे करतोय त्याच्याही मागे ते वाक्य आणि सगळे स्वामीजीच आहे. स्वामीजींचं वाक्य आहे, तू ध्येय ठरवून पुढे जा, त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी सर्व साधनं पाठोपाठ येतीलच. तेवढं मी स्वानुभवानी बोलतोय. जे काही आधी ISY च्या आधी कार्यकर्ता म्हणून काम, मग 10 वर्ष IAS आणि मग आता 30 वर्ष झाली, पण जे छोटस शैक्षणिक काम स्वामीजींच्या शब्दावर विश्वास ठेवूनच करत गेलो, तर अस्मीच्या कार्याच्या पाठीशी सुद्धा निश्चितपणे सर्व साधन सामुग्री येईलच. आणि बाळासाहेब म्हणत होते तसं या अस्मीचाही देशभर पसरलेला उद्या वटवृक्ष होईल आणि त्यामध्ये माझ्या सकट आपण सगळे सहभागी असू.
0: पुण्यातील सेवा भवनामध्ये नक्षलवाद संविधान विरोधी आव्हानाचा शेवट या परिसंवादाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संसदेतील भाषणाचा संपादित अंश असलेल्या नक्षलवाद परास्त अमन और विकास की सौगात या संस्कृती प्रतिष्ठानच्या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. या परिसंवादात बस्तरचे अभ्यासक आणि लेखक राजीव प्रसाद, महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख प्रदीप जोशी यांनी आपले विचार मांडले. यावेळी विश्वसंवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. देशातील अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका ठरलेला जंगलातील सशस्त्र नक्षलवाद आता सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे नेस्तनाभूत झाला आहे. मात्र आता विमर्शाच्या म्हणजेच नरेटिव्हच्या माध्यमातून

देशात अराजकता निर्माण करणाऱ्या वैचारिक आणि शहरी माओवादाचं मोठं आव्हान देशासमोर उभं ठाकलं आहे, असा सूर या परिसंवादातून उमटला. बस्तरचे रहिवासी असलेले लेखक राजीव प्रसाद म्हणाले की देशात विखंडन आणि अराजकता निर्माण करणे हाच माओवादाचा मुख्य हेतू राहिलेला आहे. नक्षलवाद हा कधीच सामाजिक आर्थिक प्रश्न नव्हता, उलट त्यांच्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले. नक्षलवाद्यांनी अल्पवयीन मुलांची सक्तीनं भरती करून त्यांना बंदूक हातात धरण्यास भाग पाडलं. माओवाद्यांनी आज जंगलातील बंदूक जरी खाली ठेवली असली तरी खोट्या विमर्शाच्या माध्यमातून ते वैचारिक क्षेत्रात आजही सक्रिय आहेत. हा खोटा विमर्श खोडून काढण्यासाठी समाजानं अधिक सजग होण्याची गरज आहे, असं राजीव प्रसाद यांनी सांगितलं. आता नक्षलग्रस्त भागात रस्ते, रेल्वे, इंटरनेट आणि रोजगार पोहोचत आहेत. तिथे सुशासनाचा मार्ग मोकळा होत असून योग्य जागरूकता ठेवल्यास शहरी नक्षलवादाचाही लवकरच बिमोड होईल. तसंच देशविघातक कारवाया कोणत्याही राज्यात चालू असतील तर त्या रोखण्यासाठी केंद्रीय दलांना विशेष घटनात्मक अधिकार दिले पाहिजेत, असं माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित म्हणाले. विश्वसंवाद केंद्र, प्रबोधन मंच आणि विवेक विचार मंच यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे उत्कृष्ट विनोदी लेखनासाठीचा पीजी वुडहाऊस विशेष साहित्य पुरस्कार प्रसिद्ध लेखक मुकुंद टाकसाळे यांना, तर उत्कृष्ट रहस्यकथा लेखनासाठीचा अगाथा ख्रिस्ती पुरस्कार सौरभ वागळे यांना ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र आणि 8,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. रहस्यकथा बुद्धिरंजनाकडे नेते आणि चांगला विनोद ताण हलका करतो. समाजात जेव्हा द्वेष, त्वेष, संभ्रम, गोंधळाची अवस्था असते, उत्तम आदर्श नसतात, तेव्हा ताणविरहित करणारा उत्तम विनोद आणि बुद्धिरंजन करणाऱ्या रहस्यकथा यांची आवश्यकता असते. मुकुंद टाकसाळे आणि सौरभ वागळे यांनी आपल्या लेखनातून ही आवश्यकता पूर्ण करावी, असं भारत सासणे यावेळी बोलताना म्हणाले. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, तंत्रसाह्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.

प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती असलेला साप्ताहिक घडामोडींवर आधारित कार्यक्रम वार्ता चित्रश्रोते आत्ताच आपण ऐकलात. मध्यम लहरी त्यांच्या 78.78 meters किंवा 700 band.7 न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे पुढे केंद्र आहे. सकाळचे 10:15 वाजलेत. आता हिंदी चित्रपट संगीत प्रसारित करीत आहोत. सभेतल्या उर्वरित कार्यक्रमात आणि हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात मी कैलास शिंदे सर्व रसिकांचं मनापासून स्वागत करतोय. हिंदी चित्रपट संगीत ऐकूयात.

0: प्रेमगीत चित्रपटातलं हे गीत होतं गायकाने संगीतकार जगजित सिंग यांच्या आवाजातली इंदिवर यांची रचना. अभिनेता राज बब्बर यांच्यावरती चित्रित आणि त्यांचा अभिनय असलेलं हा चित्रपट प्रेमगीत चित्रपटाचं गीत म्हणून ऐकलं. आज अभिनेता आणि राजनेता राज बब्बर यांचा जन्मदिवस, त्या अनुषंगानं हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात त्यांचा अभिनय असलेल्या चित्रपटातली गीतं आपण ऐकणार आहात. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत एका संदेशानंतर ऐकूयात.
1: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत परिक्रमा आहात ते किशोर कुमार यांच्या आवाजातलं. अंजान यांनी लिहिलेल्या या गीतासाठी अनुमलिक यांचं संगीत, चित्रपट आपस की बात.

या गीतानंतरता कार्यक्रमात ऐकू यात अमित कुमार आणि पूनम धिल्लन यांच्या आवाजातलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत पुन्हा एकदा अनु मलिक, चित्रपट पूनम.

0: come in.
1: मैं हूँ हसीना खोल दरवाजा दिल का.
2: तो हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात अभिनेता राज बब्बर यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं प्रेमगीत आपस की बात आणि शेवटचं गीत आपण ऐकलं ते पूनम चित्रपटातलं. त्यांचा अभिनय असलेला आणि त्यांच्यावरती चित्रित असलेली काही गीतं आजच्या हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात आम्ही रसिकांसाठी प्रसारित केली. याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. मध्यम लहरी 78.78 MHz किंवा 792 kHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11:50 झालेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. आज कार्यक्रमातले कलाकार आहेत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं शास्त्रीय गायन ऐकूयात. त्यांनी गायलेला राग बसंत मुखारी आता प्रसारित करीत आहोत. त्यांना हार्मोनियमवरती साथ अप्पा जळगावकर यांची, तबला साथ केली होती चंद्रकांत कामत यांनी. विलंबित एकतालात निबद्ध बंदिशीचे बोल ये हो करतार. द्रुत रचना 3 तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत किताबे गाये बनवारे. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं शास्त्रीय गायन राग बसंत मुखारी आता ऐकूयात.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांतर्गत श्रोते आताचं पण डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनात त्यांनी गायलेला राग बसंत बुखारी ऐकला. त्यांना हार्मोनियम साथ केली होती अप्पा जोळगावकर यांनी, तबला साथ चंद्रकांत कामत यांची होती. आज रात्री 10:30 प्रसारित होणाऱ्या त्यांच्या शास्त्रीय गायनात त्यांनी गायलेला राग जय जयवंती प्रसारित केला जाईल. याबरोबर शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतो. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता आमची कार्यक्रमाली ऐकूयात आम्ही संवादकांनी सादर करते संजय भुजबळ.
1: श्रोतो हो, आम्ही या कार्यक्रमात सध्या आपण ऐकत आहात ज्येष्ठ अभिनेता निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी निर्मात्या दिग्दर्शिका लेखिका संध्या गोखले यांच्याशी गप्पा. या प्रदीर्घ गप्पांचा आज 7वा आणि शेवटचा भाग आपण ऐकणार आहोत.

0: या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते. संजय भुजबळ
1: सर, आता म्हणाला आपण किंवा संध्याताई पण म्हणाले की सलग त्याच भूमिकांच्या ऑफर येत गेल्या आणि तुम्ही अनेकांना नाही पण म्हणालात. या नाही म्हणण्यामध्ये आणि ह्या हत्ती दाखवण्यामध्ये काही हत्ती शिल्लक राहिला, एखादी भूमिका राहून गेली आहे नाही नाही म्हणण्यामध्ये?
2: नाही, अशी खंत नाही आहे. कारण मी नाही म्हणायच्या ज्या भूमिका होत्या त्या अशा काही फार आवर्जून कराव्या अशा नव्हत्या. आपल्याकडे काय असतं, आपल्याकडे

0: स्टार झाल्यानंतर त्या स्टारबरोबर जे बॅगेज येतं त्याची आपण दखल घेत नाही. म्हणजे त्याच्यात बॅगेजमधलं एक महत्त्वाचं कारण आपल्याला असं असतं की तुम्ही जे करताय, जे लोकांना आवडलं तेच ते तेच त्याच त्याच पद्धतीने तुम्ही पुन्हा पुन्हा देत राहायचं.
1: बरोबर.
0: म्हणजे मग ते जास्त पॉप्युलर होत जातं. मला या सगळ्या प्रोसेसमध्ये कधीच रस नव्हता. म्हणजे मला असं वाटायचं की ओके हे आपल्याला जमेल का असं म्हणून मी करून बघितलं, जमलं, छान वाटलं, मला स्वतःलाही छान वाटलं, प्रेक्षकांनाही खूप आवडलं, आता वेगळं काहीतरी बघूया. तेच तेच पुन्हा पुन्हा उगाळत राहण्यात काय अर्थ,
1: काय अर्थ नाही
0: असं होतं. पण मी जेव्हा म्हणजे वेगळ्या भूमिका केल्या, संध्या म्हणाली
1: तसं यादीच
0: भूमिकामधली भूमिका मी निवडल्यानंतर मला आठवतंय इंडस्ट्रीमध्ये प्रचंड गदारोळ झाला होता. म्हणजे मला माझे जे निर्माते होते त्यांनी की काय हा वेडेपणा आहे, कशाला तुला काय लागून गेले, म्हणजे तू सक्सेसफुल हिरो आहेस. म्हणजे त्यांनीच मला सुनावलं की अशी सुरुवात फार क्वचित कोणाला तरी मिळते. माझ्या कारकिर्दीची सुरुवात 3 सिल्वर ज्युबिली फिल्म्सनी झाली. इतका सक्सेसफुल हिरो तू आहेस तर तुला ही काय अवदसा आठवली. अवदसा हाच शब्द त्यांच्या त्यांना अभिप्रेत होता. तर मी म्हटलं की मला तेच तेच करत बसण्यात मला नाही, माझ्यातला जो अभिनेता आहे, माझ्यातला जो कलावंत आहे त्याला काहीतरी वेगळं आणि वेगळं जे मला जमेल का अशी थोडीशी धाकधूक मनात असली तर ते करण्यात मला तो चॅलेंज जास्त महत्वाचा वाटतो.
2: आजही इनफॅक्ट इतक्या वेबसिरीजसाठी म्हणजे गेले 3 वर्ष विचारणा होते त्यांना. आणि म्हणजे आत्ताच्या सगळ्या गेल्या 3 वर्षांमध्ये रिलीज झालेल्या आहेत वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्म्सवरती, त्यातल्या प्रत्येकासाठी त्यांना प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी भूमिकेसाठी काम करता का म्हणून आलेलं आहे बोलवणं. सगळ्यांना तर स्टडफास्टली नाही हे एकच उत्तर. बरं, पैसे खूप असतात त्याच्यात, तरी या माणसाला पैसे वगैरेची कधी ना लालसा ना कधी मोह पडतो. त्यामुळे तो जर इंटरेस्टिंग कॅरेक्टर मला काही करायला नाही मिळालं तर ते सरळ नाही म्हणतात.
1: खूप छान. एखादं गाणं इथं घेऊयात
0: आहे ना
1: या वेगळ्या भूमिकेमधलंच एखादं.
2: हो

0: सर, संध्याताई म्हणाल्याप्रमाणे आपण रेडिओशी एवढे घट्ट जुळलेले आहात, म्हणून रेडिओ आणि तुमचं रोजचं दैनंदिन आयुष्य, यात रेडिओ त्या आयुष्याची सुरुवात करतो, म्हणजे पहाटेची वेळ असेल, दुपारची असेल, संध्याकाळची असेल, सगळ्याच वेळी खरं तर तुम्ही आमच्यासोबत असता आम्हाला माहिती आहे, तरीही त्यातला एखादा क्षण, एखादं असं गाणं म्हणा की कायम कोरलं गेलेलं आहे, रेडिओ म्हटलं की हे गाणं, किंवा एक नॉस्टल्जी असतो, एक संगीताचा एक आपल्या पकडा असतो आपल्या डोक्यावर, रेडिओ म्हटलं की असं कुठं काय संगीत आणि गाणं किंवा कुठली पण आठवण?
1: अगदी 6 वाजता सकाळी तुमचं जे सुरुवात होते रेडिओची, मी रोज ऐकते.
0: हो,
1: म्हणजे इतकं छान वाटतं. त्यांनी जो एक इट सेट्स द म्युझिक अँड द टोन ऑफ, जे एक सुकून असतो. एकतर आयुष्यामध्ये रेडिओमधून क्लासिकल म्युझिक आम्हाला फार कमी ऐकायला मिळतं, पण तुम्ही ती ट्यून बदललेली नाही आहे, आणि त्यातनं जो एक छान आयुष्याचा एक छान दिवसाची सुरुवात होते ती मी पकडते जितकी शक्य असेल तितकी. आणि स्वयंपाक करताना किंवा संध्याकाळी किंवा दुपारीमध्येच कधीतरी फटकन रेडिओ लावायचा. मग संगीतकार कोण आहे, त्याचं गीतकार कोण आहे, कुठल्या रेडिओ स्टेशनवरती आज ऐकायला मिळतं आहे, मग आम्ही गाणं चालू आहे, मग एकमेकांशी बोलायचं, पण सांग बरं हे कोणी केलंय, म्हणजे आपण बोललो तसं की हे लप्याचं म्युझिक आहे का शंकरजीचं, यु नो, अशी जी सगळी मजा आहे रेडिओची. रेडिओ इज विथ अस ऑलवेज.
0: नक्कीच.
1: तर म्हणजे ती साथ, किंवा दूरदर्शन सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने ती साथ अवीट आहे आणि ती अतूट आहे.
2: तू जे म्हणालास की आम्ही आकाशवाणी बरोबर असतो, खरं म्हणजे उलट, आकाशवाणी आमच्या दिवसाची सुरुवात आकाशवाणी करून देते. मला अजून ती जी आकाशवाणीची धून आहे,
1: आणि मग एम एस च गाणं
2: होय,
1: दाना नी ना ना ना नी ना ना,
0: येस,
1: तव सुप्रभात,
2: हे इथपासून ते अगदी रात्रीपर्यंत,
1: रात्री बेला के फूल,
2: बेला के फूल, हवा महल, हे सगळे कार्यक्रम. आणि माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर आणखी महत्वाचं त्याच्यात असं, आमच्या घरी रेडिओ नव्हता, तर शेजाऱ्यांच्या रेडिओवर ऐकू येणार हे, तर शेजारी सुद्धा सडळ हाताने जरा मोठ्यानी लावायचे म्हणजे आसपास सगळ्यांना ऐकू जावं.
1: मला वाटतं चल उठ रे मुकुंदा सुमन कल्याणपूरकरांचं गाणं आहे, आणि मला वाटतं दशरथ
2: पुजारी,
1: आणि लेखन कुणाचं आहे,
2: हा मला तो एक हल्लीच कळलेला आणि अतिशय प्लेझंट सरप्राईज होती, ते सुरेश भटांचं गाणं आहे. आता हे असं आगळं वेगळं कॉम्बिनेशन,
0: हो,
2: हे फक्त आकाशवाणीवरून आमच्यापर्यंत आलं.

0: चला आता सगळ्यात अवघड आणि आवडत्या खरं तर टप्प्यावर आपण आलो आहोत. या कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही येणाऱ्या दोघांना एकमेकांची एक आवडती गोष्ट विचारतो आणि एक खटकणारी गोष्ट विचारतो आणि एक गाणं डेडिकेट करायला सांगतो. सुरुवात कोणापासून करूयात?
1: कोणी, नो प्रॉब्लेम.
2: संध्या जास्त बोलू शकेल.
0: ओके, पण बोलायचं तुम्हाला पण आहे.
2: होय होय, मी बोलणार ना.
1: खटकणाऱ्या गोष्टी खरंच खूप कमी आहेत. म्हणजे इनफॅक्ट काय खटकतं तर ही व्यक्ती फार विनाशायास आहे. म्हणजे हट्ट किंवा मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे असं तू कधी करतच नाही व्यक्ती. मग कधी कधी मला असं वाटतं की अरे तू असं म्हटलंस तर मी करीन तुझ्यासाठी. पण त्याला काहीही मी केलं तरी ते आवडतं, त्याला ते खटकत नाही. हा त्याचा फार मोठा गुण आहे. म्हणजे मी नक्की सांगते 75 गोष्टी मी 100 चुकीच्या करत असतील, पण ही व्यक्ती कधी वाईट म्हणतच नाही किंवा त्याला खटकत नाही आणि ते तो अत्यंत आनंदाने सगळं पत्करतो. हा फार अफाट गुण आहे मला असं वाटतं. मी फार चोखंदळ आहे, म्हणजे मला असंच पाहिजे तसंच पाहिजे किंवा मला माझ्या स्वतःकडनं पण फार हट्ट आहेत किंवा अपेक्षा असतात. पटकन मी खुश नाही होत स्वतःवर, तर अशा ते खोडी नाही.

0: हा फार मोठाच गुण आहे त्यांचा की जो मला कधी कधी काही खूप खटकतो.
1: अच्छा, दोन्ही एकत्रच त्यांनी करून टाकलं. मी वाट बघत होतो की आणखी वेगळ्या गोष्टीची.
2: नाही, संध्या जी म्हणाली त्याच्यात थोडासा बदल मी असं करीन, ती खूप काही करत असते. संध्याची अतिशय आवडणारीच नाही तर मला अजूनही म्हणजे विस्मित करणारी गोष्ट आहे ते म्हणजे कुठचीही गोष्ट ती ज्या पॅशननी करते, ज्या असोशीनी करते, म्हणजे मग ते स्वयंपाक असो किंवा ते आमच्या फिल्ममधलं स्क्रिप्ट असो किंवा त्याच्या अनुषंगाने येणारी कामं असो किंवा तिचं लीगल काम जे असतं त्याच्यामध्ये, तिला त्याच्यात अतिशय खोलात जाऊन सारखं काहीतरी शोधायचं, नवीन शोधायचं. आणि रोजचा स्वयंपाक हा अतिशय नव्या पद्धतीने करायचा, म्हणजे आमच्या घरी रोज मेजवानी असते.
1: रेडिओची सोबत शिवाय रोज म्हणाले.
2: आणि ही मेजवानी संध्या ज्या असोशीनी करते ही अजूनही म्हणजे मला भारावून टाकणारीच गोष्ट आहे. खटकणारी गोष्ट तिची अशी की तिच्या तोंडून
0: शॉपिंगचं
2: आम्ही जेव्हा शॉपिंगला जातो,
1: ओके हो,
2: आम्ही जेव्हा शॉपिंगला जातो, मला शॉपिंगला जायला खूप आवडतं. बहुतेक पुरुषांना किंवा नवऱ्यांना ते आवडत नाही, मला खूप आवडतं.
1: बरोबर.
2: आणि मी तिच्या बरोबरीने जातो
0: आणि तो अतिशय सढळपणे हे घे ते घे सारखं करत असतो.
2: माझं साधं, तिला एखादी गोष्ट आवडली तर मी म्हणतो चला घेऊया, तर ती म्हणते नाही नाही, पण ते घेण्यासाठी नाही, मला नुसतीच आवडली. मग आमचा थोडासा वाद होतो आणि शेवटी माझं शेवटचं अस्त्र असं असतं की तुला खूप आवडली ना, ती म्हणते हो, आपल्याला ती परवडते ना, हो, मग न घ्यायचं कारण काय मला सांग, असं म्हणून मी शेवटी तिला ते गळी उतरवायचा प्रयत्न करतो. पण तरीही बऱ्याच वेळा मी अयशस्वी ठरतो. ही अतिशय खटकणारी गोष्ट.
1: या सेगमेंटमध्ये त्याला आम्ही लगेच उत्तर पण घेतो. तर या सरांच्या मतावर मी कधी कधी अयशस्वी होतो, त्यांना प्रत्येक वेळी यशस्वी होण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात का?
0: अहो, पण असं केलं तर आमचं घर म्युझियम किंवा मला माझ्या घरी साडीची दुकानं वगैरे असं भिलो
1: एवढी संख्या असते
0: सर, कधीच नाही नाही म्हणत. म्हणजे कुठल्याही, आणि हे माझ्या बाबतीतच नाही, हा तुम्ही असिस्टंट्सना विचारा, ते जर कुणाबरोबर गेले आणि जर सर काय मस्त आहे ना हे, चल घे, ते अतिशय सढळपणे. आणि मी म्हटलं तसं, तो इतका गोड माणूस आहे की आता ही ट्रिक तुम्ही वापरा, तुम्ही यांच्याबरोबर जा कधीतरी शॉपिंगला, तुम्हाला कळेल.
1: आता वाईस वर्ष सरांना विचारला लागेल हा प्रश्न की काहीच तुम्ही मागत नाही किंवा हट्ट करत नाहीत वगैरे.
2: नाही, मी काहीच मागत नाही हे खरं म्हणजे तिचं म्हणणं चूक आहे, पण समोर आणून ठेवलेलं ताट किंवा समोर देऊ केलेल्या गोष्टी याच्यामध्ये जर, म्हणजे मगाशी बोलताना सांगितलं की संगीत दिग्दर्शक एका सिच्युएशनसाठी तुम्हाला तीन तीन ऑप्शन्स देतो. संध्याचं तसं आहे.
1: बरं,
2: संध्या जर आपण हे करू शकतो किंवा हे किंवा हे असे जर तीन ऑप्शन्स दिले तर मी आणखी मागणी काय करायची?
1: भाज्या पण तीन असतात
0: आमच्याकडे. काय,
1: अरे वा, ऑप्शन आहेच.
2: म्हणजे मी परवाच बोलताना कोणाला तरी सांगितलं की म्हटलं तुम्ही फार सपक आणि तेच जेवता, माझं तसं नाही आहे. त्यामुळे मी अतिशय समृद्धपणे, जेवण सुद्धा समृद्ध असतं आमचं. आणि आमच्याकडे आजता गायत स्वयंपाकाला बाई नाही, सगळा रोजचा स्वयंपाक
0: त्यातलं वैविध्य असतं ते आपण किंवा
1: नक्कीच.
2: आणि हे सगळे खाद्यपदार्थ फक्त भारतीयच नाहीत तर परदेशी खाद्यपदार्थांपासून भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातले खाद्यपदार्थ, असं इतकं वैविध्य दिल्यानंतर त्याच्यामध्ये मी आणखी मागणी काय करायची? कधीतरी करतो की बुवा अरे तू बऱ्याच दिवसात तुझी ती अमुख हे केली नाहीस, हा आणि मग त्याच्या बरोबरीने मी हेही सांगेन.

0: टकणारी गोष्ट, ती म्हणते मग मी ओके मी ते करते पण आज वेगळ्या पद्धतीने करते, अगं नको वेगळ्या पद्धत, तू त्या दिवशी केली होतीस तशीच कर.
1: वा चला आम्हाला पाहिजे ते शेवटी मिळालं, एक टकणारी गोष्ट सापडली. एक गाणं डेडिकेट करायचं
0: आम्हाला दोघांनाही खूप आवडणार असं शांघाय मधलं गाणं आहे दुआ म्हणून. म्हणजे त्या गाण्याची इतकी पारायणं होतात किंवा कधी थोडस असं
2: विव्हल वाटत असेल
0: किंवा अरे जरा मूड आपण, तर तेव्हा आम्ही ते गाणं लावतो शांघाय मधलं दुआ.
1: थोडस दोघांच्या तोंडून मला ऐकायला आवडेल, नक्कीच तुम्ही गुणगुणत असणार सोबत रोज.
2: त्याचे शब्द घेऊयात आपण, म्हणजे त्याला लिरिक्स आहेत का नंदिनी सरकारचं आहे विशाल शेखरचं.

0: जाता जाता श्रोत्यांशी काय बोलणार आहात दोघे?
1: काही नाही, इथे यायला मिळालं, दोन गोष्टी आपल्याबरोबर संवाद साधता आला, छान वाटलं.
2: इतक्या मनमोकळ्या गप्पा आकाशवाणीवरून करायची संधी मिळाली. बहुतेक एकतर्फी संवादच आपल्याकडे केला जातो, तसा न करता या आपण छान गप्पा तुझ्याबरोबर झाल्या, आम्हाला एकमेकाशी गप्पा मारता आल्या, याबद्दल धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद. फक्त या कार्यक्रमाचं मूळ म्हणा किंवा ठेणगी कुठे पडली होती संध्याताईं मी सांगू इच्छितो, सरांना आठवत असेल. विशेष गीतगंगासाठी जेव्हा सर आले होते तर तुमच्या संदर्भातला जो सेगमेंट होता तो सरांनी दुसऱ्या दिवशी परत येऊन केला होता.
3: आमची कार्यक्रम मालिका आम्ही शोधू आत्ताचं प्रयत्न संवादकाने सादर करते होते संजय भुजबळ. बदमलाने 378 7-8 मीटर्स किंवा 700 बँड क्लोड सर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजतात वनिता मंडळ. आमच्या महिला शोध वर्गासाठीचा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतोय. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.
4: यांच्याशी गप्पांचा 7वा आणि शेवटचा भाग. मालिकेच्या पुढच्या भागात असतील आणखी एका सुप्रसिद्ध जोडीशी मारलेल्या गप्पा. ऐकत रहा

मैत्रिणींनो आणि श्रोतेहो नमस्कार. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात पावसाच्या प्रफुल्लित सरींसोबत मी दीप्ती आंबेकर आपले सहर्ष स्वागत करते. आज मुंबईतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच असा आनंद दिसतो आहे. वातावरण गारेगार झालं आहे. हे असंच वातावरण आणि पावसाची साथ सोबत संपूर्ण ऋतूभर असावी अशी आशा करूया. आणि आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात, आणि त्यानंतर गुणसागर गंभीर या विशेष कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत, ज्यामध्ये डॉक्टर वर्षा भावे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. तर आता आपण ऐकूया आपुलकीया घरात ही कौटुंबिक श्रुतिका. लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि सादरकर्त्या नेहा खरे.

0: करून काय फायदा सुखदा?
1: पावसाच्या बाबतीत कसला आलाय रे फायदा आणि तोटा? हा, तो काय भौतिक व्यवहार आहे का? निसर्ग आहे बाबा तो, द निसर्ग.
0: अगं मी तेच म्हणतोय, या पावसाचं हे नेहमीच असतं, येतो येतो म्हणतो आणि गायब होतो. आणि वाटतं आज काही पाऊस येणार नाही, नेमका तेव्हा,
1: नेमका तेव्हाच बरसतो. बरोबर. अरे असाच असतो पाऊस, तुम्हाला बुचकळ्यात टाकणारा, तुमची फिरकी घेणारा.
0: अगं त्याची मजा होते, पण लोकांची भंभेरी उडते त्याचं काय?
1: हीच तर पावसाची मजा आहे, त्याला गृहीत धरू नका. पाऊस चीजच अशी आहे की
0: चीज. येस येस, चीज पिझ्झा, चीज सँडविच आणि चीज चिली टोस्ट वगैरेची आठवण हमखास करून येणारा हा पाऊस चीज क्या
1: आले खादाड खाऊ, पुन्हा घूम फिर के खाण्यावर आले. मी वेगळंच म्हणते.
0: अच्छा अच्छा, वेगळं का? म्हणजे चीज टोस्ट नको असेल तर साधा चीज पराठा किंवा चीज डोसा सुद्धा?
1: अरे रोहित, ट्रॅक सोडू नको. पाऊस अशी चीज आहे असं मी म्हटलं, सांग बरं पाऊस म्हणजे काय आणि तो काय काय करू शकतो?
0: चौथी मध्ये असताना पाऊस विषयावर निबंध लिहिला होता, तो शेवटचा, आता पुन्हा सांगू नकोस.
1: अरे थोडा तरी रोमॅन्टिक हो, रसिकपणा दाखव कवितेच्या, गाण्याच्या, चार ओळी आठव.
0: हा, पावसाची गाणी वगैरे आपण सांगू शकतो, म्हणजे टिप टिप बरसा पाणी, नाहीतर बरसोरे मेघा मेघा, किंवा ते आपलं मराठी कुठलं ग ते
1: श्रावणात
0: घन निळा,
1: घन घन माला नभी दाटल्या.
0: अगं शेकडो गाणी आहेत अक्षरशः, बालगीत, प्रेमगीत, विरह गीत, जथ्यांनी पावसात भिजताना गायलेली गाणी, सगळ्या व्हरायटी आहेत पावसाच्या.
1: पण रोहित, सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये बसून आपण खिडकीतून पाऊस बघत ही गाणी म्हणतो, नाही का?
0: तसं अगदी माझ्या मनातलं बोललीस तू सुखदा. पाऊस रिमझिम असेल तर ठीक आहे, पण अकाली आलेला किंवा झोडपणारा पाऊस म्हटला ना की त्याची ती रौद्र रूप घाबरवून टाकतात बघ.
1: आता तर काय दिवसेंदिवस सगळं अनिश्चित होत चाललंय रे, हवामानात, तापमानात, वरचेवर होणारे बदल
0: तर काय, आणि त्यामुळे सगळ्या ऋतूंची सुद्धा बिघडलेली गणित, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत या, नाही का?
1: पूर्वी खरोखर ऋतू सुद्धा ना शिस्तीने आणि वेळापत्रकाप्रमाणे यायचे. आपल्याकडे शाळेच्या सुट्ट्या सुद्धा त्याप्रमाणे ठरवलेल्या असायच्या.
0: आणि आता आपण म्हणजे माणसांनीच हे तंत्र बिघडवून टाकलंय पार.
1: हो ना, प्रवासाला जाताना सुद्धा आपण हल्ली म्हणतो की तिन्ही ऋतूंची तजवीज बरोबर ठेवावी लागते, म्हणजे स्वेटर पण, छत्र्या पण, उन्हासाठीचे पात्र कपडे पण.
0: आणि आपल्याकडे हवामान खात्यावर विनोद करण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे, तुला तो विनोद माहितीये ना?
1: काय कोणता?
0: हवामान खात्याच्या वेबसाईटवर बघून एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, आज हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय.
1: मग मित्राने खिडकीतून बाहेर बघितलं आणि म्हणाला, पण बाहेर तर कडक ऊन पडलंय.
0: त्यावर पहिला मित्र म्हणतो, अरे हवामान खात्याचा अंदाज आहे, पाऊस पडायचा की नाही हे शेवटी पाऊसच ठरवेल.
1: कसं आहे ना, पण स्वतःला कशातलं काहीही ठाऊक नसताना इतरांवर विनोद करणं चुकीचं आहे. हवामानाचा अभ्यास, नजीकच्या भविष्य काळात हवामानात होणारे बदल, या गोष्टींवरती वेधशाळा सतत काम करत असतात.
0: आणि पाऊसच नाही तर चक्रीवादळ किंवा निसर्गातल्या इतर अनेक हालचालींची आधीच माहिती आपल्याला आपल्या वेधशाळांमुळे मिळते.
1: आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्याचे उपाय आधीच योजता येतात. लोकांना फक्त बालिश विनोद सुचतात,
0: पण अशा आस्थापनांच्या कामाची प्राथमिक माहिती तरी सामान्य लोकांनी करून घ्यावी, नाही का?
1: अरे काही देशांमध्ये तर सैन्यात किंवा पोलीस खात्यात काही काळ काम करणं हे अनिवार्य आहे.
0: काही देशांमध्ये तर सामान्य नागरिकांना ज्युरी म्हणून सुद्धा काम करणं कंपल्सरी असतं.
1: तसंच वेधशाळा किंवा अन्य सरकारी संस्थांमधल्या कामाची नागरिकांनी ओळख करून घ्यायला हवी.
0: थोडक्यात काय, तर पाऊस म्हणजे केवळ ओले ती गाणी आणि कांदा भजी नव्हे, तर पाऊस म्हणजे कोट्यवधी लोकांसाठी वेगवेगळी रूप घेऊन येणारा बहुरूपीच, नाही का?
1: अरे वा वा वा, क्या बात है रोहित. किती छान उपमा दिलीस तू पावसाला, बहुरूपी, अगदी खरंय.
0: हे सुखद, ऐक ना, कुठेतरी पावसाळी पिकनिकला जाऊया ना आपण यावर्षी, किंवा छोटासा ट्रेक तरी करूया.
1: अरे हो, गेले 3 पावसाळे काही ना काही कारणामुळे आपण कुठेच गेलो नाही. यावर्षी मात्र पाऊस आल्यावर नक्की ठरवू.
0: तुझ्या या ठरवू यावरून आठवलं, अगं दाजी काकांच्या 75 जायचंय, काकांना काय द्यायचं अजून ठरवलं नाहीये आपण.
1: आहे माझ्या लक्षात आहे, पण केतनने पाठवलेल्या मेसेजमध्ये स्पष्ट म्हटलंय की कोणत्याही स्वरूपात आहेर, भेटवस्तू, पुष्पगुच्छ वगैरे आणू नका.
0: ते ठीक आहे, आता काय
1: अरे
0: की केतन

0: सुखदा क्या बात है, पाऊस आला वारा आला रान लागले नाचू वगैरे, म्हणजे मूड बीड आधीच मस्त बनवून तयार आहे झकास.
1: रोहित कसं आहे नाते म्हणतात ना, तहान लागल्यावर विहीर खणायला जाऊ नये.
0: मग तू काय आताच निघालीस की काय?
1: निघालीस म्हणजे मी कुठे निघाले?
0: मला वाटलं विहीर खणायला निघालीस की काय.
1: एक पुरे रे, कोण कशाला विहीर वगैरे खणायला देईल, तुझं ना काही असतं बघ.
0: सॉरी, म्हटलं आज आपला मूड एकदम भेगा भेगा दिसतोय.
1: मूड ना आहे खरा, ओला ओला, चिंब चिंब, मस्त मस्त.
0: पण नुसता मूड

0: म्हणजे काकांचा नातू तो आजच्या पिढीतला मुलगा आहे, पण काकांना काहीतरी आपण
1: काकूंनी तर फोनवर जवळजवळ दटावलंच आहे मला,
0: काय
1: कोणत्याही स्वरूपात आहेर आणायचा नाहीये.
0: अच्छा, हे बेस्ट आहे आणि स्पष्ट आहे.
1: पण तरीही लोक जुन्या विचारसरणीतून बाहेर पडतच नाहीत ना रे.
0: तर काय, एवढं सांगून सुद्धा लोक पाकिटं आणतात, उत्सव मूर्तींच्या हातात ती बळेच कोंबतात. अशा वेळी ना त्या माणसाची परिस्थिती विचित्र होऊन जाते बघ.
1: खरे, मी तर पक्क ठरवलंय की जिथे आहेर नको असं लिहिलेलं असेल तिथे नाही द्यायचं आपण प्रेझेंट.
0: आणि मग त्यांनी दिलेलं रिटर्न गिफ्ट सुद्धा घ्यायचं नाही म्हटलं.
1: अर्थात हेही बरोबर आहे, हेही अध्यारूतच आहे. ही देवाणघेवाणीची पद्धत म्हणजे असं वस्तुरूपाने काही देणं वगैरे हे बंद करायला पाहिजे.
0: अगं पण म्हणजे काय भेटीगाठी करायच्याच नाहीत की काय?
1: मी असं अजिबात म्हटलं नाही. नातेवाईकांनी मित्रमंडळींनी जरूर भेटावं, बोलावं, मस्त खावं प्यावं.
0: करे, पोटभर मजा मस्ती दंगा करावा आणि छान आठवणी घेऊन आपापल्या घरी परतावं.
1: त्यात मग कुणी किती दिलं, कुणी काय घेतलं हे आलं ना की मग हिशोब आले, गणित आली.
0: तर काय, आणि मग भेटण्यातला सगळा जो आनंद असतो ना, निखळ आनंद विरून जातो. काही मंडळी तर जुन्या गोष्टी आणि हिशोब काढायला घेतात.
1: लोकेने साध्या साध्या गोष्टी उगाच अवघड करून टाकतात, नाही का रे रोहित?
0: अगदी बरोबर बोललीस. आमचे एक सर होते बर का, ते म्हणायचे हे देवाणघेवाण किंवा भेटी देणं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरजेचं असतं म्हणे.
1: अरे पण ज्याला जे हवं ते तो घेईल की विकत, आणि त्यातून मिळेल चालना अर्थव्यवस्थेला. त्यासाठी सोम्याने गोम्याला अनावश्यक वस्तू द्यायची गरज काय आहे असं मी म्हणते.
0: अगं आणि अनेकदा तर या आलेल्या वस्तूच पासिंग द पार्सल करत करत पुढे पुढे ढकलल्या जातात.
1: अगदी खरंय. एकदा प्रभा मावशींनी कुमुद मामीला दिलेली साडी फिरून फिरून पुन्हा मावशीकडे आली. आता बोल.
0: हो काय गोंधळ झाला होता तेव्हा. अर्थात मामीनी काहीतरी गोलमोल कारण देत विषय मिटवून टाकला ते वेगळं.
1: हो म्हणजे प्रकरण मिटलं, पण देण्या घेण्याचा विषय निघाला की प्रभा मावशी आवर्जून हा उल्लेख करतात, आठवण काढतात.
0: आता तिचं वाटणं सुद्धा बरोबरच आहे, आणि मामी जर ती साडी वापरणार नव्हती तर तिनं ती कोणाला तरी वापरायला देणं हे सुद्धा बरोबर आहे.
1: अरे पण देणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमाच्या भावना असतात ना त्या वस्तू बरोबर.
0: असतात ना, मग त्या भावना सुद्धा ट्रान्सफर झाल्या साडी बरोबर. काय जाऊ दे ग, आपण कशाला याचा किस पडतोय.
1: तेही खरंच आहे, जिथे लिहिलेलं असेल आहेर नाही तिथे आपला इरादा पक्का आहे. नो आहेर नो सरप्राईजचा धक्का.
0: करेक्ट. बरं तिकडे आहेर देऊया नको, पण आज मस्त भजी खायचा मूड आहे, मला भजांचा आहेर मिळेल का?
1: रोहित एक मिनिट. अरे आठव परवाचा सरलेला रविवार आठवतोय का? योग दिवस नाही का त्या दिवशी केलेला निर्धार.
0: अगं पण तूच मला मध्ये म्हणाली होती
1: काय
0: की काय सारखा हा दिवस तो दिवस सांगत असतोस, कॅलेंडर घेऊन बसतोस की काय वगैरे वगैरे. कोण म्हणालं होतं?
1: अरे हो ना, कुणी कसलाही विषय काढला की तुझं आपलं झालं सुरू. आज काय तर सायकल दिवस, उद्या काय वाहन वापरू नका दिवस, पायी चाला दिवस, काय हे आणि ते काय.
0: अगं सुखदा मला आवडतं हे, म्हणजे कॅलेंडर मधले असे जे दिवस असतात ना.
1: कॅलेंडर मध्ये काय शिवाय इंटरनेटवर पण बघतो.
0: अगं पण महत्वाच्या विषयांची आठवण करून देतात हे दिवस. एरवी ते विस्मरणात गेलेले असतात त्यानिमित्ताने आठवण होते.
1: बरं बरं, इतकं काही मनाला लावून नको घेऊस. मला जे वाटलं ते वाटलं. तुला जर खरं तुझं मन वगैरे मी दुखावलं असेल तर सॉरी.
0: हो आहे आहे आहे. काही देशांमध्ये राष्ट्रीय सॉरी दिवस सुद्धा साजरा करतात.
1: देवा
0: पण जाऊ दे, मी यापुढे कधी कधी सांगणार नाही तुला आता या विशेष दिवसांबद्दल. जाऊ दे.
1: अरे बापरे, तू रागावलास रुसलास की काय चक्क?
0: नाही ग, पण म्हणजे काय आहे की मला भजी खावीशी वाटत होती आणि तू असं बोललीस म्हणजे. मग ठरलं तर आज भजी करायची, मस्त कांदा बटाटा ढोळी मिरची आणि यस साधी मिरची मीठ लावलेली तळलेली वगैरे.
1: हा आमची आई की नाही केळ्याची भजी काय मस्त करते रे, आणि वांग्याची ओव्याची भजी लाजवाब. आहा हा आठवणींबरोबर ती चव जिभेवर अशी मस्त उतरून आली रे.
0: मग करा आता भजांची तयारी.
2: मी आले पण मला सांगा जेव्हा तेव्हा तुमचा खायचा विषय कसा असतो रे, आणि दरवाजा सताड उघडा ठेवून भजी खाण्याच्या गप्पा मारताय.
1: अगं वार झकास सुटलंय म्हणून रोहित म्हणाला की सगळी दार खिडक्या मस्त उघडं ठेवू आपण, आणि म्हणून मुख्य दार सुद्धा ठेवलं आम्ही उघडत.
0: आता भजी तळायला घेताना मात्र लावून घेणार बर का.
2: अरे वा, म्हणजे परफेक्ट वेळी आलीये. मी सुखदाचं शेवटचं वाक्य ऐकलं.
1: काय ग? काय
2: केळ्याची आणि वांग्याची भजी.
1: ते फक्त वाक्य होतं बरं का रे वा.

0: कोणीही इथे काही भजी वगैरे करत नाहीये. रोहित आपले मनात मांडे खाते.
1: अरे पण हा म्हणजे सुखदाला मी सांगतोय मांडे नको भजी कर कांदा मुळा भजी.
0: आहे आहे आज मुळ्याचीच आहे पण भजी नाही भाजी.
1: सुखदा अगं तुला माहितीये ना मला मुळा अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही आणि तू नेमकी मुळ्याची भाजी केली.
0: खायच्या पदार्थाला कधीच तोंड वेंगाडू नये नावं ठेवू नये. दिनू काकांचं वाक्य आठवते ना अन्न देवता नाराज होते.
1: अरे पण ज्यांना खायचंय त्यांनी खुशाल खा. मला नाही आवडत तर नाही आवडत मग कशाला आणतेस तो मुळावर उठणारा हा मुळा.
0: कोट्या जिथे तिथे कोट्या. तुला शिजवलेला आणि किसलेला मुळा आवडत नाही मला माहितीये आणि म्हणून आज मी मुळ्याचं थालीपीठ केलंय.
2: आई ग हे तर फारच टॉर्चरिंग आहे.
1: रेवा रेवा उठ उठ चप्पल घाल उठ आधी उठ.
0: अरे ती आत्ता आली ना अजून बसली सुद्धा नाहीये. हा तिला पाणी सुद्धा विचारलं नाही आपण.
2: हो ना बिचारी मी मी का आले कशी आणि कुठून आले हे कोणी विचारलंच नाही मला. आणि घराचे यजमान मला बाहेर काढायला निघाले.
1: अगं मग तू खाणार आहेस का ते मुळ्याचं थालीपीठ. बघ खायचं असेल तर बस मग आणि तूच किसून दे मुळा वगैरे तिला. मी क्षणभरही इथे थांबू शकत नाही.
0: अरे अरे अरे रोहित ऐक तरी.
1: रेवा रेवा तू काय ठरवलंयस घरी मुळा थालीपीठ की समोर टपरीवर पकोडा. बोल बोल बोल लवकर बोल. मला वेळ नाही आणि पेशन्स सुद्धा नाही मी निघालो.
2: पण रोहित आपण असे गेलो तर सुखदाला वाईट वाटेल रे.
1: छे छे छे छे तिला काही वाईट बीट वाटणार नाही. ती खाईल मिटक्या मारत मुळ्याचे ते खुळसट पदार्थ.
0: आपलं आरोग्य आपल्या हातात असतं. मुळ्याचे फायदे म्हणजे
1: माहिती रक्तदाब वजन पचन लिव्हर वगैरे वगैरे 101 फायदे तू मला प्रत्येक वेळी ऐकवलेले आहेस. नॉट अगेन.
2: सुखदा ना हल्ली अगदी आईसारखंच बोलायला लागली. प्रत्येक पदार्थातले घटक आणि त्याचे फायदे वगैरे वगैरे.
0: बरं नका खाऊ माझे मुळ्याचे पदार्थ. पावसाळा येईलच आता तुम्ही बाहेरचं खायला सुरुवात करा आधीपासूनच आणि आरोग्य बिघडवून या. जा जा चलते बनो.
1: देवा या बाबतीत आमची आई सुद्धा काही मागे नाही बर का. या पदार्थात काय त्या पदार्थात काय मला वाटतं बाईची आई झाली की सगळं आपोआपच येत असेल हिचं असंच झालेलं आहे.
0: फक्त आईच्या अंगी हा सुज्ञपणा असून उपयोगाचा नसतो तर अन्न खाणाऱ्या जेवणाऱ्या प्रत्येक माणसाने यातलं किमान ज्ञान किमान माहिती तरी मिळवली पाहिजे.
2: रोहित तुला ना एक मजेदार किस्सा सांगते. हा आईनेच मला सांगितलेलं बरं का. असेन मी तेव्हा 5-6 वर्षाची.
1: बर
2: आई नेहमी पोटभर नाश्त्याचा आग्रह धरायची.
0: धरायची नाही आजही असतोच. ब्रेकफास्ट लाईक अ किंग लंच लाईक अ प्रिन्स
1: आणि डिनर लाईक गरीब माणूस. पण मला तर तू नेहमीच गरीब माणूस असल्याचा फील देतेस.
0: काय रे.
1: एनिवे रेवा तू किस्सा सांगत होतीस काहीतरी.
2: हा अरे आई आपली राजगिरा वडी देताना हे कॅल्शियम अंडं वाढताना हे प्रोटीन दुधाचा कप नव्हे तर विटॅमिन बी आणि डी हे फायबर आणि ते अमुक ढमुक असं म्हणायची.
0: अरे रेवा एवढीशी होती. आणि एकदा वैतागून ती आईला म्हणाली अगं आई मला अन्न हवंय अन्न मला काहीतरी जेवायला खायला हवंय अन्न.
1: अरे अरे अरे लेकरावर किती ते अत्याचार. हे बघ रेवा तू ना त्यावेळेस तुझ्यावर जो अन्याय झालाय ना त्याचं उट्ट काढ. तू चल चल आज खमंग खुसखुशीत गरमागरम ब्रेड पकोडा खाऊया.
0: तो पकोडा आधी चिमटीत धरून जरासा पिळून बघा. वाटीभर तेल निघेल त्यातून तेही 5-5 वेळा उकळलेलं कळकट्ट तेल. छेगाबाई
1: आता कोण नावं ठेवतंय खाण्याच्या पदार्थाला.
2: अरे ए सुखदा तू आम्हाला डिमॉरलाइज करू नकोस. हा आज खाऊन येतोच पकोडे उद्या काय व्हायचंय ते होऊ दे.
0: हो का.
2: चल रोहित आणि हो सुखदा तुला पार्सल वगैरे नकोय ना नक्की.
0: थांबा थांबा इमोशनल ब्लॅकमेलर मंडळी नो थांबा. घ्या कांदा चिरायला घ्या कोणीतरी. मी सिमला मिरची आणि बटाटा चिरते.
1: ये होईना बात. चला आपला बाण निशाण्यावर लागला तर. सुखदा तू भजाचं पीठ भिजवायला घे म्हणजे ते आपल्याला काही नीट जमत नाही बुवा.
2: आणि मी बाल्कनीतल्या कुंडीतून ओव्याची पानं आणते आणि केळ्याचे काप करते. ठीक आहे.
0: तुम्ही दोघं ना खरंच महाकावेबाज आहात.
1: अरे कावेबाज काय सीधी उंगली से घी नाही निकलता तर उंगली टेढी करणी पडती आहे ना. तुला तर माहिती आहे मला अजिबातच आवडत नाही तो टपरीवरच्या तेलाचा जळका वास वगैरे.
2: आणि मी टपरी तर सोडाच काचेचे बंद दरवाजे असतील अशाच ठिकाणी खायला जाते. नो जंक नो स्ट्रीट फूड आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही.
0: वा वा गुणी बाळ ग अगदी. हा बरं मी स्वतः काही मिरची नाही खाणार आहे पण रोहितला लागतेच भजांबरोबर तळलेली मिरची.
1: हिरव्या मिरचीमध्ये सी व्हिटॅमिन असतं
0: अरे
1: तसेच भरपूर अँटी ऑक्सिडंट असतात
2: आणि हिरवी मिरची हृदयासाठी

0: आणि त्वचेसाठी उत्तम म्हणून रोजच्या आहारात
1: मांस पुरे पुरे करा. हा मी म्हणजे माझी बिल्ली हमारी बिल्ली हमी से मी आहो तसं चाललंय हे. हा चला गुपचूप कामाला लागा.
2: ए थोडी जास्तच करूया भजी, म्हणजे कसं आई बाबांना सुद्धा पाठवता येतील ना.
0: छे छे गार भजांना ती मजा नाही आणि आपल्या आई साहेब सकाळचा पदार्थ संध्याकाळी खातील. इम्पॉसिबल
2: राहिलं पण जास्तीचे करूया. सुखदा रविवारी योग दिवसाला आपण निर्धार केला त्याचं काय?
1: योग उपाशी राहायला किंवा मन मारायला सांगत नाही रे, फक्त आहार विहार आणि आचार विचार याच्या मध्ये तारतम्य राखायला सांगतो
0: आणि कॅलरी बर्न करायला. हो ना,
1: म्हणजे वाटेल ते खा आणि बर्न करा असा अर्थ नाही त्याचा रेवा. काही दिवस नियमित काम केल्यावर जशी शाळेला ऑफिसला सुट्टी मिळते की नाही,
2: तशीच शरीराला मनाला म्हणजे व्यायामाला सुद्धा सुट्टी देऊ शकतो. खरंय ना?
1: यातलं फक्त शेवटचं अर्ध वाक्य नको, त्या आधीचं निम वाक्य जास्त महत्वाचं आहे.
0: ए सुखदा, आता पुढच्या वेळी येताना ना मी तुझ्यासाठी तेल किती तापलं ते बघायचा थर्मामीटर घेऊन येईन.
1: कर्म आणि कहाणी. अगं तेल किती तापलं हे बघायला काही म्हणजे उपकरणाची गरज नाही ग.
2: पुन्हा एकदा दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए किंवा आमच्या अर्थशास्त्रातला मूलभूत नियम क्रिएट डिमांड गरज निर्माण करणे.
1: जाहिरातींचा मारा करून ग्राहकाला असं वाटायला लावणं की खरंच मला या गोष्टींची फार फार गरज आहे.
0: अगं पण म्हणजे या गोष्टी कामाच्याच असतात ना, फक्त त्याची आपल्याला जास्तीची माहिती मिळते एवढंच.
1: आता तू काय म्हणजे ते तेल तापलंय की नाही हे पाहण्यासाठीचा थर्मामीटर त्याच्याबद्दल म्हणालीस.
2: अगं आपली आई किंवा आजी तेलात बेसनाचा एक थेंब किंवा जो पदार्थ आपल्याला तळायचा आहे त्याचा एक तुकडा टाकून बघायचा.
1: अरे वा रोहित, बरोबर बोललास रे तू.
2: बरोबर काय, कुणालाही ठाऊक येते तो थेंब फुलून पटकन वर आला की तेल करेक्ट तापलं असं समजायचं. हो ना सुखदा?
1: अगदी बरोबर, तसा तू हुशार आहेस आणि माझ्या तालमीत मला असं वाटतं आणखीनच स्मार्ट झालाय नाही का?
2: असेल असेल.
0: असू दे असू दे, आता आपण सगळे आपला खाण्यातला स्मार्टनेस पुरेपूर दाखवूया. क्या बोलते? आता एकच लक्ष, भजी आणि भजी.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि सादर करते नेहा खरे आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. श्रोते हो, आज 23 जून पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. या निमित्ताने त्यांच्या ज्येष्ठ शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी नेहा खरे यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पांचा भाग दुसरा आता आपण ऐकणार आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. गुणसागर गंभीर या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण भेटलो आहोत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर हे स्वतः उत्तम गायक आणि संगीतकार होते. आपल्या शिष्यांनाही त्यांनी उदारपणे संगीतविद्या दिली, त्याबद्दल वर्षाताईंच्या मनातही अत्यंत कृतज्ञ असे भाव आहेत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने बुवांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे ह्या त्यांच्या आठवणी सांगताहेत. आज त्यांच्याशी संवादाचा हा दुसरा भाग. आणि आजच्या या भागाच्या सुरुवातीलाच चिन्मय लेले याच्या स्वरातलं हे गीत आता आपण ऐकलं. बुवांनी संगीतबद्ध केलेल्या ह्या रचना त्यांना सांगीतिक मानवंदना देताना वर्षाताईंनी नव्या गायकांकडून गाऊन घेतल्या. त्यातली काही गाणी सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत आणि त्यातलंच हे पहिलं गीत होतं. वर्षाताई, बुवा एकीकडे संगीताच्या शिकवण्या किंवा शिष्य घडवण्याचं काम करत होते, त्याच वेळेला त्यांचं स्वतःचंही करिअर सुरू होतं. सी रामचंद्र यांचे ते सहाय्यक होते. तर मग तुम्हाला कधी बुवांबरोबर अशा काही रेकॉर्डिंगना वगैरे जाण्याची संधी मिळाली का?
1: हा, म्हणजे सी रामचंद्र मला भेटले नाहीत. म्हणजे मी कधीतरी कॉलेजमध्ये असताना मला ना एका स्पर्धेच्या निमित्ताने सी रामचंद्रांच्याकडनं बक्षीस घ्यायला मिळालं होतं, पण नंतर तसा काही योग
0: बरोबर
1: नाही, कारण मी बुवांकडे शिकायला लागले तेव्हा सी रामचंद्र नव्हते. पण बुवांचे एक अगदी जवळचे मित्र म्हणजे अण्णा जोशी, जे संगीताच्या क्षेत्रात खूपच मोठं नाव त्यांचं, म्हणजे रिदमिस्ट म्हणून सुधीर फडक्यांच्या बरोबर ते गीत रामायणाला कायम त्यांनी आयुष्यभर साथ केली माझ्या कल्पनेप्रमाणे. पण त्याच वेळेला ते वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या गाण्यांसाठी म्युझिक म्हणजे रिदम अरेंजर म्हणून काम करत असत. तर एकदा मेहबूब स्टुडिओमध्ये बुवा मला घेऊन गेले होते. मला म्हणले तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला नेतो आज फिल्मचं. आणि मेहबूब स्टुडिओमध्ये अण्णा जोशी अक्षरशः म्हणजे मला असं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत 10 ढोलक वादक, 10 तबला वादक, आणखीन काय वेगळी वेगळी तालवाद्य घेतलेले अनेक लोक, म्हणजे 30-35 तरी लोकांचा सहज रिदम साईड
0: अच्छा
1: त्या दिवशी मी पाहिली. आणि 40-एक स्त्रिया कोरससाठी तिथे होत्या उभ्या.
0: अच्छा.
1: हा, आणि मुख्य गायक नव्हता कोणी त्यावेळेला, तरी कोरस आणि असं त्यांचं काहीतरी तेव्हा रेकॉर्डिंग चालू होती, रिहर्सल चालू होती. या सगळ्या वादकांना अण्णा कंडक्ट करत होते. ते फार विलोभनीय आणि फार श्रवणीय असं दोन्ही होतं ते फार. आणि मला, मी पहिल्यांदाच पाहिल्यामुळे मला फार प्रभावित वाटलं, प्रभावित झाले मी अगदी. खूपच छान होतं. आणि बुवा म्हणले असे आम्ही खूप रेकॉर्डिंग केलेत. एका माईकवर पूर्वी रेकॉर्डिंग व्हायचं ना, म्हणजे वादकांचं सुद्धा एका माईकवर रेकॉर्डिंग,
0: एवढे माईक
1: एकच असायचा. किंवा गायक सुद्धा म्हणजे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की लताबाई वगैरे किंवा आशाबाई असं तो वरनं येणारा माईक आणि त्याच्यावर गाणं होत असे वगैरे. तर ते मला अनुभवायला मिळालं. आणि बुवा सांगतही पुष्कळ वेळा असत, म्हणजे हे सगळे अनुभव ते शेअर करत असत त्यांच्या सी रामचंद्रांच्या बरोबरच्या रेकॉर्डिंग्सचे. आणि सी रामचंद्रांचं सारथ्य मला असं त्यांनी सांगितलेलं

होतं, त्यावेळेला सी रामचंद्रांकडेच ती एक विशिष्ट गाडी होती, ते नेहमी बुवा चालवत असत त्यांची गाडी. आणि कितीतरी अशा छान छान गोष्टी, म्हणजे एक नवरंग म्हणून सिनेमा आहे, त्या सिनेमामध्ये म्हणजे बुवांनी मला सांगितलं होतं की मला सी रामचंद्र म्हणजे ते त्यांना अण्णा म्हणायचे, की अण्णा मला म्हणाले की बुवा काहीतरी म्हणावं एखादी ठुमरी बिमरी मला जरा म्हणजे चालीसाठी काहीतरी असं वेगळं काहीतरी असं असं त्यांची देवाणघेवाण होत असे,

ही बुवांनी मला पण शिकवलेली अशी ठुमरी आहे, दादरा म्हणू शकतो त्याला. तर बुवांनी त्यांना त्या ऐकवलं वगैरे, आणि हे मला बुवा सांगत होते की ते मी ऐकवलं त्यांना, आणि थोड्या वेळाने त्यांनी मला

0: हे ओळी ऐकवल्या.
1: क्या बात आहे, म्हणजे एकातून दुसरं स्फुरत कसं जातं.
0: हो ना, अशा खूप छान छान गोष्टी नंतर.
1: आणि श्रीरामचंद्रांनी बुवांनी कंपोज केलेली, संगीतबद्ध केलेली अशी गायलेली आहे.
0: हो तर, म्हणजे मला तेच वाटतं की ते दोघंही एकमेकांचा इतका आदर करत असत. तर बुवा एकदा त्यांना म्हणाले की अण्णा तुम्ही माझं गाणं गाल का. तर म्हणले ऐकवा बुवा. मग बुवांनी ते ऐकवलं गाणं, पळभर थांब जरा रे विठू, ज्याचे शब्द आहेत अण्णा जोशी यांचे आणि संगीत बुवांचं. तर ते ऐकल्यावर खूप खुश झाले.
1: अरे
0: सी रामचंद्र म्हणले हो मी गातो ना. आणि अशी दोन बुवांची गाणी त्यांनी गायली. त्याचं बुवांना नेहमी कौतुक वाटायचं, म्हणजे त्यांचं मोठेपण इतकं असं ते मला म्हणायचं की त्यांनी माझी गाणी गायली.
1: म्हणजे म्हटलं तर आपला असिस्टंट आहे, त्यालाही प्रोत्साहन दे.
0: हो हो, आणि आदर होता.
1: म्हणजे
0: करायचं म्हणून नाही, त्यांनी ते खूपच काय म्हणतात आदराने, मनापासून आणि बुवांच्या बद्दलच्या अशा प्रेमभावनेने असं ते केलं.

0: तुमची काही गाणी एकतर माणिक वर्मा गायलेले आहेत, त्याचप्रमाणे सुधीर फडके गायलेले आहेत, तर या गाण्यांविषयी आम्हाला थोडं सांगाल का? म्हणजे जाशी कुठे नवनीत चोरा हे आहे, किंवा अनंत अंत नको पाहू माझ्या,
1: तर अनंत अंत नको पाहू हे गाणं योगेश्वर अभ्यंकरांनी लिहिलेलं आहे आणि फारच सुंदर त्या गाण्याचे शब्द आणि त्याचा म्हणजे भावार्थ खूप छान आहे. द्रौपदीची थाळी ही जी गोष्ट आहे ना,

0: ती त्या गाण्यामध्ये आहे आणि बुवांची चाल फार छान आहे आणि माणिकबाईंनी फार सुंदर गायलंय ते गाणं. आणि बुवांचे आणि माणिकबाईंचे संबंध ही फारच छान होते कारण त्याही पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्या शिष्या होत्या आणि अनेक वर्ष त्यांच्याकडे त्या शिकलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या गाण्यामध्ये सुद्धा ना, आणि माणिकबाई ही एकच अशी गायिका माझ्या कल्पनेप्रमाणे त्या काळातली की शास्त्रीय गायनापासून लावणीपर्यंत सगळे गीत प्रकार गाणाऱ्या अशा त्या होत्या. आणि त्यामुळे बुवांना त्यांच्या गाण्याचं खूप कौतुक होतं आणि त्यांच्या स्नेहबंध होता खूप छान.
1: अरे वा. आणि बाबूजी सुधीर फडके यांनी सुद्धा गायलेली.
0: हो. मला बुवा सांगायचं काय माहितीये का, संत जनाबाई नावाचा चित्रपट तो माझ्या कल्पनेप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्य मिळता मिळता असा काहीतरी तो आहे. 1945-47 सिनेमा आहे तो प्रभातचा आणि त्याचं संगीत केलेलं आहे सुधीर फडके यांचं संगीत आहे त्याला. आणि त्या काळामध्ये सुधीर फडके यांनी जे कोरस सिंगर्स होते त्यात बुवांना बोलवलं होतं. बरं का. तेव्हा असं म्हणजे पैसे मिळवण्याचा मार्ग काय, तर अशा पद्धतीने कोरस गायचा किंवा
1: कुठे संधी मिळेल
0: तिथे जायचं असं. तर ते गाणं आहे कुठलं माहितीये का, प्रभात समयोपातला.
1: अच्छा.
0: तर त्याच्यामध्ये बुवा गायलेले आहेत. तर त्यानिमित्ताने किंवा त्याच्या अर्गे मागे काहीतरी कारणाने त्यांची सुधीर फडक्यांशी गाठभेट झाली असावी, ओळख झाली असावी. परंतु नंतर सुधीर फडके यांना बुवांचं जेव्हा मोठेपण कळलं किंवा त्यांची गायकी याच्याबद्दल माहिती झाली तेव्हा ते बुवांना खूप मानायला लागले आणि ते दोघंही एकमेकांना गुरु मानायचे.
1: बरं.
0: आणि म्हणजे मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी की दोघं एकमेकांना नमस्कार करत होते वाकून. तर मला तर इतकं
1: माणसं वेगळीच
0: होती.
1: म्हणजे तुम्ही म्हणाला तसं माणिकबाई काय, सुधीर फडके, सी रामचंद्र,
0: हो ना हो ना,
1: आणि निळकंठ बुवा फुलकर सुद्धा.
0: त्यातलं थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळचा चोर हे सुधीर फडके यांनी गायलेलं बुवांचं गाणं आहे. म्हणजे संगीत बुवांचं आहे त्या गाण्याला.
1: बरोबर.
0: आणि फार छान ते गाणं आहे. आणि गोकुळचा चोर या नाटकातलं ते गाणं आहे.
1: बरोबर. म्हणजे बुवांनी संगीत नाटकांनाही संगीत दिलेलं आहे. संगीत नाटकातली पदं त्यांनी केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे भक्तिगीतही
0: केली. आता अण्णा जोशींचं नारदा मुनिवरा किंवा नामघेता मुखी राघवाचे ही गाणी, अण्णा जोशींची गाणी बुवांना खूप आवडायची असं माझ्या लक्षात येतं. बहुतेक बऱ्याच अण्णांच्या पदांना बुवांनी चाली लावलेल्या आहेत.

0: पहिल्यांदा मी म्हटलं तसं शारदा नाटकात मी बुवांचं एक गाणं वेगळीच चाल नवी चाल असं ऐकलं. मग नंतर मला कोणीतरी सांगितलं की शाकुंतल नाटकात पण बुवांनी काही नव्या वेगळ्या चाली केल्या.
1: बरं,
0: तर त्यात एक शैवालय युक्त जैसे

0: भयते.
1: वा वा, फारच छान.
0: मूळ अगदी साधी चाल असलेलं असं होतं ते पद, पण ते शिलेदार कंपनीनी काही कारणांनी त्याची चाल वेगळी असावी, प्रसंगाला अनुरूप असावी अशा पद्धतीने बुवांना ते सांगितलं होतं. पण स्वतंत्र नाटकांना बुवांनी जे संगीत दिलं त्यापैकी स्वरसम्राज्ञी हे गाजलेलं नाटक.
1: हो बरोबर,
0: त्यातली सगळीच गाणी आणि त्यात
1: विद्याधर गोखलेंचं.
0: हो हो, विद्याधर गोखलेंचं. आणि त्यात बुवांचं चॅलेंज असं होतं की सगळे गीत प्रकार जवळजवळ त्या नाटकामध्ये आहेत.
1: खरे
0: म्हणजे त्यात ठुमरी आहे, लावण्या तर आहेतच आहेत, बैठकीची लावणी आहे, बंदिश आहेत, नवराग निर्मिती आहे, असं सगळं वेगळे पण त्यात आहेत. आणि लयकारी इतकी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, फार छान असे
1: कीर्तिताई त्याच्यामध्ये.
0: हो, कीर्तिताई आणि शरद गोखले. याशिवाय संगीत रूपमती, अभोगी चिंत्र्यम खानोलकरांचं, त्याच्यानंतर गोकुळ चाचूर, आणि अगदी सुरुवातीला त्यांनी स्पर्धेचं नाटक केलं होतं भेटता प्रिया नावाचं.
1: बरं,
0: त्यात शरद गोखले आणि नलिनी गोखले असं पुढे ते जोडपं झालं. त्याही उत्तम गायिका आहेत, आणि शरद गोखले असं ते बुवांचे शिष्यच शरद गोखले सुद्धा.

0: अशा तुमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा गुरूंच्या आठवणी आज आपण जागवतो आहोत. तर संगीता व्यतिरिक्त बुवांकडनं काय काय शिकता आलं असं वाटतं की म्हणजे त्यांचा प्रभाव हा आपल्या एकूण व्यक्तिमत्वावरती सुद्धा असेल, त्याबद्दल थोडं.
1: अनुशासन शिकता आलं, कमिटमेंट शिकता आली, जगणंच शिकता आलं खरं तर. की इतके चांगले गुण त्यांच्यामुळे माझ्यात आले, म्हणजे अर्थात आले म्हणजे आलेच, कारण मला कमिटमेंट नाही मोडता येत कधीच. ज्या काही गोष्टी म्हणजे असे ठसे आहेत ते की हे नाही करायचं म्हणजे नाही करायचं, अमुक एक गोष्टी एकदा शब्द दिला म्हणजे तो पाळायचा म्हणजे पाळायचा. आणि खरंच ते तसे होते स्वत. कितीही अडचण आली, कितीही प्रश्न असले तरी त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडला नाही, आमच्या शिकवण्यात कधीही कुचराई केली नाही. त्यांना बरं नसलं तरीही ते तितक्याच द्वेषाने, हाच शब्द बरोबर आहे, शिकवत असत. आणि आमच्याकडनं जराही हलगर्जीपणा झालेला त्यांना चालत नसे. विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांना म्हणजे ते फणसासारखे होते, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं कर्मठ होते, कठोर होते, शिस्त होती, जरब होती, थोडीशी दहशतही होती, परंतु तरी सुद्धा आमच्याबद्दलचं त्यांच्या मनात असलेलं प्रेम किंवा आमच्याबद्दलचे गुण ते माझ्यासमोर माझ्याबद्दल कधी काही बोलायचे नाहीत, रागवायचेच खूप जास्त. हे कसं होत नाही, ते कसं होत नाही, असा कसा वेळ जातो, असा कसा इतकी वर्ष झाली तरी अमुक सूर लागत नाही, अशी कशी ही जागा येत नाही, असंच ते माझ्याशी बोलताना बोलत असत. परंतु ते जेव्हाही दुसऱ्या कुणाच्या समोर माझ्याबद्दल बोलत तेव्हा ते नेहमी खूप चांगलं बोलायचे.

0: मला लोक सांगतात. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की अजून एक गुण त्यांचा, म्हणजे ते आम्हाला म्हणायचे सगळ्यांना चांगलं म्हणायचं. सगळ्यांच्या मध्ये काही ना काही गुण असतो, तो गुण शोधायचा, त्याबद्दल चांगलं बोलायचं. नकार किंवा एखादी गोष्ट नाही हे म्हणायला वेळ नाही लागत, किंवा एखादी गोष्ट पटकन मला जमणार नाही असं म्हणायला वेळ नाही लागत, पण ती जमतीये का याच्यासाठी आधी अटीतटीचा प्रयत्न करायचा आणि मगच सोडायचं.
1: प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे हा प्रयत्नवाद सुद्धा शिकवलाय त्यांनी.
0: प्रयत्नवाद म्हणजे प्रश्नच नाही. ते एखादी जागा जर आली नाही गाण्यातली तर ते मला म्हणायचं की उद्या मी ऐकणार आहे हे, मग माझी पाचावर धारण बसत असे. मग जागून रात्री जितकं चांगलं जितकं जमेल तितकं, अर्थात खरंच सगळं काही येत नसतं, इतकं काही ते सोपं नाही, नक्कीच नाही, म्हणजे त्यांनाही ते कदाचित नाही, नक्कीच माहिती असणार. मग दुसऱ्या दिवशी काय व्हायचं, मी अगदी तयार की आता बुवा आल्यानंतर त्यांना आज ते आता केलेलं दाखवायचंय आपण, म्हणून त्याच्यावर अगदी कष्ट घेतलेले असायचे. त्या दिवशी ते भलतंच काहीतरी विचारायचे, म्हणजे कधी अनप्रेडिक्टेबल होते अतिशय. ते रागावलेले आहेत का ते चांगले आहेत आज, म्हणजे मूड त्यांचा छान आहे हे कधीच कळायचं नाही. बेल वाजल्यानंतर दार उघडल्यानंतर आज काय घडणार आहे याची कल्पना यायची, म्हणजे असे होते.
1: पण शिष्याला सुद्धा संयम शिकवणार आहे ना हे.
0: हो हो,
1: म्हणजे की गुरु काय म्हणतील ते ऐकून घेण्याची पण तयारी पाहिजे, नाही तर आपलं लागलं माझ्या मनाला म्हणून मी ती गोष्ट सोडून दिली कला असं कधी.
0: ऐकावंच लागायचं, ऐकावंच लागायचं, त्याशिवाय पुढे नाही जाता यायचं. आणि बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे जे संयम हा जो शब्द आहे ना हा अगदी बरोबर आहे, म्हणजे संयम त्यांच्यामुळे मला शिकता आला. जर म्हणजे हे आत्ता बोलायला सुद्धा मला आवडत नाहीये, पण जर कदाचित मला दुसरा कोणी गुरु मिळाला असता किंवा गुरु मिळाली असती,
1: हे भेटले नसते
0: दुसरं कोण, तर मी नसते अशी. मी खूप घडले त्यांच्यामुळे, त्यांच्यामुळे माझं जीवन घडलं आणि कृतार्थ आहे या क्षणाला मी बुवांच्या शिक्षणामुळेच. आणि इथून पुढचं सगळं आयुष्य खरोखर म्हणजे रोज त्यांचं नाव घ्यावं, नामस्मरण करावं, अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दलचं ऋण माझ्या मनात आहे, न फिटणारं असं हे ऋण आहे.
1: आज शिष्यांना घडवता ज्यावेळेला तुम्ही काही शिकवत असता तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला बुवांची आठवण ही रोजच होत असते.
0: खूप होते, प्रचंड आठवण होते. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना तितक्याच उत्कटतेने शिकवण्याचा प्रयत्न करते, तीच शिस्त त्यांच्यात यावी असं मला वाटतं. तोच कृतज्ञतेचा भाव माझ्याबद्दल नाही, जगातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मुलांच्या मनात असला पाहिजे असं मला वाटतं. मुलांची वागण्याची पद्धत अत्यंत आदर्श असली पाहिजे असं मला खरोखरच वाटतं. कारण आदर्श असणं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नम्रता हा त्रिकालाबाधित असलेला असा गुण आहे, त्यामुळे हे गुण जर का गायकाच्या किंवा कलावंताच्या अंगात असतील तर तो एक चांगला माणूस म्हणून पुढे जाईल. आणि चांगला माणूस होणं ही चांगला कलावंत होण्यापेक्षा मोठी गरज आहे आजच्या काळाची असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की बुवांनी जे मला दिलंय ते अगदी तंतोतंत पुढच्या पिढीकडे संक्रमित करायची गरज मला वाटते. जे मला मिळालंय ते आणि जे मला घेता आलंय ते, अर्थातच मी पुन्हा पुन्हा आणि वारंवार सांगते की बुवांच्याकडे जे काही होतं त्यातला अगदी अंशतः, म्हणजे फक्त बोलायला नाही अगदीच अंशत माझ्याकडे आलेलं आहे आणि ते मला मिळालंय हे माझं सद्भाग्य आहे असं मला वाटतं.
1: खूप छान. आपल्या गुरुंविषयीची ही भावना ही अर्थातच शिष्याला पुढे उन्नत करणारी ही ठरत असते. डॉक्टर वर्षा भावे, आपण इथे आलात आणि तुमची स्वतःची संगीत कारकीर्द ही सुद्धा खूप मोठी आहे, त्याही विषयी आपण कधीतरी बोलू. पण आज मात्र आपण पुण्यस्मरण केलं
0: ते
1: पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांचं. तुमच्याशी या गप्पातून बुवांचं चरित्र आणि व्यक्तिमत्व आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही उलगडलं, उभं केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: गुरवे नमः. धन्यवाद.
1: आणि आता सांगता नव्या पिढीचा गायक मयूर सुकाळे याच्या स्वराने करूया.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली गुणसागर गंभीर ही डॉक्टर वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आजपासून पुढे प्रत्येक गुरुवारी निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या विविध रचनांचा आस्वाद आपण युट्यूबवरील साऊंड ऑफ वर्षा या चॅनलवर घेऊ शकता.
1: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: श्रोते हो, यासोबतच वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत चेतना, मधुलिका, अक्षया आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. धन्यवाद.

0: मनीता मंडळ.
1: श्रोतो, मुंबई केंद्राचं सहक्षेपणपणे ऐकलं मध्यम लहरीतींच्या 78.78 मीटर्स किंवा 782 किलोहर्ट्झ आणि ट्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह स्ट्रीमिंगची बातम्या बघता. या अंतर्गत महिला श्रोत्यांसाठीचा वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचा 1 वाजलाय. उमंग हा NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम आता ऐकूयात.

0: बसंती बहन और गांव की संकल्प की धनी जुझारू महिलाओं ने ये साबित कर दिया है।
1: श्रोताओं, अपन उमंग हा NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम बदल नहीं तीन चार तरह 7-8 मीटर्स कि 792 किलोहर्ट्ज वर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला। आता दुपारचा 1:30 सुरुवातीला मराठी भाषेतलं राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्या पाठोपाठ 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहे। अभी ते सहक्षेपित करीत आहोत
2: कार्यक्रम संकल्प की धनी बसंती। और अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अपने मित्र अजीत को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए। नमस्कार।
3: उमंग उमंग उमंग
4: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण। नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच। कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू। आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ। राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील। पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कारांना सन्मान करतील। टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा या मान्यवरांमध्ये समावेश आहे। यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली। या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते। यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली। एल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी आणि शेतीवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वचनबद्ध असल्याचं चौहान यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। नैऋत्य मोसमी पाऊस आज मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि ओदिशाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला। येत्या 2-3 दिवसात उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा आणखी काही भाग आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मान्सून पुढे येण्यासाठी आणि त्यानंतरच्या 3-4 दिवसात झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय। महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्यानं निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते। राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं। अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला। त्यावर चंद्रपूर इथं 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली। वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर

जण जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या दोन आणि कंत्राटदाराच्या तीन अशा एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधानपरिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यामध्ये भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानपरिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. अयोध्या इथल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांशी संबंधित अफरातफरीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं आपला प्राथमिक चौकशी अहवाल उत्तर प्रदेश सरकारला सादर केलाय. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी हा अहवाल सादर केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तपास सुरू असून त्यासंबंधीची अधिक माहिती गोळा केली जात आहे. अयोध्येतल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा गैरवापर झाल्याच्या आरोपानंतर मंदिराच्या विश्वस्त समितीच्या विनंतीवरून राज्य सरकारनं 13 जून रोजी या विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. शिक्षक भरती परीक्षेतल्या कथित फेरफार प्रकरणाच्या संदर्भात चेन्नई तिरुचिरापल्ली कोईम्बतूर आणि मदुराई इथल्या 18 ठिकाणांवर ईडीने छापे टाकले आहेत. 2017 केंद्रीय गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केल्याचं ईडीनं म्हटलंय. तसंच पोलिसांनी 2021 या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्याचं नमूद केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कतारमधल्या रास लफान इथं रविवारी रात्री झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक प्रशासनानं जाहीर केलंय. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. कतारमधल्या सर्वात मोठ्या गॅस रिफायनरीमध्ये रविवारी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला तर 66 जण जखमी झाले. रास लफान औद्योगिक क्षेत्रातल्या मुख्य एलएनजी रिफायनरीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचं कतारच्या गृह मंत्रालयानं म्हटलंय. या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केलाय. दोहा इथला भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना सहाय्य करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान या अपघाताचा देशाच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कतारचे ऊर्जा मंत्री साद शेरिद अल काबी यांनी म्हटलंय. रास लफान बंदर हे जगातलं सर्वात मोठं कृत्रिम बंदर असून या ठिकाणी जगातली सर्वात मोठी एलएनजी निर्यात सुविधा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इराणने या बंदरावर हल्ले केले होते. अपारंपरिक धोक्यांनी देशांच्या सीमा पार केल्या असून सुरक्षेपुढली नवी आव्हानं ओळखून जगानं सावध राहणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बैठकीत बोलत होते. या बैठकीत अपारंपरिक सुरक्षाविषयक आव्हानांवर विशेष चर्चा होईल असं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं अमेरिकन ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होते. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारताचं नेतृत्व करतील. जागतिक क्रमवारीत 14व्या स्थानावर असलेला लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागी याच्याशी सामना करणार आहे. किदांबी श्रीकांतचा सामना चायनीज तैपेच्या खेळाडूशी होणार आहे. साईना दयानंद आपल्या मोहिमेची सुरुवात जपानच्या खेळाडूविरोधात करेल. महिला एकेरीत भारताच्या 7 बॅडमिंटनपटू मुख्य फेरीत सहभागी होत आहेत. यात 5वी मानांकित तन्वी शर्मा आणि 6वी मानांकित देविका सिंग यांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत तन्वी शर्माचा सामना जर्मनीच्या योन ली बरोबर होईल. महिला दुहेरीत टेरेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची जोडी स्पेनच्या खेळाडूंचा सामना करेल. तर मिश्र दुहेरीत 7व्या मानांकित ध्रुव रावत आणि मीनाक्षी के यांची जोडी इंडोनेशियाच्या खेळाडूंविरोधात होईल.

0: फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सच्या संघानं गट आय मधल्या सामन्यात इराकच्या संघावर 3-0 असा विजय मिळवून नॉकआउट फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. तर अर्जेंटिनानं गट जे मधल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 2-0 असं पराभूत करून 32 संघांच्या फेरीत स्थान मिळवलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा, ओदिशा, बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. प्रवेशोत्सव साजरा करून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनात रत्नागिरीला अव्वल स्थान. आणि पावसानं पाठ फिरवल्यामुळे पाणी टंचाईच्या तीव्र झळा. या होत्या गेल्या महिनाभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी अनिकेत कोणकर.
3: 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा महाविद्यालयांसह अनेक संस्थांनी यानिमित्ताने योग शिबिरांचं आयोजन केलं होतं. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुलात विशेष कार्यक्रम झाला. त्यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे म्हणाल्या की एरवी आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करतो, मात्र आज पाश्चिमात्य जगताने आपली योग संस्कृती स्वीकारली ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाला आणि त्याची महती संपूर्ण जगभर पोहोचली असंही त्या म्हणाल्या. योग हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्वपूर्ण भाग असून प्रत्येकाने आपल्या दिनचर्येत योगाचा समावेश करावा असं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी यावेळी केलं. 1.5 महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर 15 जून पासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू झालं. जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांसह खासगी शाळांमध्येही शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी रत्नागिरी तालुक्यातल्या कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 10,091 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतलाय. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाचं कार्य रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून यंदाच्या हंगामात जिल्ह्याने अव्वल कामगिरी केली आहे. संपूर्ण कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद यंदा झाली होती. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,227 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर यंदा प्रथमच कासवांची घरटी आढळली. दरम्यान जागतिक समुद्री कासव दिनाचं औचित्य साधून रत्नागिरीतल्या झाडगावमधलं सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आणि कांदळवन विभागाच्या संयुक्त विद्यमाने सागरी कासव आणि सागरी वन्यजीव उपचार केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी 7 मोठ्या कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेत प्रतिबंधित अन्न पदार्थांचा 6 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्न पदार्थांविरोधातली जप्तीची मोहीम यापुढेही तीव्र गतीने सुरूच राहणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद महांगडे यांनी दिली. दरम्यान तोतया अधिकाऱ्यांकडून फसवणूक होऊ नये म्हणून व्यावसायिकांनी तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे ओळखपत्राची मागणी आवर्जून करावी असं आवाहन करण्यात आलंय. रत्नागिरी शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या पानवल धरणाचं मजबुतीकरण आणि नूतनीकरण करण्यात आलं असून त्याचं लोकार्पण पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते झालं. या धरणातून आतापर्यंत केवळ 2 दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होत होता, आता त्यात 4 पट वाढ होणार आहे. या धरणातून गुरुत्वाकर्षणाने पाणी पुरवठा होणार असल्याने वीज आणि देखभालीचा मोठा खर्च वाचणार आहे. एरवी जून महिन्यात आतापर्यंत पावसाने सगळ्या वातावरणाचा कायापालट केलेला असतो. यंदाचं वर्ष मात्र त्याला अपवाद ठरलंय. जिल्ह्याच्या काही भागांमध्ये बरसलेल्या पूर्व मोसमी सरी आणि मान्सूनचं अधिक

0: अधिकृत आगमन झाल्यानंतर अवघे 3-4 दिवस पडलेला पाऊस वगळता जून महिन्यात रत्नागिरीकरांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. 21 जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 2% पाऊस पडलाय. त्यातल्या त्यात अधिक पाऊस रत्नागिरी आणि गुहागर या तालुक्यांमध्ये पडला असून तोही सरासरीच्या जेमतेम 6% एवढाच आहे. त्यामुळे शेतीची कामं तर रखडली आहेतच, पण पाणी टंचाईचं मोठं संकट उभं राहिलंय. जिल्ह्यातल्या काही शहरांमध्ये आणखी 25-30 दिवस पुरेल इतकाच पिण्याचा पाणीसाठा उपलब्ध असून जिल्ह्यातल्या धरणांचा पाणीसाठा 12-15% शिल्लक राहिलाय. कोयना प्रकल्पात वीज निर्मिती झाल्यानंतरचं पाणी चिपळूणमधल्या वाशिष्ठी नदीला सोडलं जातं. मात्र सध्या पाण्याअभावी वीज निर्मिती पूर्ण बंद असल्याने वाशिष्ठी नदीला पाणी नाही. त्यामुळे त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या चिपळूण आणि खेड तालुक्यातल्या औद्योगिक वसाहतींमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

0: श्रोतो आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. मध्यम लहरी 378 सात आठ मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्झ साठी न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. दुपारचे 1:45 आणि 55 सेकंद होत आहेत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकूयात केल्या क्षेत्रसोबत. आणि कार्यक्रमातलं हे ब्रेक के पहिले ब्रेक के बाद चित्रपटाचं गीत धीरज श्रीधर आणि सकरांच्या आवाजातला प्रसून जोशी यांचं, विशाल शेखर यांचं संगीत असलेलं.

श्रीधर, पार्श्वगायक आणि संगीत दिग्दर्शक धीरज श्रीधर यांचा आज जन्मदिवस 23 जून 1978 चा जालंधर इथला. धीरज श्रीधर यांनी बॉम्बे हायकिंग्स या बँडनं इंग्लिश गाण्यांचा प्रकार भारतामध्ये अभिषेक रुजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते बऱ्यापैकी यशस्वी झाले. धीरज श्रीधर यांची गाणी ऐकली की तर आपल्याला असं वाटतं की जुनी हिंदी गाणी त्यात रॅपरचे इंग्लिश शब्द असं फ्युजन करून धीरज श्रीधर यांनी आपली कला ही पेश केली.

0: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसनमुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोत्रदा, आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या या निवेदनानंतर पाण्याच्या बचतीच्या संदर्भातलं हे जिल्हा प्रशासनाकडनं आलेलं हे निवेदन ऐकूयात. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचं नियोजन जिल्हा प्रशासनाचे निर्देश हे याप्रमाणे आहेत. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. तरी सर्व नागरिकांनी आणि संबंधित यंत्रणा पिण्याच्या पाण्याचा वापर करावा, अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अनुशोधाता या निवेदनानंतर द नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत पार्श्वगायक नीरज श्रीधर यांच्या आवाजात चित्रपट आशा आहे. नीरज श्रीधर यांनी जुनी हिंदी गीतं त्यात रॅपरचे इंग्लिश शब्द असं फ्युजन तयार केलं आणि बॉम्बे हायकिंग्ज हा बँड खऱ्या अर्थानं नीरज श्रीधर यांचा होता. भारतात जन्मलेला हा गृहस्थ, त्याचं कुटुंब हे स्वीडनमध्ये स्थायिक झालेलं. त्याचं बालपण स्वीडनमध्ये गेलेलं असल्यामुळं लहानपणापासूनच त्याला गाण्यांची आणि पार्श्वगायनाची आवड होती. वयाच्या 17व्या वर्षी नीरज श्रीधर यांनी आपलं पार्श्वगायन सुरू केलं.

0: 10 a.m. Tune in, get inspired, and salute the legend who taught a nation how to win against all odds. Kaleidoscope, where extraordinary stories come to life.
1: श्रोतृ अपने कथा द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आज पार्श्वगायकांनी संगीत दिग्दर्शक नीरज श्रीधर यांचा जन्मदिवस त्या अनुषंगाने त्यानं गायलेली काही गीतं आजच्या कार्यक्रमात आम्ही आपल्यासाठी प्रसारित करतो. अगदी वयाच्या 17व्या वर्षी नीरज श्रीधर यांनी स्वीडनमध्ये आपला स्वतःचा एक बँड सुरू केला आणि त्याचं नाव फक्त व्हायकिंग असं ठेवलं. पण त्याच काळात व्हायकिंग या नावाचा एक दुसरा बँड आधीपासूनच अस्तित्वात असल्यानं नीरज श्रीधर यांनी आपल्या बँडमध्ये बॉम्बे सामील केलं आणि बॉम्बे व्हायकिंग्स या बँडच्या माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणी आपले कार्यक्रम करायला सुरुवात केली. बॉम्बे व्हायकिंगमध्ये त्याचे जे अन्य सहकारी होते त्यामध्ये ऑस्कर सोडेनबर्ग, मॅट नोर्डेनबर्ग, पार मॅट्स फोल्क मॉर्गन, स्टॅफन जोहान, फोल्क यांचा समावेश होता. नीरज श्रीधर हे एक नामवंत गायक आहेत तसंच एक गीत लेखक देखील आहेत. अमजद नदीम यांच्या संगीत निर्देशनातलं हे शब्बीर अहमद यांचं गीत, आवाज नीरज श्रीधर यांचा, चित्रपट एंजेल.

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि अॅडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका. येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. सुंदर आहे
3: श्रोतो. नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत हे हर्षदीप कौर आणि नीरज श्रीधर यांच्या अवतरत. चित्रपट देसी बॉईज इर्शाद कामिल यांच्या गीतासाठी संगीत दिलंय संगीतकार प्रीतम खेत. स्वीडन इथल्या आपल्या वास्तव्यानंतर नीरज श्रीधर हे भारतात आले आणि कालांतरानं त्यांच्या इतर साथीदारांनाही त्यांनी बोलावून घेतलं आणि त्यांच्या बॉम्बे व्हायकिंग्ज या बँडच्या माध्यमातून भारत आणि युरोपच्या बऱ्याच ठिकाणी त्यांनी त्यांचे कार्यक्रम केले. नीरज श्रीधर यांनी गायलेल्या ओ चली क्या सूरत है और छोड़ दो अचल जवाना क्या कहेगा हे रिमिक्स अतिशय लोकप्रिय झाले होते.

0: उज्ज्वल असा भविष्यकाळ घडवण्यासाठी वर्तमानात जसे कष्ट केले पाहिजेत, तसंच काय घडलंय, आपली परंपरा काय, आपण कोठून आलो हेही अभ्यासणं फार महत्वाचं.
1: राजवाड्यांची इतिहासाची संकल्पना ही व्यापक आणि सर्वसमावेशक होती. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील राजकीय घटना म्हणजे लढाया तह नाहीत, तर संपूर्ण मानवी समाजाचा अभ्यास म्हणजे इतिहास.
0: इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ इतिहासाचार्य वी का राजवाडे यांच्याविषयी डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण जरूर ऐका. 24 जूनच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: अर्षद हो नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत पुन्हा एकदा नीरज श्रीधर यांच्या आवाजातलं. हनिमल ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड या चित्रपटाचं हे जावेद अख्तर यांचं गीत. गीतासाठी संगीत दिले विशार शेखर यांनी. 2002 मध्ये आलेल्या हवा मै उडता जाये हे बॉम्बे व्हायकिंग्स अल्बमनं प्रकाशित केलेलं गीत हे तिचे प्रसिद्ध झालं होतं. या अल्बममध्ये तडक भडक कपडे, सुंदर मॉडेल्स, नाचणाऱ्या तरुणी, आकर्षक सेट याचा भरपूर असा नीरज श्रीधर या बँडनं वापर केला होता. 2006 मध्ये आलेल्या नीरज यांनी सलमान खानच्या गॉड टू सी ग्रेट या चित्रपटात तुमको देख या गाण्यासाठी पार्श्वगायन केलं होतं. नीरज श्रीधर यांनी आतापर्यंत हिंदी चित्रपटांमध्ये जवळपास 70 हून अधिक गीतांसाठी पार्श्वगायन केलंय. त्यांना आयफा सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. भूलभुलैया, लव आजकल, भाग भाग, बिल्लू बारबर आणि बेबी हे नीरज श्रीधर यांचे गाजलेले लोकप्रिय चित्रपट.

दुपारचा 2:30 वाजलाय. नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमाचं हे पहिलं गीत आहे.

पार्श्वगायिका नेहा राजपाल हिचा आज जन्मदिवस त्या अनुषंगाने कार्यक्रमातली काही गीतही नेहा राजपाल हिच्या आवाजातली ऐकूयात. गुरुपौर्णिमा चित्रपटाचं हे गीत आहे स्वरूप भालवणकर संदीप उबाळे नेहा राजपाल आणि सावनी रवींद्र यांच्या आवाजातलं. विश्वजीत सत्यजीत रानडे यांनी लिहिलेल्या या गीतासाठी अविनाश विश्वजीत यांचं संगीत.

श्रोतवाज गायिका आणि निर्माते नेहा राजपाल हिचा जन्मदिवस हा त्यांचा 23 जून 1978 डोबी दिसला. नेहा राजपाल हे गाव त्यांचा आवाज मराठी हिंदी आणि सिने सृष्टीत अतिशय प्रसिद्ध असा आहे. नेहा राजपाल या गायिकेसोबतच एक डॉक्टर आहेत. तसंच त्यांच्या बाहेरच्या नेहा चांदना त्यांची आई महाराष्ट्रीयन तर वडील पंजाबी असल्यामुळे घरात मिश्र असं वातावरण आहे. डोंबिवलीतल्या वातावरणामध्ये एकूणच विकासाला पोषक असलेल्या या पोषक वातावरणामुळे नेहा राजपाल यांनी डोंबिवलीतल्या मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर बांदोडकर ज्युनियर कॉलेजमधनं नेहा राजपाल यांनी एमजीए तसंच

परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी

नेहा राजपाल यांनी विभावरी बांधवकर यांच्याकडून किराणा घराण्याच्या पद्धतीचं शास्त्रीय संगीताचे रीतसर असं शिक्षण घेतलंय. त्यांना अनिल मोहिले यांचं मार्गदर्शन सुद्धा लाभलंय. बंगाली, तेलुगू, गुजराती, सिंधी आणि कन्नड या भाषांमध्ये नेहा राजपाल यांनी पार्श्वगायन केलेलं आहे. मंगेश बोरगावकर यांच्या सहगायनात नेहा राजपाल यांचा आवाज. मंगेश कांगणे यांच्या गीतासाठी अक्षय राजपाल यांचं संगीत. चित्रपट फोटोकॉपी.

गेल्या 90 वर्षात खेळ आणि क्रीडा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी आकाशवाणीनं अथक प्रयत्न केले. आशियाई खेळ, कॉमनवेल्थ ऑलिम्पिक्स, क्रिकेट विश्वकप सामन्यांचं थेट प्रसारण ऐकून क्रीडाप्रेमींना जणू एक मेजवानीच केली. 1951 आणि 1982 आशियान स्पर्धांचे वृत्तांत ऐकताना क्रीडा रसिक जणू काही भारावून गेले. कळस चढवला तो 1983 कपिल देवच्या कप्तानीत जिंकलेल्या एक दिवसीय विश्वकपाला. क्रिकेट सोबतच फुटबॉल, हॉकी, कबड्डी, कुस्ती, खो खो या खेळांचं रसभरीतचं वर्णन रेडिओवरून श्रोत्यांनी ऐकलं आणि अनुभवलं. अगदी 1932 ते 1936 दरम्यान सुरू झालेल्या धावत्या समालोचनाची सर आजही कोणत्याही वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या सामन्यांना येत नाही. त्यामुळेच या सामन्यांचं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवणारे अर्धशीर सोहराबजी म्हणजेच बॉबी तलार खान यांना श्रोते आजही विसरलेले नाहीत. पियर्सन सुरिता, डी के रुत्नागर, अनंत सेटिलवाड, किशोर भीमानी, सुशील जोशी, संजय बॅनर्जी, सुनील गुप्ता, मुरली मनोहर मंजूळ या समालोचकांचे समालोचन आणि त्यांची आठवण आजही चाहते काढत राहतात त्यांच्या खास अशा रेडिओ समालोचनामुळे. क्रीडा संस्कृती रुजवण्याचे श्रेय हे निर्विवाद आकाशवाणीलाच जातं.

नेहा राजपाल यांनी सुरुवातीला अनिल मोहिले यांच्यासोबत त्यांच्या संगीत दिग्दर्शनात तुझ्यासाठी या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं होतं. रामोजी राव यांचा चालू नवरा, भोळी बायको, लगीन गाई, बाजो सौभाग्य या मराठी चित्रपटांसाठी तर नई पडोसन सारख्या हिंदी चित्रपटांसाठी देखील पार्श्वगायन केलंय. तसंच त्यांनी ये जो मोहब्बत है हा अल्बम तयार केला मराठी चित्रपटांबरोबरच. रामायण, सारा आकाश, भाभी, महाभारत, हेमा मालिनी यांचा कामिनी दामिनी, कागज की कशी, नॉक नॉक कौन है यासारख्या लोकप्रिय हिंदी दूरचित्रवाणी मालिकांसाठी नेहा राजपाल यांनी शीर्षक गीत गायली. नेहा राजपाल यांच्या आवाजातलं राजेंद्र उद्वंत यांचं हे गीत आणि संगीत असलेलं पूर्वीची चांदणी चित्रपटाचं गीत ऐकूया.

पार्श्वगायिका नेहा राजपाल यांनी शंकर महादेवन यांच्यासोबतही अनेक अविस्मरणीयच्या मैफली रंगवल्या आहेत. एवढंच नव्हे तर देश आणि परदेशामध्ये असंख्य कार्यक्रमांचं यशस्वी असं त्यांनी संचालन केले. श्रोत्यांकडनं त्यांना वाहवा मिळवली आहे आणि दूरदर्शन आणि वाहिनीवरील अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सांगीतिक कार्यक्रमाचं उत्तमच्या पद्धतीनं निवेदन करून त्यांची निवेदिका म्हणूनही स्वतःची अशी एक खास ओळख नेहा राजपाल यांनी निर्माण केली आहे.

0: ही ओनली फॉर प्रे मसाजी सारं काही मॉम साठी
1: लाडून आणलं शॉपिंग साठी ड्रामा सारा मॉम साठी नॉट अ थिंग माझ्यासाठी सजू मी रे कोणासाठी
0: आता तरी मॉम साठी
1: इज इट
0: ओह येस

0: खरं सांग कोणासाठी? कम ऑन टेल मी ड्यूड.
1: बोले तो मॉम साठी.
0: इज इट?
1: ओह ये प्रिया प्रिया. ओ माय प्रिया.
2: शुभमंगल सावधान चित्रपटाचं हे गीत नेहा राजपाल आणि स्वरूप कुमार यांच्या आवाजातलं प्रवीण दवणे यांचं होतं. अनिल मोहिले यांचं संगीत असलेलं. नेहा राजपाल यांना सूर संगम प्रतिष्ठानचा पुरस्कार तसंच आदाब अर्ज है. या सारखा पुरस्कार, अनिल मोहिले पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. नेहा राजपाल या निर्मिती क्षेत्रातही काम करतात. त्यांनी स्वतःची प्रोडक्शन निर्मिती सुरू करून त्या माध्यमातून 2016 त्यांनी फोटोकॉपी हा चित्रपट प्रदर्शित केला होता. आज नेहा राजपाल यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं त्यांनी गायलेली काही गीतं आम्ही आपल्यासाठी प्रसारित करतो. हे कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूयात. नेहा राजपाल यांच्या आवाजातला ऋषिकेश कामेरकर यांच्या सहकार्यातलं ज्योती निसाळ यांचं गीत, मिलिंद हाते यांचं संगीत असलेलं.

हॅपी गो लकी म्हणजेच आनंद चित्रपटातलं हे गीत आहे, नेहा राजपाल आणि सहकाऱ्यांचा आवाज.

0: श्रोताचार्य नेक्षव्या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पार्श्वगायिका नेहा राजपालेच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने तिने गायलेली काही गीतं आम्ही आपल्यासाठी प्रसारित केली. याबरोबरच नेक्षव हा नवीन मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम समाप्त करण्याची कैलास शिंदेला अनुमती द्या. नमस्कार.
1: The next wave. The next wave.
0: आता दुपारचे 3 वाजतात. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतात. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान

राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण, एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा, नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर येथे 800 MW सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. राज्यात वाघांची संख्या वाढत असून सरकारनं वाघांचं पुनर्वसन अथवा अन्य ठिकाणी स्थलांतर याबाबतचं आपलं धोरण स्पष्ट करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली. विदर्भातल्या चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वन्यजीव आणि मानव यांच्यातला संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत असून याबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात, तसंच वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पात्र कुटुंबियांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. या कर्मचाऱ्यांचं घरभाडे भत्ता 8, 16, 24 वरून 10, 20, 30% तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2 वरून 3% करायची घोषणाही त्यांनी केली. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे 5,649 कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं आश्वासन त्यांनी दिलं. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानपरिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत 12,552 पागडी इमारतींमध्ये सुमारे 4 लाख लोक राहतात. सरकार त्यांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड आणि इतरांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधानपरिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातले नवनिर्वाचित सदस्य गोकुळ गीते यांनी काल शिवसेनेचं सहसदस्यत्व स्वीकारलं. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करून गीते निवडून आले आहेत. आता ते शिवसेनेचेच सहसदस्य म्हणून विधान परिषदेत काम करतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून

0: आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या nafex.in या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करताना ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी असंही ते यावेळी म्हणाले. 12 वर्षांपूर्वी गंभीर आर्थिक अडचणीचा सामना करणारी नाफेड ही संस्था आज देशातल्या सुमारे 74 लाख शेतकऱ्यांना मदत करत आहे. नाफेडची उलाढाल आता 30,000 कोटी रुपये असून नफा सुमारे 500 कोटी रुपये असल्याचं शहा यावेळी म्हणाले. गेल्या 12 वर्षात कृषी उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली असून 2014च्या तुलनेत त्यात 44% वाढ झाल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकरी स्नेही बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल त्यांनी नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनच्या चमूचं अभिनंदन केलं. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव यासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषीमंत्री सचिव जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्यात रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून येत्या 2 दिवसात तो मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल बनला आहे. मान्सूनची उत्तरी सीमा सध्या हरणे ते सोलापूर रेषेवर स्थिरावलेली असली तरी अरबी समुद्रातील बदलत्या स्थितीमुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार सरी पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या मान्सून पावसाची प्रतीक्षा असली तरी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. समुद्रात वेगवान वारे वाहणार असल्यानं मच्छीमारांनी 26 जूनपर्यंत समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. मुंबईमध्ये पावसानं आज हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला दमदारपणे सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी झाडं पडली तसंच काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याच्याही घटना घडल्या. रत्नागिरी तालुक्यात अधूनमधून प्रचंड जोरदार सरी कोसळत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पालघर जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु आहे. अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या कडक उकाड्यानंतर वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेवर भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं गंभीर प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. या मोहिमेदरम्यान मतदार संख्येत झालेली संशयास्पद वाढ संभाव्य बोगस नोंदी तसंच पडताळणी प्रक्रियेतल्या पारदर्शकतेवर शिष्टमंडळानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनानं त्वरित स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही या शिष्टमंडळानं केली आहे. कोलकाता इथं 1993 झालेल्या बोबाजार बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी मोहम्मद रशीद खान याच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्या पीठानं पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेवर हा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात झालेल्या विकास घुले हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीड शहरात घुले यांच्या नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: शदो हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. दुपारचे 3:10 आणि 10 सेकंद झालेत. आमच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. यानंतर पुन्हा आपली भेट होईल आमच्या सायंकाळीने आणि दुसऱ्या सभेत संध्याकाळी 4:58. तोपर्यंत कैलाश चंदीला आज्ञा द्या. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत.
1: शुभ संध्या.
0: या सायंकालीन प्रसारण सभेत मी संजीवनी घाडीगावकर आपणा सर्वांचं स्वागत करते. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता प्रारंभ करत आहोत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

श्रोते हो, आज विश्व ऑलिम्पिक दिवस आहे. त्या अनुषंगानं खेळांचा समावेश असलेल्या काही चित्रपटांमधली गीतं आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला आपण ऐकलं जो जीता वही सिकंदर या चित्रपटातलं उदित नारायण, साधना सरगम आणि जतीन ललित यांनी गायलेलं गीत. गीतकार मजरूह सुलतानपुरी आणि संगीतकार होते जतीन ललित. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे के आणि सलीम मर्चंट यांनी गायलेलं. गीतकार इरफान सिद्दीकी, संगीतकार सलीम सुलेमान आणि चित्रपट इकबाल.

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातली यानंतरची गीतं आपण ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी एक निवेदन. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासंदर्भात जिल्हा प्रशासनाचे हे निर्देश आहेत. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपास

0: तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.
1: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

संगीतकार होते सलीम सुलेमान, स्वर होता हेमा सरदेसाई आणि सहकाऱ्यांचा. यानंतर ऐकूया भाग मिल्खा भाग या चित्रपटातलं सिद्धार्थ महादेवन यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत प्रसून जोशी आणि संगीतकार आहेत शंकर एहसान लॉय.

फेरारी की सवारी या चित्रपटातलं हे गीत होतं सोनू निगम, राणा मजुमदार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात स्वानंद किरकिरे यांचं. संगीतकार होते प्रीतम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुलतान या चित्रपटातलं सुखविंदर सिंग आणि शादाब फरीदी यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत इरशाद कामिल आणि संगीतकार विशाल शेखर.

श्रोते हो, सुलतान चित्रपटातल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यम लहरी 378 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

शाळेला सुरुवात झालीये आणि पुन्हा तरुणाईची पावलं ही शाळांकडे कॉलेजकडे वळलीत. आणि म्हणूनच आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो शिक्षणाशीच निगडीत आहे पण तरीही थोड्याफार प्रमाणात वेगळा आहे. मंडळी, जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यात पहिले शाळेची इमारत, वर्गखोली, शिक्षक, फळा, पुस्तकं आणि परीक्षा उभ्या राहतात. शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तकांमधून ज्ञान मिळवणं, चांगले गुण मिळवणं आणि पुढे चांगली नोकरी मिळवण्यासाठी स्वतःला तयार करणं. अर्थात या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेतच, पण आयुष्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल ना तर एक गोष्ट मान्य करावी लागते, ती म्हणजे आयुष्यातील सर्वात मौल्यवान धडे हे अनेकदा वर्गाच्या बाहेर शिकायला मिळतात. हो, आणि म्हणूनच आजचा आपल्या गप्पांचा विषय आहे कथा वर्गा बाहेरील शिक्षणाची. मित्रांनो, आज आपण अशा एका प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो गुणपत्रिका, अभ्यासक्रम आणि परीक्षांच्या पलीकडे जातो. हा प्रवास आहे स्वतःला ओळखण्याचा, अपयशातून उभं राहण्याचा, लोकांशी संवाद साधण्याचा, जबाबदारी स्वीकारण्याचा आणि आयुष्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा. हा प्रवास आहे त्या शिक्षणाचा जो पुस्तकांमध्ये लिहिलेला नसतो पण आयुष्यभरासाठी उपयोगी पडतो. म्हणजे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शाळा आणि महाविद्यालय आपल्याला विषय शिकवतात. गणितामधून आपण आकड्यांची भाषा शिकतो तर विज्ञान निसर्गातील नियम समजावून सांगतं. इतिहास भूतकाळाची ओळख करून देतं तर भाषा विचार व्यक्त करण्याचं सामर्थ्य. पण संयम, धैर्य, नेतृत्व, सहकार्य, सहानुभूती, आत्मविश्वास आणि संघर्षातून मार्ग काढण्याची क्षमता हे गुण अनेकदा पुस्तकांमध्ये नसतात. हे गुण आयुष्याच्या अनुभवातून विकसित होतात. म्हणजे बघा, हा लहानपणी सायकल चालवायला शिकताना आपण अनेकदा पडतो, कोणीही पुस्तक वाचून सायकल चालवायला शिकत नाही. संतुलन कसं राखायचं हे शरीर आणि मन यांच्या अनुभवातून शिकलं जातं. आयुष्यातल्या अनेक गोष्टीही अशाच असतात. आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि जबाबदारी यांची शिकवणही प्रत्यक्ष अनुभवातूनच मिळते. कधी कधी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेताना आपल्याला स्वतःची एक नवीन ओळख सापडते. म्हणजे एखादा विद्यार्थी वर्गात फारसा बोलत नसेल पण तो मंचावर उभं राहिल्यावर मात्र उत्कृष्ट निवेदन करू शकतो. अनेकदा आपल्याला आपली खरी ताकद ही कृतीमधून कळते. खेळाच्या मैदानावर शिकलेले धडे हे आयुष्यभर सोबत राहतात. विजयाचा आनंद आणि पराभवाची वेदना दोन्ही स्वीकारण्याची कला खेळ शिकवतात. प्रत्येक वेळी जिंकणं शक्य नसतं हे मैदान शिकवतं. हार मानू नये, पुन्हा प्रयत्न करावेत आणि संघ भावनेने काम करावं हे खेळातून मिळणारं शिक्षण आपल्याला आयुष्यात खूप उपयोगी ठरतं. आज तरुणाईसमोर संधींची कमतरता नाहीये. इंटरनेटमुळे ज्ञानाचं जग खुलं झालंय. अनेक तरुण मंडळी स्वतःहून नवीन भाषा शिकतायत, डिजिटल कौशल्य आत्मसात करतायत, लघु उद्योगही सुरू करतायत आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागीही होतायत. तर काही जण आपल्या आवडींना करिअरमध्ये रुपांतरित करतायत. या सर्व गोष्टी वर्गाच्या बाहेर घडतात, जिथे शिक्षक असतो अनुभव आणि पाठ्यपुस्तक असतं ते म्हणजे आपलं जीवन. मंडळी, स्वयंसेवा हे देखील असंच एक शिक्षण आहे. जेव्हा एखादा तरुण समाजातील गरजू लोकांसाठी काम करतो तेव्हा त्याला मानवी जीवनाचे अनेक पैलू समजतात. सहानुभूती म्हणजे काय, सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि आपल्या कृतींचा इतरांवर कसा परिणाम होतो हे अशा अनुभवांमधून शिकायला मिळतं. अशा शिक्षणामुळे व्यक्ती केवळ यशस्वीच बनत नाही तर संवेदनशील नागरिकही बनतो.

मंडळी, मला असं वाटतं की प्रवास हा देखील आपल्यासाठी एक शिक्षकच आहे. नवीन ठिकाण, नवीन लोक, नवीन संस्कृती, वेगळी जीवनशैली पाहताना आपली दृष्टी व्यापक होते. अनेकदा एखाद्या छोट्या गावात भेटलेली व्यक्ती किंवा प्रवासात आलेला एखादा अनुभव आपल्याला आयुष्याबद्दल अशी शिकवण देतो जी अनेक वर्षांच्या अभ्यासातही मिळत नाही. इतकंच नाही तर मंडळी, अपयश हा जीवनातील सर्वात प्रभावी शिक्षक मानला जातो. शाळेत आपण अपयशाला अनेकदा नकारात्मक दृष्टीनं पाहतो, पण वास्तवात अपयश आपल्याला स्वतःची ओळख करून देतं. ते

आपल्याला मर्यादा दाखवतं आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांचीही जाणीव करून देतं. कारण यशासाठीचे सर्वात मोठे धडे हे अपयशातून मिळालेले असतात. आयुष्यात काही वेळा आपण ठरवलेला मार्ग बदलतो, काही स्वप्न पूर्ण होत नाहीत, काही योजना अपयशी ठरतात, पण त्याचवेळी नवीन दार उघडतात. त्या प्रक्रियेत आपण लवचिकता शिकतो, परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता विकसित करतो. हे शिक्षण कोणत्याही परीक्षेत विचारलं जात नाही, पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची गरज भासते. मंडळी, आजच्या काळात संवाद कौशल्य अत्यंत महत्वाचं झालंय. लोकांशी बोलणं, त्यांचे विचार समजून घेणं, मतभेद असतानाही आदरानं संवाद साधणं आणि स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडणं ही कौशल्य अनुभवातून विकसित होतात. मित्रमैत्रिणी, सहकारी, कुटुंबीय आणि समाज यांच्याशी असलेला संवाद आपल्याला सतत नवीन गोष्टी शिकवत असतो. मित्रांनो, वर्गाबाहेरच्या शिक्षणातून आणखी एक गोष्ट आपण शिकतो, ती म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे जे आपण आत्मसात करू शकतो. म्हणजे बघा ना, शेतकरी आपल्याला कष्टाचं महत्व सांगतात, तर एखादा कारागीर समर्पण शिकवतो, एखादा कलाकार सर्जनशीलता शिकवतो, तर खेळाडू शिस्त, एखादा शिक्षक ज्ञान देतो, तर सामान्य माणूस जगण्याचं तत्वज्ञान शिकवतो. त्यामुळे आयुष्याला केवळ गुण आणि प्रमाणपत्रांच्या चौकटीत पाहणं आपण कमी केलं पाहिजे. अभ्यास महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर अनुभवांचीही शिदोरी जमवली पाहिजे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी कायम उत्सुक असलं पाहिजे. प्रश्न विचारणं, चुका करणं आणि त्यातून शिकणं हेही खूप महत्वाचं आहे. नवनवीन लोकांना भेटलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे, उत्तमोत्तम साहित्य वाचलं पाहिजे, समोरच्याचं बोलणं ऐकलं पाहिजे, आसपासच्या घटनांचं निरीक्षणही केलं पाहिजे. कारण जीवनातील सर्वात मोठं विद्यापीठ हे अनेकदा चार भिंतींच्या बाहेर असतं. मित्रांनो, खरं शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणं नाही, तर व्यक्तिमत्व घडवणं. खरं शिक्षण म्हणजे स्वतःला ओळखणं. खरं शिक्षण म्हणजे समाजाशी जोडलं जाणं. खरं शिक्षण म्हणजे इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता निर्माण करणं. आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की काही महत्वाचे धडे हे आपल्याला अनुभवातून मिळालेले असतात. काही परीक्षा ह्या वर्गात दिल्या जातात, तर काही परीक्षा आयुष्यात. या जीवनाच्या परीक्षेमधून आपण अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि अधिक संवेदनशील बनत असतो. त्यामुळे प्रत्येक अनुभव, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक भेट, प्रत्येक चूक आणि प्रत्येक नवीन सुरुवात ही एक महत्वाची शिकवण आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. 5:55:42 होत आहे. ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
2: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत आपण फोन करू शकता, तज्ञांशी संवाद साधू शकता 020-2553-1705 किंवा 2553-1706 या दूरध्वनी क्रमांकावर. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं प्रसारण होतं दर शनिवारी 9:40 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. तेव्हा जरूर सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: गम्मत जम्मत म्हणजे काय ग?
1: गम्मत जम्मत म्हणजे काय विचारतीयस? म्हणजे धमाल, मस्ती, मनोरंजन।
0: हो पण तेवढंच नाही बरं, हा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनासोबत माहिती आणि ज्ञानाचा खजिना, म्हणजे गम्मत जम्मत।
1: छोट्यांसाठी असलेला कार्यक्रम पण मोठेही मूल होऊन ऐकू शकतात असा कार्यक्रम म्हणजे गम्मत जम्मत।
2: गम्मत जम्मत
1: रविवारी संध्याकाळी 6:30 जरूर ऐका गम्मत जम्मत हा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।
3: आकाशी आनंद भरी भरे धडे वर चाट परी आकाशी।
4: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा।
5: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती।
6: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात। एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात
4: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे। लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत।
5: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा।
6: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ।
4: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार।
5: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर।
2: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा।

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र। 5:59:32 होत आहेत। यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत।

0: नाही। इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहित असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे।
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे।
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे। लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या।
3: यूईटी के आधिकारिक पोर्टल पर अपना स्कोर कार्ड देख सकते हैं। एजेंसी के अनुसार इस वर्ष प्रवेश परीक्षा में 11 लाख से ज्यादा अभ्यर्थी शामिल हुए। FIH हॉकी प्रो लीग में आज भारतीय टीम का सामना पाकिस्तान से होगा। ये मुकाबला लंदन में भारतीय समय अनुसार शाम 7 बजे से खेला जाएगा। फीफा फुटबॉल विश्व कप में आज रात 10:30 बजे ग्रुप के में पुर्तगाल का सामना अमरीका और उज्बेकिस्तान से होगा। ग्रुप एल में रात 1:30 बजे इंग्लैंड का सामना घाना से होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।

0: उज्ज्वल असा भविष्यकाळ घडवण्यासाठी वर्तमानात जसे कष्ट केले पाहिजेत, तसंच काय घडलंय, आपली परंपरा काय, आपण कोठून आलो, हेही अभ्यासणं फार महत्वाचं.
1: राजवाड्यांची इतिहासाची संकल्पना ही व्यापक आणि सर्वसमावेशक होती. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील राजकीय घटना म्हणजे लढाया तह नाहीत, तर संपूर्ण मानवी समाजाचा अभ्यास म्हणजे इतिहास.
0: इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ इतिहासाचार्य वी का राजवाडे यांच्याविषयी डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण जरूर ऐका. 24 जूनच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: किलबिल गाणारे निर्झर।
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा। निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा।

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। एक निवेदन ऐकूया। पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचं नियोजन या संदर्भात जिल्हा प्रशासनाचे निर्देश आहेत। पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडे यांनी दिले आहेत। भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे। या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तत्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसंच नदी कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे। अनधिकृत पंप पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल। सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। निवेदन संपलं।

श्रोते होस आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. आता ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:30 अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये क कायद्याचा हे रत्नाकर तुसाने यांचं भाषण. सादरकर्ते विनायक मोरे. निर्मिती आकाशवाणी पुणे. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं घर माझं शेतमध्ये शेतकऱ्यांसाठी कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाचे योगदान याविषयी डॉ राजीव बळीराम काळे वरिष्ठ शास्त्रज्ञ कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर बाजारभाव. सादरकर्ते धीरज केदारी. रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. 8:15 एक कलाकार हा कार्यक्रम केंद्रित असेल सुप्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांच्यावर. सादरकर्त्या संजीवनी घाडीगावकर. रात्री 10:00 नभोनाट्य मुक्तीपत्रे भाग 4 डॉ आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाचं हे आकाशवाणी रुपांतर आहे. सादरकर्त्या गौरी लागू. रात्री 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात डॉ वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग जय जयवंती आपण ऐकू शकाल. ही होती आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या बुधवार 24 जून 5:55 गिरवाणवाडीमध्ये पारंपरिक गोविंदा पंचकम गणेश शास्त्री आणि लक्ष्मण शास्त्री शेंडे यांच्या स्वरात. 6:05 प्रभातवंदन. 6:25 चिंतन या सदरात विनया देव यांचे विचार. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादरकर्ते मुजम्मिल पटेल. कृषीवाणी सदरात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. 6:40 पावणे 7:00 आरोग्यम धनसंपदामध्ये HPV व्हॅक्सिनेशन अवेअरनेस भाग 4 तज्ज्ञ डॉ ज्योती रोकडे. सादरकर्ते मुक्सित मुजावर. 6:50

त्यांनी परिसरमध्ये पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती सूत्रसंचालन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन सादरकर्त्या तेजा दुर्वे आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेले हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू 7 वाजता आजचा विचार 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सकाळी 7:40 बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता भाग 8 या कार्यक्रमात दुसऱ्या अध्यायातील पहिला श्लोक आपण ऐकू शकाल विवरण लेखन माधवी जोशी श्लोक गायन प्रीती गंगा खेडकर निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी 8:40 भावधारा 9 मराठी चित्रपट संगीत 9:30 रुपेरी मुकुटाचे मानकरी भाग 47 यामध्ये अगदी लहान वयात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून पुढे नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात दीर्घकाळ ठसा उमटवणारे आणि 2014 दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित अभिनेता शशी कपूर यांच्या कारकिर्दीचा आढावा लेखक डॉ मिलिंद दामले निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची 10:10 स्थानिक निवेदनं 10:15 विशेष वार्तामध्ये राज्यातील सक्रिय झालेला मान्सून आणि पुढील परिस्थिती याविषयी IMD पुण्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ SD सानप यांची राजेंद्र लेले यांनी घेतलेली मुलाखत 10:30 हिंदी चित्रपट संगीत 11:00 संदीप आपटे यांचं सतारवादन शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल राग हमीर बिलावल तबला 7 माधव मोडक यांची 11:30 आम्ही या कार्यक्रमात गायिका भगिनी प्रियांका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा गाणी भाग 1 संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ 12:00 वनिता मंडळमध्ये लिव्हिंग विल महत्वाचं याविषयी डॉ माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत सूत्रसंचालन प्राची परांजपे त्यानंतर इतिहासाचार्य विका राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ हे इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉ सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण सादरकर्त्या निलिमा पटवर्धन 12:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम 1:40 जिल्हा वार्तापत्र रायगड 1:45 द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वैशाली फणसळकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग आपण ऐकू शकाल तबला 7 अभिजित जायदे हार्मोनियम मीनल नांदेडकर आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत 5:30 युववाणी कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात 24 जून या ग्वाल्हेर घराण्याचे महान भारतीय शास्त्रीय गायक संगीत शिक्षक संगीतज्ञ पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष लेखन निवेदन गायत्री सुतार सादरकर्ते धीरज केदारी 6:10 कार्यक्रम रूपरेषा 6:30 क्रीडाविश्व मुंबई केंद्रावरून यामध्ये न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक आणि माजी अध्यक्ष नागेश ठाकूर तसंच विद्यमान सचिव भास्कर अय्यर यांच्याशी संवाद 7:15 मुंबई केंद्रावरून विधिमंडळ समालोचन 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमात माझं आठवणीतलं गाव भाग 2 लेखन निवेदन दादाभाऊ यशवंत तांबे राहणार ढवळगाव अहिल्यानगर निर्मिती सहाय्य वहिदा शेख त्यानंतर कृषीवाणीमध्ये हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आणि शेवटी बाजारभाव सादरकर्ते धीरज केदारी रात्री 7:15 एक कलाकार केंद्रित असेल ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेता हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्यावर सादरकर्त्या पूजा पवले 9:15 समाचार संध्या 9:00 News@9 10:10 हिंदी चित्रपट संगीत 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात संदीप आपटे यांचं सतारवादन राग श्यामकल्याण तबला 7 गणेश तानवडे यांची याशिवाय आमची सर्व नियोजित बातमीपत्र वेळेवर प्रसारित आणि सहक्षेपित होतील ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:16 झाली आहेत. आता ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: Dear listeners of Akashvani Pune, we have an interesting program. 9 bullets in his body, a country on the brink of history, and a determination that refused to die on the battlefield. This is not just a story of survival. This is the saga.

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहित असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका. येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: आकाशवाणी पुणे केंद्र 6:19 आणि 42 सेकंद होत आहेत. यानंतर ठीक 6:20 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: क्रम्य पारंपरिक प्रतिक्रियां चालयितुं क्षमतांचो विकसितवन्तः इति। अयोध्यायाः राम मंदिरे दान अर्पण विषये कथित अनियमिततानां अन्वेषणं कुर्वता त्रिसदस्यात्मक विशेष अन्वेषण दलेन अद्य प्रारंभिक अन्वेषण प्रतिवेदनं प्रस्तुतम्। दल प्रमुखः लखनऊ आयुक्तः विजय विश्वास पंतः अतिरिक्त मुख्य सचिवाय गृह विभागस्य संजय प्रसादाय प्रतिवेदनं समर्पितवान्। संयुक्त राज्य अमेरिका देशः भारतस्य M777A2 अल्ट्रा लाइट हावत्स इत्यस्मै 30,200,000 US डॉलर इत्यस्य सस्टेनमेंट पैकेजाख्यं पुटकम् अघोषयत्। सामाजिक प्रसार माध्यमे भारते अमेरिका देशस्य राजदूतः सर्जियो गोर इत्येषः अवदत् यत् भारत अमेरिका देशयोर्मध्ये रक्षा सहभागित्वं निरन्तरं वर्धमानम् अस्ति। प्रस्तावित विक्रयः समाप्त्यर्थं देशः सज्जश्चास्ति इति। अद्य भारतेन अमेरिका देशेन च उच्चस्तरीय व्यापार वार्ताः आरब्धाः। अमेरिका देशस्य शुल्कनीतौ परिवर्तनात् वर्षस्य प्रारम्भे वार्तया निश्चितः द्विपक्षीय व्यापार सन्धेः प्रारूपः बाधितः अभवत्। तस्य संरक्षणाय पुनः संतुलनाय च एषा वार्ता आयोजिता। नवदेहल्यां वाणिज्य उद्योग मंत्री पीयूष गोयलः अमेरिका देशस्य व्यापार प्रतिनिधिना जेमिसन ग्रीर महोदयेन भारतस्थ अमेरिका राजदूतेन सर्जियो गोर महोदयेन च समं अमिलत्। शिक्षक नियुक्ति परीक्षा विकृति प्रकरणे प्रवर्तन निदेशालयः चेन्नई तिरुचिरापल्ली कोयंबतूर मदुरई नगरेषु 18 स्थलेषु अन्वेषणं करोति। अन्ते क्रीडा वार्ताः। फीफा विश्वकप इति क्रीडायाम् अर्जेंटीना देशस्य तारकभूतः नायकः लियोनेल मेस्सी इत्ययं विश्वकप क्रीडायाः इतिहासे सर्वाधिकं 18 गोल्स इति लक्ष्यावाप्तिं कृत्वा इतिहासं निर्मितवान्। मेस्सी जर्मन देशस्य मिरोस्लाव क्लोसे इत्यस्य 16 गोल्स इत्यभिलेखम् अतिक्रमितवान्। गतरात्रौ संजाते सुपराख्ये संघर्षे अर्जेंटीना देशः अमेरिका देशस्य आर्लिंगटन नगरे स्वस्य ग्रुप जे क्रीडायाम् ऑस्ट्रिया देशदलं 2-0 पराजित्य राउंड ऑफ 32 इत्यस्मिन् स्थानं प्राप्तवत्। अन्ते हॉकी क्रीडायां भारतीय पुरुष हॉकी दलं अद्य FIH प्रो लीग इत्यस्य उद्घाटन स्पर्धायां चिरप्रतिद्वंदिना पाकिस्तानेन सह क्रीडति इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र। संध्याकाळचे 6:30 आणि 23 सेकंद झाले आहेत। आता प्रसारित करत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। यामध्ये आज ऐकूया क कायद्याचा हे रत्नाकर दुसाने यांचं भाषण। सादरकर्ते विनायक मोरे, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची।
2: क कायद्याचा ज्ञ ज्ञानाचा घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठिलव करी वनमाळी उदया चली मित्र आला। अरुणोदय होता चिवडाले तरावया पक्षी काडीधार शिरपात्र घेऊनी धेनू हंबरती। विद्यार्थी विद्याभासास्तव सादर गुरुपाई। खरोखरच निसर्गाने आपण सर्वांच्या कल्याणाकरता नियम केलेले आहेत। तेथे कोणी कोणाला सांगत नाही, कोणी कोणाला विचारत नाही, पण तरी देखील निसर्गाचे चक्र अविरत चालू असते। सूर्योदयापासून निसर्गामध्ये वेळेनुसार बदल होत असतात। सकाळ दुपार संध्याकाळ रात्र हे निसर्गचक्र सतत चालू असते। बदल हा घडतच असतो कारण द ओनली थिंग कॉन्स्टंट इन नेचर अँड लाईफ इज चेंज। आणि आपण त्याप्रमाणे आपली कामे करत असतो त्यापासून आपणाला समाधान लाभते, आनंद मिळतो। नियमाप्रमाणे वागल्यास आपली कामे होतात, मन प्रसन्न होते। मानवी जीवन हे झऱ्यातील प्रवाहित पाण्यासारखे आहे। सुखी जीवनासाठी काय करायचे यासाठी आपणाला काय नियम प्रवाहाप्रमाणे पाळावे लागतात। त्याकरता आपणाला वेळोवेळी शिकवण मिळते। लहानपणी आपणाला घरी आईवडिलांची शिकवण मिळते, शाळेत शिक्षकांपासून शिकवण मिळते। ती काही नियम आपणाला सांगतात आणि पुढे वयोमानानुसार वेगवेगळी शिकवण मिळण्यासाठी आपणाला आपणहून नियमानुसार वागावे लागते। हे नियम ज्यापासून अंमलात येतात तो म्हणजे कायदा। कायदा

म्हणजे नियमांची संहिता. आणखी स्पष्ट सांगायचे तर कायदा म्हणजे मानवी वर्तनाचे नियम करण्यासाठी, समाजात सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने तयार केलेले लिखित नियम. त्यांचे उल्लंघन केल्यास शिक्षा होऊ शकते. कोणतीही गोष्ट करण्याअगोदर प्रत्येक जण विचार करतो की मी जे करतो आहे, करणार आहे, ते बरोबर आहे का, कायद्यानुसार आहे का, नियमानुसार आहे का. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. मानवी जीवनात त्या अत्यंत आवश्यक आहेत. त्याप्रमाणे हल्लीच्या युगात कायद्याचे ज्ञान असणे हे देखील अत्यंत आवश्यक झालेले आहे. आनंदी जीवनासाठी कायदा आपला मित्र आहे. पूर्वी रानटी अवस्थेत देखील कायदे होते. त्यावेळच्या शिक्षेनुसार आपणाला त्याची प्रचिती होते. चापकाने मारणे, झाडाला उलटे टांगून ठेवणे, जिवंत जाळणे इत्यादी. मधल्या काळात अचल वस्तूंना शिक्षा करण्याचा देखील कायदा होता. म्हणजे एखादा जिन्यावरून पडून त्याला दुखापत झाली तर जिन्याला फटके मारण्याची शिक्षा होती. आता सगळं बदल झालेलं आहे. आता कायद्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मानवी हक्कांचे रक्षण करणे आणि सर्वांना समान न्याय देणे. मानवी जीवनात कायद्याला अत्यंत महत्वाचे आणि सर्वोच्च स्थान आहे. कायद्यापुढे सर्वजण समान असतात कारण कायदा सर्वोच्च असतो. समाजाच्या दृष्टिकोनातून कायदा म्हणजे न्याय, नैतिकता, विवेक, नीतिमत्ता आणि सुव्यवस्था. कायद्याचे ज्ञान आपले आयुष्य बदलू शकते. खरे बोलावे, खोटे बोलू नये, वाईट काम करू नये, वाईट काम करायला सांगू नये हे प्रमाणभूत मानून जर प्रत्येक जण वागला तर कायद्याची गरज भासणार नाही. पण तसे होत नाही, म्हणून कायद्याची गरज भासते. आणि म्हणून प्रत्येक सुजाण नागरिकाला कायद्याचे प्राथमिक का होईना ज्ञान असणे गरजेचे आहे. तथापि आपल्याकडे कायदेविषयक बरेच अज्ञान दिसून येते. शहरी काय किंवा ग्रामीण काय, एकंदरीत सर्वसामान्य माणूस कायदेविषयक बाबी जाणून घेण्यास पाहिजे तेवढा उत्सुक नसतो. त्यामुळे आपल्या मूलभूत हक्कासंबंधी फायदे उचलण्यास तो अयशस्वी ठरतो. तरुणपणी काय किंवा म्हातारपणी काय, कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पूर्वी ज्येष्ठ नागरिक ही संकल्पना नव्हती. ज्येष्ठांना काही वेगळे हक्क आहेत असा विचार नव्हता. पण आजच्या युगात वयस्कर वृद्ध व्यक्तीला ज्येष्ठ नागरिक ही एक प्रकारे पदवी मिळाली आहे. ज्येष्ठ नागरिक हा सर्वसाधारण नागरिक असला तरी तो अनेक बाबतीत वेगळा असतो. म्हणून कायद्याबाबत माहिती करून घेताना ज्येष्ठांना काही वेगळे हक्क, अधिकार, कायदे आहेत का याचा अभ्यास असायलाच हवा. कायद्यापुढे आपणाला जगण्याचे स्वातंत्र्य, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मालमत्तेबाबत अधिकार असे मूलभूत हक्क मिळतात. मुळात घटनेने आपल्याला काही मूलभूत हक्क दिलेले आहेत. उदाहरणार्थ समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषण विरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक हक्क, शैक्षणिक हक्क, संविधानिक उपाय योजण्याचा हक्क. यापासून जर कोणी वंचित झाला असेल तर त्यासाठी व्यक्तीला दाद मागण्याचा अधिकार आहे. कायदे अनेक आहेत, तथापि घटनात्मक, प्रशासकीय, वैयक्तिक, कौटुंबिक, फौजदारी आणि दिवाणी हे महत्वाचे कायदे आहेत. इयत्ता पहिलीपासून शाळेच्या प्रत्येक विषयाच्या पुस्तकात उद्देशिका दिलेली आहे. त्यात स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या मानवी हक्कांचा आणि कर्तव्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यामागील हेतू हाच की लहानपणापासूनच आपले हक्क आणि कर्तव्ये याची जाणीव प्रत्येकाने ठेवून आपले आणि आपल्याबरोबर इतरांचे जीवन सुखकर करावे. वास्तवात चित्र मात्र वेगळे दिसते. कळत नकळत किंवा जाणून बुजून एकाकडून दुसरा दुखावला जातो. पण बळी तो कानपिळ या उक्तीनुसार गरीब बिचारा ज्याला कायद्याचे ज्ञान नाही असा गप्प बसतो. आपल्याला न्याय मिळावा असे जरी त्याला वाटत असले तरी कायदेविषयक अज्ञानामुळे तो गरीब न्यायापासून वंचित राहतो.

दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील असे कायदे असूनही तो गरीब त्याचा उपयोग त्याला माहीत नसल्यामुळे करू शकत नाही. आपल्यावर अन्याय झाला असेल तर पोलीस स्टेशनला जाऊन रितसर फिर्याद देण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. अन्याय झाला असूनही फिर्याद न देणे हे योग्य नाही. पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला किंवा जाणूनबुजून टाळाटाळ केली तर त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते. त्याकरिता योग्य त्या कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. समानतेचा विचार करता समाजामध्ये स्त्री पुरुष यांना समान दर्जा आहे, पण पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्री कायमच दुय्यम समजली गेली आहे. अनेक अन्याय अत्याचार सहन करणारी स्त्री केवळ आपली अब्रू राखण्यासाठी न्यायापासून वंचित राहते. शहरी भागातील हल्ली स्त्री ही कायद्याचे ज्ञान असून सुद्धा भीतीने आपला अधिकार मिळवू शकत नाही. ग्रामीण भागातील स्त्रीचे तर हाल काय विचारतात. याकरिता कायदेविषयक साक्षरतेचे उद्भवन होणे गरजेचे आहे. भारतीय दंड संहितेत काही कलमे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत आहे. उदाहरणार्थ द्विभार्या विवाह, फसवणूक करून विवाह, अनैतिक संबंध, स्त्रीला फूस लावून पळवणे, विनयभंग, अपहरण, बलात्कार. तसेच हिंदू वारसा कायदा, हिंदू दत्तक व पोटगी कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा यामध्ये स्त्रियांच्या हक्काबाबत कलमे आहेत. स्त्रियांच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचा कायदा म्हणजे कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे रक्षण करणारा कायदा. या कायद्याचा मुख्य हेतू ज्या स्त्रिया कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडतात त्यांना संरक्षण देणे हा आहे. यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराची व्यापक व्याख्या करण्यात आली आहे. या कायद्याने फिर्याद देण्याचे अधिकार व्यापक करण्यात आले आहे. संरक्षण अधिकारी नेमण्याची महत्वाची तरतूद या कायद्यात आहे. पीडित स्त्री जी जर एखाद्या घरावर मालकी नसली तरी तिला त्या घरात राहण्याचा अधिकार या कायद्याने देण्यात आला आहे. पीडित स्त्री संरक्षण अधिकाऱ्यामार्फत न्यायदंडाधिकाऱ्याकडून संरक्षण, निवारा, आर्थिक मदत, मुलांचा ताबा आणि नुकसान भरपाईचा आदेश मिळवू शकते. एकंदरीत कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे रक्षण करण्याची समाज व शासन यांनी एकत्र करण्याचे आवाहन या कायद्यात करण्यात आले आहे. जन्मभर कष्ट करून आयुष्याच्या शेवटी म्हातारपणाची तरतूद म्हणून प्रत्येक व्यक्ती काही पुंजी बाजूला ठेवते. हेतू एवढाच की पुढील पिढीला आपला त्रास होऊ नये, पुढील पिढीवर आपला भार पडू नये व आपणाला आनंददायी जीवन जगता यावे. पण व्यक्तीच्या मृत्यूनंतर मात्र वेगळे चित्र दिसते. संपत्तीच्या लोभापायी प्रेमाची व रक्ताची माती तुटून जातात. हे होऊ नये म्हणून मृत्यूपत्र करण्याची कायद्यात तरतूद आहे. मृत्यूपत्र हे एक सुरक्षा कवच आहे. हे किती जणांना माहीत आहे? किती लोक मृत्यूपत्र करतात? खरे पाहता मृत्यूपत्र करणे हे सोपे आहे. त्यासंबंधी जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. व्यक्तीला फक्त आपण स्वतः कमवलेल्या म्हणजे सेल्फ ॲक्वायर्ड मालमत्तेसंबंधित मृत्यूपत्र करता येते. मृत्यूनंतर आपल्या संपत्तीचा उपभोग कोणी घ्यावा हे ठरवण्याचा अधिकार फक्त मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीलाच असतो. मृत्यूपत्रांमध्ये असंबद्धता नसावी, ते स्पष्ट भाषेत असावे. नोंदणी कायद्यान्वये मृत्यूपत्राची नोंदणी करणे सक्तीचे आवश्यक नाही, तथापि पुढील गुंतागुंत चालण्यासाठी नोंदणी करणे हिताचे आहे. ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहकांच्या बाबतीत एक वरदान आहे. ग्राहकाच्या संरक्षणासाठी करण्यात आलेला तो एक अत्यंत व्यापक आणि पुरोगामी असा कायदा आहे. ग्राहकांच्या हक्कांना प्राधान्य देऊन त्याला संरक्षण देण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने व कमी खर्चाने ग्राहकाची गाराणी दूर करणे हा या कायद्याचा हेतू आहे. माहितीचा अधिकार कायदा हा भारतीय नागरिकांच्या लोकशाही हक्काची सनद आहे. लोकशाहीचे प्रभावी शस्त्र आहे. सर्व सार्वजनिक क्षेत्रांच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता व

तर दायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने हा कायदा अंमलात आणण्यात आला आहे. या कायद्यामुळे देशाच्या नागरिकाला एक महत्वाचा अधिकार मिळाला आहे, माहितीचा अधिकार. याचा अर्थ कोणत्याही सार्वजनिक क्षेत्राकडे असलेली किंवा त्याच्या नियंत्रणात असलेली व माहितीचा अधिकार कायद्यान्वये मिळवता येण्याजोगी माहिती मिळण्याचा अधिकार असा आहे. या कायद्याचे वैशिष्ट्य म्हणजे माहिती कशाला पाहिजे हे विचारण्याचा अधिकार ज्याच्याकडे माहिती मागितली आहे त्याला नाही, तसेच आपण संबंधित नाही म्हणून माहिती देणे नाकारता येणार नाही, तर अर्ज स्वीकारून ते संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवून तसे माहिती मागणाऱ्याला कळवले पाहिजे. जन्ममृत्यू नोंदणी अधिनियम हा एक महत्वाचा व जरुरीचा अधिनियम आहे. त्यानुसार जन्म किंवा मृत्यू यांची नोंद करणे अनिवार्य आहे. लौकिक जीवनात जन्मानंतर सरकार दप्तरी अनेक कायदेशीर हक्क व तरतुदी आहेत, तसेच मृत्यूनंतर वारसांना ठिकठिकाणी मृत्यूच्या दाखल्याची गरज पडते. त्यामुळे सरकार दप्तरी जन्ममृत्यूची नोंद करणे आवश्यक आहे. जन्ममृत्यूची नोंद योग्य माहिती देणे हे महत्वाचे आहे, नाहीतर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, सामोरे जावे लागते. जन्मनोंदीचा दैनंदिन जीवनात खूप उपयोग होतो. अगदी लहानपणापासून शाळेत प्रवेश घेण्यासाठी जन्मनोंदणी दाखल्याची गरज वाटते. त्यानंतर अनेक ठिकाणी वयाकरिता म्हणून जन्मनोंदणी दाखल्याचा उपयोग होतो. जन्मनोंदणी दाखल्यामुळे नागरिकत्व मिळण्यात मदत होते. मृत्यू नोंदणीला देखील व्यवहारात खूप महत्व आहे. निवृत्तीवेतन घेणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृत्यूचा दाखला सरकार दप्तरी देऊन पुढील कारवाई करता येते. मृत्यू झालेल्या व्यक्तीची संपत्ती तिच्या कायदेशीर वारसांना मिळण्यासाठी, तसेच बँक किंवा आर्थिक व्यवहार किंवा जीवन विम्याच्या रकमेचे, तसेच चल व अचल संपत्तीचे वाटप करताना मृत्यूचा दाखला उपयोगात येतो. जन्ममृत्यूची नोंदी योग्य ठिकाणी योग्य वेळी केल्या त्याचा सर्वांनाच फायदा होतो. मानवी हक्क संरक्षण अधिनियम हा अतिशय मौलिक असा कायदा आहे. मानवी हक्कांच्या संरक्षणाची निकड जगभर मान्य झालेली आहे, कारण प्रत्येक मानवाला जन्माबरोबर काही निसर्गदत्त अधिकार प्राप्त झालेले असतात. मानवी जीवन अधिकाधिक प्रगल्भ व समृद्ध करण्यासाठी मानवाला त्याचे मूलभूत हक्क व अधिकार यांची माहिती असणे आवश्यक आहे. ह्युमन राईट्स आर दोज राईट्स अँड कंडिशन्स ऑफ सोशल लाईफ विदाऊट विच नो मॅन कॅन सीक टू बी हिमसेल्फ ॲट हिज बेस्ट. हे तत्व नैतिकतेच्या पायावर आधारलेले असल्यामुळे सर्वमान्य झालेले आहे. मॅग्ना चार्ट ही नागरिकांच्या मानवी हक्कांची जपणूक करणारी एक सनद आहे. सध्या चर्चेत आहे तो म्हणजे सायबर गुन्हा. सायबरचा अर्थ म्हणजे मानव व यांत्रिक प्रणालीमध्ये संप्रेषण आणि नियंत्रण यांचा अभ्यास. सायबर हा एक उपसर्ग आहे जो माहिती तंत्रज्ञानाशी असलेला संबंध दर्शवितो. सायबर गुन्हा म्हणजे संगणक, इंटरनेट किंवा नेटवर्क उपकरणाशी संबंधित बेकायदेशीर कृत्य. सायबर गुन्हा हा फार मोठा धोका आहे. सायबर गुन्हे विशेष करून हॅकिंग, बायलैंगिक चित्रण इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खाजगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे इत्यादी प्रकार देखील सायबर गुन्ह्यामध्ये येतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुन्ह्याची लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. आपल्याकडे माहिती तंत्रज्ञान कायदा आहे, हा सायबर गुन्ह्याशी संबंधित कायदा आहे. त्यामध्ये विविध सायबर गुन्ह्याचा सायबर गुन्ह्याच्या व्याख्या व शिक्षा सांगितल्या आहेत. याबाबत थोडक्यात माहिती देणे अशक्य आहे, म्हणून प्रत्येकाने या कायद्याबाबत माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक उपयोगी कायदे केलेले आहेत. कायद्याच्या भाषेत सर्वसामान्यपणे
ज्यांच्या वयाची 60

वर्षे पूर्ण झाली आहेत ते नागरिक आणि ज्यांनी आपल्या वयाची 80 वर्षे पूर्ण केली आहेत ते अतिज्येष्ठ किंवा अमृतज्येष्ठ नागरिक. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या अनेक कायद्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांना अनेक सुखसोयी, सवलती, सुविधा, लाभ, तरतुदी, योजना, मदत, वेतन मिळते. कायद्यांचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी संबंधित कार्यालयात जाऊन योग्य ती माहिती द्यावी व ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र मिळवावे. सर्व कायदे व त्यातील तरतुदी हा फार मोठा विषय आहे. तथापि कायद्यासंबंधी योग्य ती माहिती प्रत्येकाने जाणून घेतली पाहिजे. गावात असलेला पोलीस पाटील हा पोलीस प्रशासनाचा एक मुख्य घटक आहे हे सर्वांना माहिती पाहिजे. तो कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या आदेशानुसार काम करतो. जिल्हा दंडाधिकाऱ्याकडून किंवा पोलीस अधिकाऱ्याकडून आलेल्या आदेशांचे पालन करणे हे त्याचे कर्तव्य आहे. पोलीस अधिकाऱ्यांना तो गाव पातळीवर मदत करतो. सार्वजनिक शांततेला धोका पोहोचणार नाही याची तो खबरदारी घेतो. ग्रामसेवकावर नियंत्रण, चोऱ्या व लुटमारीविरुद्ध सावधानतेचा इशारा, फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणी सूचनांचे पूर्णपणे पालन ही कामे पोलीस पाटील करतो. वडिलोपार्जित वाट्यामुळे आलेली मालमत्ता हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्पष्ट भाषेत ती प्रत्येकाची हक्काची मालमत्ता आहे. त्यामध्ये मुलींना देखील मुला इतका समान हक्क आहे. हे माहिती होण्यासाठी प्रत्येकाने आपला स्वतःचा वकील होणे आवश्यक आहे. सध्या महाराष्ट्र शासनाने 14 मे 2026 रोजी महाराष्ट्र जमीन महसूल संहिताबाबत घेतलेला ऐतिहासिक निर्णय फार महत्वाचा आहे. त्यामुळे 7-12 संबंधीचे नियम बदलले आहे. महसूल अधिकाऱ्याच्या निर्णय घेण्याच्या कार्यमल्यादेवर नियंत्रण आलेले आहे. 3 मुदती देऊनही कोणी पक्षकार गैरहजर राहिला तर महसूल अधिकारी एकतर्फा म्हणजे एक्स पार्टी निकाल देणार आहे. हल्ली जिल्हा व तालुका न्यायालयात न्यायालयीन कामकाज मराठी भाषेत चालते. सर्वांकरता कायदेविषयक मोफत सहाय्य व सल्ला योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कायदेविषयक मोफत सहाय्य व सल्ला मंडळ स्थापन झालेले आहे. त्याअंतर्गत जिल्हा व तालुका पातळीवर कायदेविषयक सहाय्य व सल्ला केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. एक तरतूद अशी पण आहे की अतिशय वृद्ध मनुष्य की ज्याला चालता येत नाही किंवा घराच्या बाहेर जाता येत नाही त्याची साक्ष नोंदण्याकरता न्यायालयातर्फे वकील नेमला जातो आणि तो त्या संबंधित व्यक्तीची साक्ष घेऊ शकतो. तिच्या घरी जाऊन त्याची साक्ष घेऊ शकतो. तसेच नागरिकांना कायदे कावे म्हणून महाराष्ट्र राज्य कायदेविषयक मोफत सहाय्य व सल्ला मंडळामार्फत अनेक पुस्तके प्रकाशित असतात. सर्व कायद्यासंबंधी माहिती होण्यासाठी ठिकठिकाणी विशेषतः खेड्यात कायदा शिबिरे भरविली जातात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कायद्याबाबत चांगली जाणीव झालेली आहे. जिल्हा व तालुका पातळीवर दर 3 महिन्यांनी राष्ट्रीय लोक अदालत भरविली जाते. त्यामध्ये अनेक प्रकरणांचा निकाल समजुतीने सामोपचाराने मिटविला जातो. एकंदरीत सुखी जीवन जगायचे असेल तर कायदे समजून घेतलेच पाहिजे. कायद्याचे ज्ञान असे आणि त्याचा योग्य वापर करणे हाच सुखी जीवनाचा मंत्र आहे. हे जरी सर्व खरं असलं तरी न्यायदान मिळवण्याकरता न्यायालयात जावे लागते आणि तिथल्या ज्या काही प्रक्रिया असतात त्या देखील माहिती होणे अत्यंत आवश्यक असते. एखादी व्यक्ती जर न्यायालयात गेली तर तिला फार वेळा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्याच्याकरता तिथे ॲडव्होकेट वकील असतातच, पण तरी देखील आता ठिकठिकाणी प्रत्येक न्यायालयामध्ये चौकशी केंद्र उघडली आहे. तेथे जाऊन प्रत्येकाने अगोदर माहिती काढावी आणि रितसर आपल्यावर काय अन्याय झाला आहे ते तिथे सांगावे, म्हणजे ती व्यक्ती ते सगळं नमूद

0: करून त्या पीडित व्यक्तीला योग्य तो न्याय देईल आणि योग्य ती माहिती देऊन कुठे जाऊन काय करायचं ते सांगू शकेल.
1: श्रोते हो, आत्ताच आपण अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. यामध्ये आज आपण क कायद्याचा हे रत्नाकर दुसाने यांचं भाषण ऐकलं. सादर करते होते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 6:52 होत आहेत. आता ऐकूया आपल्या यानंतरच्या कार्यक्रमांविषयी. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाचे योगदान याविषयी डॉ राजीव बळीराम काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. त्यानंतर बाजारभाव. रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 8:15 एक कलाकार हा कार्यक्रम केंद्रित असेल सुप्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांच्यावर. सादरकर्त्या संजीवनी घाडीगावकर. रात्री 10:00 आपण नभोनाट्य ऐकू शकाल मुक्तिपत्रे भाग 4. डॉ आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाचं हे आकाशवाणी रुपांतर आहे. सादरकर्त्या आहेत गौरी लागू. त्यानंतर रात्री 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात डॉ वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग जय जयवंती आपण ऐकू शकाल. श्रोते हो, 6:54:22 होत आहेत. यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 7:00 मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या काही क्षणातच सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक रोहित शर्मा सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पी नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी तर माजी न्यायमूर्ती के टी थॉमस यांना समाजकार्यासाठी पद्मविभूषण देण्यात आला. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज हॉकी खेळाडू सविता पुनिया यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला क्षेत्रातल्या पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना यावेळी प्रदान करण्यात आले. पद्मश्री पुरस्कारांच्या महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ आर्मिडा फर्नांडिस यांचा समावेश होता. अभिनेता आर माधवन आणि तारपा वादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार मिळाला. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म

0: पुरस्कार जाहीर झाले. यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण तर 56 पद्मश्री आज वितरित करण्यात आले. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत. चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त

0: निर्णय करतो चांगले अधिकारी हे एएनटीएफ मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेजिग्नेशन देणार आहोत.
1: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. एप्रिल 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. काही वाघ घेऊन जाण्याची विनंती गुजरातमधल्या वनतारा केंद्राला केली आहे. आपल्याकडे पुरेशी जागा झाल्यावर ते वाघ परत आणले जातील असं त्यांनी सांगितलं. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. त्याचप्रमाणे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. पावसाळी अधिवेशनासाठी योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान अवताडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, राजीव खरे, कैलास पाटील, हेमंत ओगले यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली, त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिरसाट यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म कारावास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईत पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे 4 लाख लोकांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिली. तर वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड थोटावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. नेदरलँडच्या राणी मॅक्झिमा यांनी आपल्या 3 दिवसांच्या भारत दौऱ्यात आज मुंबईत कुलाबा इथं HCG कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली.

0: संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूत म्हणून आलेल्या राणी मॅक्सिमा यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भारताची यूपीआय यंत्रणा आणि पगारदारांशी जोडलेली फिनटेक ऍप्स लोकांचं आर्थिक जीवन सुधारण्यासाठी कशी मदत करतात हे समजून घेतलं. भारतानं डिजिटल क्षेत्रात अप्रतिम काम केलं असून नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांना तत्काळ खर्चासाठी मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राणी मॅक्सिमा उद्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची भेट घेणार असून त्यानंतर त्या दिल्लीला रवाना होतील. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाला, त्यामुळे काही ठिकाणी झाडं पडली तर काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचलं होतं. नाशिक शहर आणि परिसरात आज दुपारी तासभर जोरदार सरी बरसल्या, त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पावसाची आतुरतेनं वाट बघणारे नाशिककर सुखावले. नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांमध्ये दाखल झाला. नेहमीच्या 11 जून या तारखेपेक्षा यंदा मान्सून 12 दिवस उशिरा मुंबईत पोहोचला आहे. मान्सूनचे सर्वात लवकर आगमन गेल्या वर्षी 26 मे रोजी म्हणजे सामान्य वेळेपेक्षा तब्बल 16 दिवस आधी झालं. गेल्या काही वर्षात मुंबईत मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न बदलला आहे. कोकणात काही ठिकाणी कालपासून जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली. विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण, अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. 7:11 आणि 7 सेकंद झाले आहेत. ऐकूया काही निवेदनं.
2: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: जे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
1: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
2: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्यासमोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि अॅडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका. येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: जीवन सुंदर आहे.
4: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
5: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. 7:14 आणि 47 सेकंद झाले आहेत. ठीक 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.
6: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाडे.
7: महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी समिती, तिहेरी तलाक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, प्रताप सरनाईक यांचे विधानसभेत निवेदन, अधिवेशन काळात प्रभारी मंत्री नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. ही होती आजच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्ये. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून राज्य सरकार हा कायदा लागू करण्यासाठी 100% प्रयत्नशील असल्याचंही गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजप सदस्य देवयानी फरांदे यांनी तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व प्रथेमुळे होणाऱ्या महिला अत्याचारांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर राज्यमंत्री कदम उत्तर देत होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाशिकमधील एका ताज्या प्रकरणाचा हवाला देत राज्यात आता फोन, व्हॉट्सअप किंवा ईमेलवरून तलाक देता येणार नाही आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं. राज्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अतिशय गतिमान केल्यामुळे जानेवारी ते एप्रिल 2026 या अवघ्या 4 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातून तब्बल 254.53 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. वाढत्या नार्कोटिक्स आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून अंमली पदार्थ विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. तसंच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अंमली पदार्थ सापडेल तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. अंमली पदार्थांच्या विरोधातील ही लढाई एकट्या पोलिसांच्या भरोशावर जिंकता येणार नाही, म्हणून गृह, महसूल, उद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षणासह शासनाच्या एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. मुंबईतील जवळपास 3,000 शाळा कॉलेजांच्या आवारात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली जात असून आजूबाजूचे टपऱ्या, ठेले उद्ध्वस्त केले जात आहेत. तसंच अंमली पदार्थांची माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना पारितोषिक दिले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चर्चेत आमदार योगेश सागर, नितीन राऊत, जयंत पाटील, अमीन पटेल आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आल्याची माहिती परिवहन

0: मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून दिली. मुंबईसह राज्यात अनेक खासगी वाहतूकदारांकडून अवैधरित्या पार्सल वाहतूक सुरू आहे. या अवैधरित्या पार्सल वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र यापुढे वारंवार अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्यांची परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात सदस्य शंकर जगताप यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पावसाळी अधिवेशन काळात विधानसभा कामकाजासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली. सदस्य योगेश सागर, अर्जुन खोतकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, कैलास पाटील, हेमंत ओगले, राजू खरे, समीर कुणावार आणि समाधान अवताडे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर केलं. पावसाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील खात्यांचा प्रभार कामकाज हाताळण्यासाठी अन्य मंत्र्यांकडे दिला आहे. यात मंत्री आशिष शेलार हे सामान्य प्रशासन विभाग, दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम विभाग, शंभूराज देसाई हे गृहनिर्माण विभाग, उदय सामंत हे नगरविकास विभाग, हसन मुश्रीफ हे राज्य उत्पादन शुल्क, तर आदिती तटकरे या अल्पसंख्याक विभाग, क्रीडा तसेच युवक कल्याण विभागाचे कामकाज अधिवेशन काळात सांभाळतील अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला. मात्र अध्यक्षांनी मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आल्याची आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू असून समालोचन लिहीपर्यंत नियम 293 अन्वये शेतकी प्रश्नांवरील चर्चा सुरू आहे.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं, याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन, लेखक अनुराग कांबळे.
0: शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी महानगरपालिकेमार्फत 10 कोटी रुपये देणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप निर्णय नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्रे. राज्यातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. राज्यातील विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिलं असून राज्यातील 42 पैकी 41 शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये काही काळ गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. तसंच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल असंही त्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला 10 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं, मनुष्यबळाची नेमणूक तसंच अन्य आवश्यक कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील. छत्रपती संभाजीनगरमधील हे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले महत्वाचे आरोग्य केंद्र असून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी शासन आवश्यक ती सर्व कार्यवाही

0: करेल. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसून मुंबईकरांच्या मनातील निर्णयच राज्य सरकार घेईल याची ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या रुग्णालयाचे नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करावे असा प्रश्न कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. परंतु रुग्णालयाचे नामांतर करण्याआधी त्याचे परिणाम काय होतील याचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर नामांतराबाबत निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सदस्य प्रसाद लाड यांनी केईएम आणि आसपासच्या रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना निवासासाठी काळा चौकी येथील अभ्युदय नगर येथे 200 खोल्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्यावर बोलताना याविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटीच्या सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली. एसटी ही केवळ एक परिवहन संस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. या सेवेचा खरा कणा म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत. उन्हाळा पावसाळा आणि कोणतेही संकट असो प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय अपेक्षांचा आदर करून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता 53% 58% घरभाडे भत्ता 8, 16, 24% 10, 20, 30% आणि वार्षिक वेतनवाढीचा दर 2% 3% करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तसेच महागाई भत्ता घरभाडे भत्ता वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे रवींद्र फाटक अनिकेत तटकरे दुष्यंत चतुर्वेदी विक्रम काकडे अरुण लखानी बसवराज पाटील प्रवीण पोटे अमरनाथ राजूरकर राजेंद्र राऊत धैर्यशील कदम गोकुळ गीते डॉ राजीव पोद्दार अविनाश ब्राह्मणकर नंदकिशोर महाजन सुहास शिरसाट यांनी यावेळी शपथ घेतली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: श्रोते हो, विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आत्ताच आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. आपण हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आकाशवाणीचं पुणे केंद्र ऐकत आहात जगात सर्वत्र. यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 7:30 मिनिटांनी आपण ऐकू शकणार आहात शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
0: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 7:30 आणि 7 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: नमस्कार मंडळी, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 2 आषाढ, शके 1948, 23 जून 2026. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शेतकऱ्यांसाठी कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाचं योगदान याविषयी डॉ राजीव बळीराम काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते धीरज केदारी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, राजगुरुनगर पुणे येथील कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाच्या कृषी क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. कांदा आणि लसूण पिकाच्या उत्पादन वाढीपासून ते सुधारित वाणाच्या विकासापर्यंत आणि शेतकरी हिताच्या विविध संशोधन उपक्रमामध्ये अनेक महत्वांच्या बाबीवर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये डॉक्टर राजीव बळीराम काळे यांना आमंत्रित केलं आहे. सर हे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर पुणे येथे कार्यरत आहेत. सर नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
2: शेतकरी मंडळी नमस्कार.
3: सर, आता कांदा आणि लसूण ही तर आपल्या रोजच्या जीवनातली किंवा ही महत्वाची पिकं अशी आपण मानतो, तर या दोन्ही पिकांसाठी स्वतंत्र संशोधन संचालनालय स्थापन करण्यामागची मुख्य भूमिका किंवा उद्दिष्ट हे नेमकं काय होतं?
2: भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि भारतातील पारंपरिक कृषी व्यवसायाला आधुनिक संशोधनाची जोड मिळावी या उद्देशाने भारतामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेची स्थापना 1929 साली करण्यात आली. भारतातील भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असल्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात आणि या पिकांना प्राधान्य देण्यासाठी त्या त्या भागामध्ये त्या पिकाच्या संशोधनासाठी वेगवेगळ्या संशोधन संस्था उभारण्यात आल्या. आणि याचाच एक भाग म्हणून

0: राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राची स्थापना 1994 साली नाशिक येथे करण्यात आली. ही स्थापना 8 पंचवार्षिक योजनेअंतर्गत करण्यात आली, परंतु नंतर 16 जून 1998 रोजी हे केंद्र राजगुरुनगर येथे काही कारणास्तव स्थलांतरित करण्यात आले. याचं कारण असं की नाशिक, पुणे किंवा महाराष्ट्र हा कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला भाग आहे आणि त्या ठिकाणच्या समस्या प्रामुख्याने सोडवण्यासाठी या ठिकाणी आपली कांदा आणि लसूण संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राची महत्व लक्षात घेता 2008 साली या केंद्राला कांदा व लसूण संशोधन संचालनालय म्हणून मान्यता मिळाली. याचाच अर्थ या केंद्राला पदोन्नती देण्यात आली आणि याचाच एक भाग म्हणून 2009 साली अखिल भारतीय कांदा व लसूण नेटवर्क संशोधन परियोजनेची सुरुवात झाली आणि त्याअंतर्गत या संस्थेच्या अखत्यारीत्या जवळपास 12 प्रमुख केंद्रे आणि 14 स्वैच्छिक केंद्रे वेगवेगळ्या राज्यांमध्ये उभारण्यात आली आणि त्यांच्या देखरेखीखाली हे संशोधनाचं कार्य पूर्ण देशभर चालू झालं. ही संस्था उभारल्यापासून या संस्थेचे 4 फार्म तयार केले गेले आहेत. त्यामध्ये राजगुरुनगर येथे 43 एकरचा फार्म आहे, काळूस या ठिकाणी 55 एकरचा, मांजरे या ठिकाणी 15 एकर आणि बानेर या ठिकाणी 3 एकरचा पुणे जिल्ह्यामध्ये संशोधन आणि बियाणं उत्पादन करण्यासाठी हे फार्म या संस्थेअंतर्गत आहेत. तर या संस्थेअंतर्गत वेगवेगळ्या उद्देशाला धरून कार्य केलं जातं. जर याच्यामधलं आपली इन्फ्रास्ट्रक्चर काय काय आहे हे जर आपण पाहिलं तर ही संस्था आपली पुण्यापासून साधारणपणे 45 किलोमीटरच्या अंतरावरती पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरती स्थित आहे आणि यामध्ये बायोटेक्नॉलॉजी असेल, मृदा विज्ञान असेल, वनस्पती संरक्षण, बीज तंत्रज्ञान, काढणी पश्चात तंत्रज्ञान, उतक संवर्धन, कृषी विस्तार, क्रॉप प्रोडक्शन, हायब्रिड्स किंवा प्रजनन या सर्व विषयांवरती संशोधनाचे कार्य करण्यासाठी सुसज्ज अशा प्रयोगशाळा आहेत. संचालनाची स्वतंत्र अशी वेबसाईट सुद्धा आहे आणि यावरती आपले शेतकरी किंवा बाकी भागधारक असतील ते येऊन माहिती घेऊ शकतात. कांदा आणि लसूण संशोधन संस्थेमध्ये अनेक प्रयोगशाळा तसेच प्रशासकीय भवन हे प्रशस्त असं 2002 उभारण्यात आलं. त्या व्यतिरिक्त संग्रहालय, कांदा चाळी आहे, शीतगृह आहे, अतिथी आणि शेतकरी निवासस्थान आहेत, कॉन्फरन्स किंवा कमिटी कक्ष आहेत, हवामान मापक यंत्र किंवा हवामानाची प्रयोगशाळा सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या कांद्याच्या आणि लसणावरती संशोधन करण्यासाठी किंवा जंगली प्रजाती असे अनेक जननद्रव्य देश विदेशातून या ठिकाणी गोळा करून आणण्यात आलेले आहे आणि साधारणपणे 2500 पेक्षा जास्त प्रमाणात जननद्रव्य या ठिकाणी गोळा करून त्यावरती चाचणी केली जाते आणि या जननद्रव्याचा उपयोग करून चांगलं उत्पादन देणाऱ्या जैविक आणि अजैविक ताण व्यवस्थापनासाठी त्याची चाचणी केली जाते आणि यातून ज्या काही चांगल्या व्हरायटीज आहेत, चांगले वाण आहेत, याची निवड करण्याची प्रोसेस या ठिकाणी आपली केली जाते. अनेक जननद्रव्याचं जी नोंदणी आहे ते नवी दिल्ली येथे असणारं NBPGR या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने संस्था ज्यावेळेस काम करते तर त्याच्यात आपले मुख्य जी उद्दिष्ट आहे संस्थेची ती कांदा आणि लसूण उत्पादनात वाढ आणि शाश्वतता साध्य करण्यासाठी अनुवांशिक संसाधन व्यवस्थापन, पीक सुधारणा यावर मूलभूत, धोरणात्मक आणि अनुप्रयुक्त असं संशोधन करणे, त्याचप्रमाणे कांदा व लसूण पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरण तसेच संबंधित घटकांची क्षमता वृद्धी करणे, तसेच अखिल भारतीय कांदा व लसूण नेटवर्क संशोधन प्रकल्पांतर्गत संशोधनाचे समन्वय आणि तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण करणे या मुख्य उद्देशांना धरून ही संस्था आपली शेतकऱ्यांसाठी काम करत आहे.
1: म्हणजे एकंदरीतच ज्यावेळेस ही संस्था स्थापन करण्यात आली त्यावेळेस या संस्थेमार्फत एक संपूर्ण शेतकऱ्यांचा उत्कर्ष कशा पद्धतीने होईल हा मुख्य उद्देश समोर ठेवून ही स्थापना करण्यात आली. आणि या संस्थेचा मुख्य उद्देश आहे दोन पिकांचं संवर्धन करण्याचं किंवा त्या दोन पिकांमध्ये उत्पादन वाढवण्याचं, ते आहे म्हणजे कांदा आणि लसूण. तर या संस्थेने आतापर्यंत उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं कोणतं महत्वाचं संशोधन असं केलं आहे?
0: तर कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाला साधारणपणे 28 वर्ष पूर्ण होत आहे यावर्षी आणि या गेल्या 28 वर्षाच्या कार्यकाळामध्ये संस्थेने 10 कांद्याच्या सुधारित वाण तयार केलेले आहेत आणि 2 लसणाचे सुधारित वाण तयार केले आहेत. या व्यतिरिक्त जे दुर्लक्षित भाजीपाला किंवा जंगली वाण आपण म्हणतो त्यातला एक वाण

0: तयार केलेलं आहे. तर असे वाण सुधारण्यासाठी महत्वाचं काम आहे, कारण आपल्या भारतामध्ये साधारणपणे 3 हंगामामध्ये कांद्याचं पीक घेतलं जातं.
1: म्हणजे पारंपरिक पद्धत आहे तीच बरेचसे शेतकरी आज पण करताना आपण पाहतोच आहोत, तर त्याच्यामध्ये काहीतरी बदल हा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं तितकंच महत्वाचं आहे.
0: हो, कारण पारंपरिक वाणांमध्ये तेवढी उत्पादन क्षमता नसते. मग त्यासाठी ज्या संशोधन संस्थेने आपल्या 10 सुधारित वाण कांद्याचे तयार केले, ते आपल्या हंगामानुसार वेगवेगळे आहेत. आपण भारतामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, 3 वेगवेगळ्या हंगामात कांदा पिकला जातो. तो म्हणजे खरीप हंगाम, रांगडा हंगाम आणि रब्बी हंगामामध्ये. तर त्या हंगामाला अनुरूप असे वाण विकसित केलेले आहेत. त्यामध्ये भीमा सुपर, भीमा डार्क रेड, भीमा राज, भीमा रेड हे खरीप हंगामासाठी शिफारस केलेले वाण आहेत. भीमा राज, भीमा रेड आणि भीमा शक्ती हे रांगडा हंगामासाठी शिफारस केलेले वाण आहेत. आणि भीमा शक्ती, भीमा किरण आणि भीमा लाईट रेड हे रब्बी हंगामासाठी, हे सगळे लाल रंगाचे वाण आहेत. या व्यतिरिक्त 3 पांढऱ्या रंगाचे सुद्धा वाण संस्थेने विकसित केलेले आहेत. पांढऱ्या रंगामध्ये भीमा सफेद, भीमा शुभ्रा आणि भीमा श्वेता हे 3 पांढऱ्या रंगाचे वाण तयार केलेत. पांढऱ्या रंगाचे वाण सहसा आपण खाण्यामध्ये यूज करत नाही, परंतु कोकणात किंवा विदर्भात काही ठिकाणी याचं खाण्यासाठी उपयोग केला जातो. परंतु प्रक्रिया उद्योगामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याची वापर केला जातो. मग गुजरातमध्ये भावनगर जिल्हा आपण जर पाहिला तर पूर्णपणे प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी, किंवा जळगावमध्ये आपण जर पाहिलं पांढऱ्या रंगाच्या जाती या डिहायड्रेशनसाठी वापरल्या जातात. त्याच पद्धतीने 2 लसणाच्या जाती सुद्धा, भीमा ओमकार आणि भीमा पर्पल, या चांगलं उत्पादन देणाऱ्या जाती विकसित केलेल्या आहेत.
1: सर, ज्यावेळेस आपली संस्था नवीन वाण विकसित करते त्यावेळेस नेमका कोणत्या बाबींवर विशेष हा भर दिला जातो?
0: नवीन वाण तयार करायचं म्हटलं की काहीतरी उद्दिष्ट ठेवून आपण वाण तयार करतो. एकतर त्याची उत्पादन
1: क्षमता जास्त असली पाहिजे,
0: किंवा कीड व रोग याला प्रतिकार क्षमता चांगली असली पाहिजे, किंवा त्याचं जास्त पावसामध्ये तग धरून ठेवणं, वॉटर लॉगिंग रेझिस्टंट असला पाहिजे, किंवा जास्त दुष्काळाचा सामना करता येईल असं ड्रॉट रेझिस्टन्स असली पाहिजे. तर अशा वेगवेगळ्या गुणधर्माला धरून आपण करतो. आणि ज्यावेळी आपण एखादा वाण विकसित करतो, तर जसं मी आधीच सांगितलं की भारतामध्ये भौगोलिक आणि हवामान हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे.
1: भौगोलिक परिस्थिती म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की हवामानामध्ये ते सातत्याने बदल होतात, त्यामध्ये पीक हे आपलं कोणतंही तग धरू शकत नाही, त्यामुळे आपण कोणत्याही पिकाची शाश्वती देऊ शकत नाही की शेवटपर्यंत हे पीक आपल्याला उत्पादन देईल की नाही.
0: परंतु याच्यात जी विविधता आहे त्याच्यासाठी जो ऑल इंडिया नेटवर्क प्रोजेक्ट आहे आमचा, त्याच्यात जी 27 सेंटर्स आहे आमची वेगवेगळ्या राज्यांमध्ये, तर त्या ठिकाणी प्रत्येक जो नवीन तंत्रज्ञान आम्ही विकसित करतो तर त्याची 3 वर्षापर्यंत त्याच्यावरती चाचणी घेतली जाते.
1: बरं,
0: 3 वर्षापर्यंत त्याच्यात जर कन्सिस्टंट असे रिझल्ट आले
1: तरच मग तो वाण पुढे
0: क्षेत्रासाठी
1: विकसित केला जातो.
0: सारख्या भौगोलिक आणि हवामानाच्या परिस्थितीमध्ये तो शिफारस केला जातो. कारण महाराष्ट्रामध्ये एखादा वाण चांगला चालेल, तोच वाण उत्तर प्रदेशमध्ये चालेल,
1: शाश्वती
0: नाहीये. म्हणून त्याच लोकेशनमध्ये जर 3 वर्ष चांगलं उत्पादन सातत्याने जर देत असेल, सातत्याने सारखाच परिणाम किंवा रिझल्ट देत असेल, तरच ते आपण शिफारस करतो.
1: सर, हवामान बदलाचा विषय निघालाच आहे, तर कांदा आणि लसूण पिकावर या हवामान बदलाचा नेमका काय परिणाम दिसून येतो?
0: नक्कीच, आज देखील आपण शेतकऱ्यांची परिस्थिती पाहतोय, तर हवामान बदलामुळे फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कांद्यावरती जे संकट यायला लागले तर त्याचा सामना करावा लागतो. आता जर आपण पावसाळ्यात जर पाहिलं तर अतिवृष्टी जर झाली तर खरीप पिकावरती त्याचा परिणाम होतो आणि रोगराईचा प्रादुर्भाव जास्त होऊन खरीप पीक हे खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्याचाच पुढचा टप्पा जो आहे तो परतीचा मान्सून. परतीचा मान्सून जर जास्त प्रमाणात झाला आणि शेतकऱ्यांनी काळजी घेतली नाही, तर रब्बीसाठी आपण जी नर्सरी लावतो तर त्या नर्सरी डॅमेज होण्याचे चान्सेस पाण्याखाली जाते. त्याच्या पुढचा टप्पा परत आता फेब्रुवारी मार्च मध्ये कधी कधी अवकाळी पाऊस आणि गारपीट होते आणि आपला रब्बी हंगामातला कांदा हा शेतात उभा असतो आणि त्या कांद्यावरती जर गारांचा मारा पडला किंवा पावसाचा मारा पडला तर साठवणूक क्षमता त्याची कमी होते आणि साठवणुकीवर परिणाम होऊन साठवणुकीत नुकसान फार मोठ्या प्रमाणात होतं.
1: सर, ज्यावेळेस कीड आणि रोग नियंत्रणाचा विषय येतो त्यावेळेस या संस्थेमार्फत कोणती अशी जी आधुनिक यंत्र आहेत ती विकसित करण्यात आली आहेत?
0: कीड आणि रोग नियंत्रणासाठी आम्ही जे शिफारस करतो ते एकात्मिक कीड आणि
1: व्यवस्थापन
0: करावं. कारण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनामध्ये आपण रासायनिक असेल, जैविक असेल

0: किंवा मेकॅनिकल असेल, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित वापर करून आपण त्याचा कंट्रोल करतो. मग प्रामुख्याने जी कीड आहे ती थ्रिप्स आहे. मग थ्रिप्स आपण ज्यावेळेस केमिकलचा स्प्रे करून कमी करण्याचा प्रयत्न करतो, त्याच वेळेस आपण जैविक प्रतिबंध त्याला वापरला. आम्ही सजेस्ट करतो की आपल्या कांद्याच्या प्लॉटच्या साईडच्या चारही बाजूंनी मक्याच्या दोन दोन जर ओळी लावल्या आपण, तर बाहेरून येणारे थ्रिप्स त्यामुळे अडले जात, फवारण्या वाचतात. त्यानंतर आता ज्या नवीन पद्धती आहेत, मग एकतर सुरुवातीपासून कीड आणि रोगाची ओळख शेतकऱ्याला होणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आम्ही एक मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये डिसिजन सपोर्ट सिस्टम, निर्णय क्षमता प्रणाली त्यामध्ये विकसित केलेली आहे. तो ओनियन क्रॉप ऍडवायझर हे जर गुगल प्ले स्टोअरला जाऊन शेतकऱ्यांनी डाउनलोड केलं तर त्यामध्ये कीड आणि रोग यासाठी एक डिसिजन सपोर्ट सिस्टम आहे. तर त्याच्यात शेतकरी फोटो पाहून आपल्या शेतावरती कुठला रोग आला हे कम्पेअर करू शकतात आणि त्याच्यानुसार त्याच्यामध्ये शिफारसी केलेल्या आहेत, हा रोग नियंत्रणासाठी काय काय केलं पाहिजे, क्रिकार्प्यासाठी कुठला आहे, पीळ रोग असेल तर त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, त्याची लक्षणं आणि उपाययोजना दिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त आता आम्ही IIT मुंबई सोबत काम करून एक डिसीज फोरवॉर्निंग सिस्टम किंवा डिसीज अँड पेस्ट फोरवॉर्निंग सिस्टम तयार केलेली आहे. तर त्यामध्ये जर हवामान त्याला पूरक होत असेल, तो रोग येण्यासाठी आर्द्रता, तापमान आणि पर्जन्यमान याची सांगड होऊन जर अनुकूल वातावरण त्याला तयार होत
1: असेल
0: किडीला किंवा रोगाला, तर त्या रोगात त्या वातावरणात ही कीड येण्याची शक्यता जास्त असेल, तर त्यावेळी शेतकऱ्याला तसा मेसेज जातो की यावेळी हा रोग येण्याची शक्यता आहे, तर त्यावेळी प्रतिबंधात्मक उपाय त्यांनी जे काही करावे त्याचा मेसेज त्यांना जातो.
1: म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये पण आपण म्हणू शकतो की कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AI वापर आपण करू शकतो.
0: आणि याच्या व्यतिरिक्त आता ड्रोनचा वापर आता चालू झालाय. आम्ही मागच्या 2 वर्षांमध्ये जवळपास 1250 एकर वरती ड्रोनच्या,
1: म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणावरती म्हणूयात आपण,
0: 1250 एकर वरती ड्रोनची प्रात्यक्षिक केली, ड्रोन द्वारे स्प्रे करण्याची, आणि खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट. कारण
1: शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला असतो,
0: खूप चांगला प्रतिसाद, कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी फवारणी करू,
1: म्हणजे प्रात्यक्षिक दाखवून त्यावेळेस मग त्यांचा प्रतिसाद हा चांगला आहे. तर शेतकऱ्यांपुढे सगळ्यात महत्वाचा आणि आपण म्हणूयात की कळीचा असा प्रश्न असतो की कांद्याची साठवणूक, कितीही प्रयत्न केले तरी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने कांदा हा सडतो किंवा त्याची जी टिकवण क्षमता आहे ती कुठेतरी कमी होते. तर यासाठी आपल्या संशोधन संस्थेने काही वेगळे प्रयोग केले आहेत या संदर्भात.
0: साठवणूक गृहामध्ये कशा पद्धतीने कांदा ठेवायचा याच्यावरती अवलंबून नसते, तर लागवडीपासून
1: ते काढणीपर्यंत
0: आणि काढणीपश्चात सर्व जे पद्धती
1: आहेत, म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती आपण कांद्याची काळजी घेतली पाहिजे.
0: मग त्यासाठी जो वाण टिकवणक्षम असेल तोच वाण शेतकऱ्यांनी लावला पाहिजे. मग तशी वाण आपण विकसित केलेली, भीमा शक्ती, भीमा किरण, भीमा लाइट्रेड हे रब्बी हंगामासाठी जे शिफारस केलेली आहेत त्याची टिकवण क्षमता 6 ते 7 महिने आहे. तर हेच वाण जर शेतकऱ्यांनी लावले तर त्यांचा कांदा साठवणूकगृहामध्ये चांगला टिकू शकतो. त्याच पद्धतीने साठवणूकगृह असेल किंवा खत आणि पाण्याचं व्यवस्थापन असेल, खत आणि पाण्याचं व्यवस्थापन जर आपण नत्रयुक्त खत म्हणजे युरियाचा वापर जर 2 महिन्यापेक्षा जास्त केला तर त्याच्या टिकवण क्षमतेला परिणाम होतो, माना जाड होतात आणि नंतर कांदा साठवणुकीमध्ये जास्त सोडतो. 2 महिन्याच्या आतमध्येच 3 भागामध्ये नत्रयुक्त खत विभागून देणं गरजेचं आहे. कांदा काढणीच्या वेळेस 50% माना पडल्यानंतरच कांदा काढला पाहिजे अशी शिफारस आपण करतो. तो चांगल्या पद्धतीने सुकवला पाहिजे, 2 ते 3 दिवस शेतातच सुकवून माना 2 इंच वरती कापून आणि 15 दिवस सावलीत सुकून नंतर तो साठवणगृहात ठेवला पाहिजे. आता सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर शेतकऱ्याकडे आधी सुरुवातीला साठवणगृह नव्हती याची,
1: किंवा ती आपली पारंपरिक पद्धतीने कांदा चाळ जी आपण म्हणतो ती ते वापरतात.
0: पण कांदा चाळ ही सुरुवातीला होती ती बांबूची किंवा पास्टाची. आपण याच्यात सुधारणा केली आणि 2000 नंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कांदा लसूण संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने या कांदा सुधारित कांदा चाळी त्याचं मोजमाप तयार करून सुधारित कांदा चाळी तयार करण्यात आल्या आणि त्या शासनाला दिल्या गेल्या की याच्याद्वारे शेतकऱ्यांना सबसिडी देण्यात यावी. म्हणून कांदा चाळीसाठी आजही मागच्या वर्षापर्यंत ते 3500 प्रति मेट्रिक टन सबसिडी होती, या वर्षापासून ती 4000 प्रति मेट्रिक टन सबसिडी झाली. तर ह्या कांदा चाळी सुद्धा सुधारित कांदा चाळी आपल्याच केंद्राने शिफारस केलेल्या आहेत आणि आता जे प्रगत तंत्रज्ञान आहे तर त्यामध्ये कंट्रोल्ड ऍटमॉस्फेरिक ओनियन स्टोरेज स्ट्रक्चर हे आपण नवीन तंत्रज्ञान

0: तयार केले. आजपर्यंत 25 ते 50 टन मेट्रिक टनापर्यंतच कांदा चाळी अस्तित्वात होत्या. आता ते 1,000, 2,000, 5,000 मेट्रिक टनापर्यंत
1: प्रमाण वाढतंय.
0: त्या साठवून गृह तयार केले तर त्याच्यामध्ये क्लायमेट कंट्रोल केलं, वातावरण जे आहे तर त्याच्यामध्ये जे आर्द्रता आहे ती 60 ते 65% तापमान जे आहे ते 27 ± 2 डिग्री सेल्सिअस आणि हवा खेळती राहण्यासाठी मेकॅनिझम तयार केलं त्याच्यामध्ये. तर हे हा थंब रूल वापरून
1: कांदा तांत्रिक बाबी लक्षात ठेवूनच साठवणूक ही केली पाहिजे.
0: कांदा चाळीमध्ये 30 ते 50% नुकसान होतं प्रतिकूल हवामानामध्ये. तसं ह्या कांदा नवीन साठवण गृह आहे त्याच्यामध्ये 15% कमी आपल्याला 4 ते 6 महिन्यात घट आपल्याला किंवा नुकसान आपल्याला पाहायला मिळतं. जेवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपण नुकसान वाचू शकलो, कमी करू शकलो, तर ती एक खूप मोठी अचीवमेंट आहे आपली.
1: सर, आता काही शेतकरी आहेत ते आपल्या संस्थेपर्यंत पोहोचत नाही, तर बरेच शेतकरी आहेत की त्यांच्या बांधापर्यंत आपली संस्था ही काम करते का, किंवा त्यांना कशा पद्धतीने त्यांच्या बांधावर जाऊन हे मार्गदर्शन हे केलं जातं?
0: नक्कीच, आपण पूर्ण भारतभर आपण काम करतो, आपण कुठल्या क्षेत्रापुरतं मर्यादित नाहीये. तर आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपले जे तंत्रज्ञान आहेत त्याची प्रात्यक्षिक आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये कृषी विज्ञान केंद्र असतील, काही एनजीओ असतील त्यांच्या सहाय्याने वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा नेटवर्क प्रोजेक्टचे सेंटर्स असतील त्यांच्यामार्फत आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रात्यक्षिक देतो आणि त्याचे रिझल्ट आपण शेतकऱ्यांना दाखवतो. त्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यातून आपल्याकडे शेतकरी येतात, त्या राज्यातून स्पॉन्सर करतात ते कृषी विभाग त्या राज्याचा किंवा एनजीओ असतील त्या स्पॉन्सर करतात आणि त्यांना आपण प्रशिक्षण आपल्या संस्थेमध्ये देण्यासाठी आपण सुविधा केलेल्या आहेत. त्याच पद्धतीने आपण ठराविक अंतराने पिकाच्या वाढीनुसार आपण पीक सल्ले सुद्धा देतो.
1: प्रत्येक वाढीच्या टप्प्यामध्ये सल्ले दिले जातात.
0: मग त्यासाठी आपण आता सोशल मीडियाचा किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मचा सुद्धा वापर करतो.
1: हे खूप प्रभावी माध्यम आहे आजच्या घडीला.
0: आपण व्हॉट्सअप जवळपास 160 व्हॉट्सअप ग्रुप तयार केले, त्यामार्फत आपले 13,000 पेक्षा जास्त शेतकरी जोडले गेलेले. तर त्यांना आपण टेक्स्ट किंवा व्हिडिओ किंवा ऑडिओ बेस्ड ऍडवायझरीज त्यांना आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून देतो. युट्यूब चॅनलवरती आपला कांदा व लसूण समाचार किंवा हिंदीमध्ये प्याज एम लहसून समाचार हे दर महिन्याला आपले समाचारचे अंक प्रसारित होतात. त्याच्या संस्थेच्या काही घडामोडी असतील किंवा मग त्या महिन्याचा जो पीक सल्ला आहे तो सुद्धा आपण त्याला शास्त्रज्ञांच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. याच पद्धतीने युट्यूब चॅनलवरती आपले बरेचसे व्हिडिओज आहेत, टेक्निकल व्हिडिओज जे शेतकरी पाहून त्या पद्धतीने नवीन तंत्रज्ञान शिकू शकतात असे व्हिडिओज आपण त्या ठिकाणी प्रसारित केलेले आहेत.
1: सर, आता याचबरोबरीने आता हे आपले जे काही सामान्य शेतकरी आहे की ज्यांच्यापर्यंत हे तंत्रज्ञान सहजासहजी पोहोचतंय, पण असे काही भाग आहेत की दुर्गम आहेत किंवा मागास भाग आहेत, त्या भागातले जे शेतकरी आहेत ते या सुविधांपासून वंचित राहतात, त्यांच्यापर्यंत आपली संस्था कशी पोहोचते किंवा कशा पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन हे दिलं जातं?
0: नक्कीच, आपण सगळ्या शेतकऱ्यांकडे हे नवीन तंत्रज्ञान डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे नाही आहेत आपल्याला कळतं ते. तर त्यासाठीच जे मागासवर्गीय शेतकरी असतील किंवा अनुसूचित जाती किंवा जमातींमधले शेतकरी असतील त्यांच्यासाठी आपण स्पेशल काही योजना आहेत त्या राबवत असतो. मग त्यामध्ये अनुसूचित जाती उपयोजना किंवा अनुसूचित जमाती योजना किंवा पूर्वेकडील राज्य जी आहेत नॉर्थ ईस्टर्न स्टेट तर त्या राज्यांसाठी सुद्धा आपल्याकडे वेगळा स्पेशल फंड येऊन त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारची प्रात्यक्षिक या ठिकाणी ठरवतो. जर महाराष्ट्राचा विचार केला आपण तर नंदुरबार सारखा जिल्हा आहे, पूर्ण आदिवासी जिल्हा आहे, किंवा आपल्या जवळचाच भीमाशंकरचा जो भाग आहे तोही पूर्ण आदिवासी भाग आहे. नाशिकमध्ये काही ठिकाणी, इकडे पालघरमध्ये आहे काही ठिकाणी, हे भाग आदिवासी पट्टे आहेत. तर त्या ठिकाणी दुर्गम भागात शेतकरी शेती करतात तर त्या ठिकाणी आपण जाऊन त्यांना ट्रेनिंग देणं, त्या ठिकाणी त्यांना जाऊन पीक प्रात्यक्षिक देणं, त्यांना इनपुट जे लागतात आदानं जे लागतात त्यांना शेतीसाठी तर ती फ्री मध्ये देऊन त्यांना ट्रेनिंग देऊन चांगलं उत्पादन कसं करता येईल त्या पद्धतीने आपण त्यांना मार्गदर्शन करतो.
1: सर, आता शेतकऱ्यांना खात्रीशीर आणि शुद्ध बियाणं मिळवण्यासाठी आपली संस्था आहे ही कोणती यंत्रणा राबवते?
0: नक्कीच, संस्थेने आता 10 वेगवेगळ्या सुधारित जाती तयार केल्या
1: आहेत. आताच आपण सांगितलं
0: शेतकऱ्यांकडेच पोहोचल्या नाही तर हे तंत्रज्ञान उपयोगी राहणार नाही. त्यासाठी एकटी संस्था कुठपर्यंत बियाणं पुरवणार पूर्ण देशभरात, तर त्यासाठी जे काही बियाणं उत्पादन करणाऱ्या संस्था आहेत, मग आपली महाबीज असेल किंवा नॅशनल सीड कॉर्पोरेशन असेल किंवा वेगवेगळ्या राज्यातले त्यांचे सीड कॉर्पोरेशन असतील, तर त्यांना आपण ब्रीडर सीड देतो

0: ते बियाणं तयार करतात आणि त्या ठिकाणी त्या त्या राज्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करतात. या व्यतिरिक्त ज्या बाकीच्या खाजगी बीज उत्पादक कंपनीज आहेत तर त्यांना सुद्धा आपण लायसन्स देतो, त्यांच्याकडून लायसन्स फी आणि रॉयल्टी घेऊन त्यांना सुद्धा हे बियाणं तयार करण्याचा आणि विक्री करण्याचा परवाना आपण त्यांना देतो. अशा 200 खासगी बीज उत्पादक कंपनी आमच्याशी जोडलेल्या आहेत, त्यामार्फत सुद्धा आपलं बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतं. आणि या व्यतिरिक्त आपल्या संस्था काही प्रमाणात बियाणं उत्पादन करते, शेतकरी ऑनलाईन माध्यमातून त्यांना लिंक दिली जाते व्हॉट्सअप ग्रुपवरती, त्या माध्यमातून ते रजिस्टर करू शकता आणि ते बियाणं ते स्वतः येऊन घेऊन जाऊ शकतात. किंवा एखादा दूरवरतून वेगवेगळ्या राज्यांमधून शेतकरी आहेत तो स्वतः येऊ शकत नाही, त्यासाठी आपण पोस्टाने सुद्धा बियाणं पुरवण्याची सोय केलेली आहे. फक्त पोस्टल चार्जेस आणि बियाण्याची किंमत एवढे पैसे ऑनलाईन त्यांनी ट्रान्सफर केले संस्थेच्या अकाउंटमध्ये, तर आपण त्याच्या घरपोच सुद्धा बियाणं
1: पोहोचू शकता. सर, सध्या आपण पाहतोय की कांद्याच्या दरामध्ये खूप तफावत दिसते किंवा खूप कमी प्रमाणात शेतकऱ्यांना हे कांद्याचे दर मिळतात, म्हणजे अगदी कमी भावामध्ये, किंवा तो रस्त्यावर सुद्धा काही शेतकरी एक परिस्थितीच्या पुढे हतबल होऊन ते फेकतायत. तर अशी परिस्थिती आपण म्हणूयात की भविष्यात आपल्या शेतकरी बंधून पुढे येऊ नयेत, त्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने नियोजन करावं, किंवा जे म्हणूयात आपण की नेमकं कधी आणि कसं नियोजन करावं लागेल जेणेकरून त्यांना जो आर्थिक तोटा आहे तो सहन करावा लागणार नाहीये, याबद्दल आपलं काय मार्गदर्शन असेल?
0: आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कांद्याच्या दराचे जे चढ उतार आपल्याला पाहायला मिळतात त्याची एक सायकल आहे. 2 ते 3 वर्षानंतर ते प्राइस फ्लक्च्युएशन येतच असतं. दरवर्षीचा जो ट्रेंड आहे किमतीचा चढ उताराचा तो जर आपण पाहिला, आता हे वर्ष जे आहे ते एक्सेप्शनल आहे. यावर्षी गल्फ कंट्रीमध्ये जो युद्धजन्य परिस्थिती
1: त्यामुळे पण म्हणू शकतो,
0: त्यामुळे निर्यात पूर्णच घटली आणि त्याचा परिणाम आपल्या डोमेस्टिक मार्केटवरती झाला. परंतु दरवर्षी जर आपण पाहिलं तर कांद्याचे दर हे जानेवारी नंतर कमी व्हायला सुरुवात होतात आणि ऑगस्ट नंतर परत वाढायला सुरुवात होतात. याचं कारण महत्वाचं आहे की भारतामध्ये कांदा 3 हंगामात पिकवला जातो. कांद्याला वर्षभर मागणी सातत्याने सारखी असते. साधारणपणे आपल्याला दिवसाला 50,000 ते 70,000 मेट्रिक टन कांदा खाण्यासाठी लागतो भारतामध्ये. परंतु आपला कांदा जो आहे तो रब्बी हंगामामध्ये 65% कांद्याचं उत्पादन होतं आणि याउलट खरीप आणि रांगडामध्ये प्रत्येकी हे 15 ते 20% एवढंच उत्पादन होतं. तर त्याच्यामुळे खरं जर पाहिलं तर रब्बी हंगामाचा कांदा हा मार्चमध्ये काढला जातो, मार्च एप्रिलमध्ये काढला जातो आणि खरीप हंगामाचा कांदा सुरू होतो नोव्हेंबर नंतर. आणि हे मधले जे 6 महिने कुठलाच कांदा शेतातून काढला जात नाही, तर या 6 महिन्यामध्ये आपल्याला कांदा उत्पादनच होत नाही, तो सर्व कांदा स्टोरेजवरती अवलंबून असतो. आज स्टोरेजमध्ये नुकसान जास्त झालं तर शॉर्टेज तयार होत, तर आपली ही जी आवक होतीये मार्च एप्रिल मे जून मध्ये रब्बीच्या हंगामात जास्त कांदा तयार होतो, तर त्याच्यामुळे आवक मार्केटमध्ये जास्त झाल्यावर कांद्याचे दर पडतात. आणि या उलट जर खरीप हंगामात नुकसान जास्त झालं कांद्याचं आणि स्टोरेजमध्ये जास्त नुकसान झालं तर ऑगस्ट नंतर कांद्याचे दर वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. यासाठी उपाय 2 आहेत. एकतर चांगल्या पद्धतीचं स्टोरेज तंत्रज्ञान वापरून कांदा स्टोअर करणं, जेणेकरून एप्रिल मे मध्ये तुम्हाला फोर्सफुली कांदा विकावा लागणार नाही. दुसरी गोष्ट, ज्या ज्या ठिकाणी खरीप हंगामामध्ये उत्पादन घेणं शक्य आहे त्या ठिकाणी खरीप हंगामात उत्पादन घ्या. तुमचा कांदा हा ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान मार्केटमध्ये जाईल, त्यावेळेस तुम्हाला चांगला दर मिळू शकतो.
1: सर, आज सरकार कृषी क्षेत्रामध्ये उद्योजकता वाढवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे आणि आपल्या संस्थेकडून कांदा आणि लसूण पिकामध्ये उद्योजक घडवण्यासाठी किंवा त्यात मार्गदर्शन करण्यासाठी काही उपक्रम हे केले जातात का?
0: नक्कीच. कांदा आणि लसूण संशोधन संस्थेमध्ये अॅग्री बिझनेस इन्क्युबेशन सेंटरची स्थापना 2019 साली आणि या अॅग्री बिझनेस इन्क्युबेशन सेंटरद्वारे अनेक स्टार्टअप्स जे नवीन नवीन कल्पना घेऊन कांदा आणि लसूण किंवा अन्य पिकांमध्ये सुद्धा नवीन कल्पना घेऊन काही उद्योग जर करण्यासाठी पुढे येत असेल तर त्यांना आपण प्रोत्साहन देतो, त्यांना टेक्निकल गायडन्स देतो, मार्गदर्शन देतो. किंवा त्यासाठी आपल्या इथं वर्क स्पेस असेल किंवा कस्टम हायरिंग सेंटर असेल किंवा त्यांना तांत्रिक मार्गदर्शनासाठी ज्या लॅबोरेटरीज आहेत तर त्या तिथे ऍक्सेस दिला जातो त्याचा. आणि असे बरेच जवळपास 35 स्टार्टअप्स आज कांदा आणि लसूण संशोधन संचालनाच्या मार्गदर्शनाखाली उभारी घेत आहेत, नवीन नवीन कल्पना ते आपल्या क्षेत्रामध्ये राबवत आहेत.
1: शेतकरी बंधूंनो, राजगुरुनगर येथील कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाच्या कार्याचा आणि कृषी क्षेत्रात

0: योगदानाचा आज आपण सविस्तरपणे आढावा घेतला. संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याच्या माध्यमातून ही संस्था कृषी प्रगतीसाठी मोलाचं कार्य करत आहे. आजच्या मुलाखतीतून मिळालेली माहिती शेतकरी बांधवांसाठी तसंच कृषी क्षेत्राशी संबंधित सर्वांसाठी उपयुक्त ठरेल अशी आम्ही आशा करतो. सर, खूप खूप धन्यवाद आज आपण इथे आलात आणि आमच्या शेतकरी बंधूंना आपल्या संस्थेविषयी आणि आपल्या कार्याविषयी माहिती दिलीत. याबद्दल मी पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: शेतकऱ्यांसाठी कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाचे योगदान याविषयी डॉक्टर राजीव बळीराम काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. सादर करते होते धीरज केदारी. कार्यक्रमात यानंतर जाणून घेऊया बाजारभाव. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त बाजारभाव पुढील प्रमाणे आहेत. वेगळा उल्लेख नसल्यास सर्व मालाची आवक ही क्विंटलमध्ये असून दर रुपयांमध्ये आहेत. बाजारभाव याप्रमाणे: बाजरी महिको 556 क्विंटल, कमीत कमी 3,300, जास्तीत जास्त 3,600, सरासरी 3,450. गहू शरबती 466 क्विंटल, 4,900 ते 6,200, सरासरी 5,500. ज्वारी मालदांडी 751 क्विंटल, 5,800 ते 6,500, सरासरी दर 6,150. मका लाल 2 क्विंटल, 2,500 ते 2,600, सरासरी 2,550. मूग हिरवा 45 क्विंटल, 9,100 ते 9,700, सरासरी 9,400. सोयाबीन पिवळा 27 क्विंटल, 5,000 ते 6,790, सरासरी 6,701. सूर्यफूल मॉडर्न 46 क्विंटल, 5,500 ते 6,880, सरासरी 6,850. डाळिंब आरक्ता 1,002 क्विंटल, 2,000 ते 15,000, सरासरी 8,500. गहू 11 क्विंटल, 2,200 ते 2,400, सरासरी 2,300. बाजरी 6 क्विंटल, 2,600 ते 2,600, सरासरी 2,600. मका 7 क्विंटल, 1,800 ते 1,900, सरासरी 1,850. हरभरा 46 क्विंटल, 6,200 ते 6,900, सरासरी 6,550. उडीद 3 क्विंटल, 9,100 ते 10,300, सरासरी 9,700. बटाटा लोकल 6,841, 1,000 ते 1,500, सरासरी 1,250. कांदा 9,009 क्विंटल, 600 ते 2,200, सरासरी 1,400. टोमॅटो 2,402 क्विंटल, 1,000 ते 2,500, सरासरी 1,750. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त बाजारभाव आत्ताच आपण ऐकले. शेतकरी बंधू भगिनींनो, याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र, यानंतर ऐकूयात काही निवेदनं.
1: हे जीवन सुंदर आहे.
2: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
3: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
4: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
2: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह.

0: महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: जीवन सुंदर आहे.
0: उज्ज्वल असा भविष्यकाळ घडवण्यासाठी वर्तमानात जसे कष्ट केले पाहिजेत तसंच काय घडलंय

0: उज्ज्वल असा भविष्यकाळ घडवण्यासाठी वर्तमानात जसे कष्ट केले पाहिजेत, तसंच काय घडलंय, आपली परंपरा काय, आपण कोठून आलो हेही अभ्यासणं फार महत्वाचं.
1: राजवाड्यांची इतिहासाची संकल्पना ही व्यापक आणि सर्वसमावेशक होती. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील राजकीय घटना म्हणजे लढाया तह नाहीत, तर संपूर्ण मानवी समाजाचा अभ्यास म्हणजे इतिहास.
0: इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ इतिहासाचार्य वी का राजवाडे यांच्याविषयी डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण जरूर ऐका. 24 जूनच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. रात्रीचे 8:04 आणि 42 सेकंद झालेले आहेत. ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्यात येत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण झालं. साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पी नारायणन यांना आणि समाजकार्यासाठी माजी न्यायाधीश न्यायमूर्ती केटी थॉमस यांना पद्मविभूषणानं सन्मानित करण्यात आलं. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकीपटू सविता पुनिया यांचा पद्मभूषण प्रदान करून गौरव करण्यात आला. कलाक्षेत्रातला पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना मिळाला. महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता आर माधवन तसंच तारपा वादनासाठी प्रसिद्ध वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या ढिंडा यांना कलाक्षेत्रातली पद्मश्री मिळाली. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देण्यात आली. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. त्यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री आज वितरित झाले. केंद्रीय खाण मंत्रालयानं 56 महत्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिज ब्लॉक्स तसंच 11 शोध परवाना ब्लॉक्सचा यशस्वी लिलाव केला आहे. मंत्रालयानं आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या 88 ब्लॉक्सपैकी 56 ब्लॉक्सचा लिलाव पूर्ण झाला आहे. केंद्र सरकारनं प्रथमच गुजरात, उत्तराखंड आणि तेलंगणा इथल्या महत्वपूर्ण खनिज ब्लॉक्सचा लिलाव केला असून या टप्प्यात ग्रॅफाइट, दुर्मिळ पृथ्वी खनिज, टायटानियम यासारख्या खनिजांचा समावेश आहे. याशिवाय मंत्रालयानं नव्या व्यवस्थेअंतर्गत आतापर्यंत 11 अन्वेषण परवाने ब्लॉक्सचा लिलाव केला असून अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओदिशा इथल्या ब्लॉक्सचे प्रथमच लिलाव झाले. या लिलावांमुळे स्वच्छ ऊर्जा, संरक्षण क्षेत्र आणि प्रगत उत्पादन उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण खनिजांच्या शोध आणि विकासाला गती मिळणार आहे. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एएनटीएफ आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत. चांगले अधिकारी हे एएनटीएफमध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. एप्रिल 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिर्षक यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जर्मनीत सुहल इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आज 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. शिव नरवालला पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल ज्युनियर प्रकारात रौप्य पदक मिळालं, तर याच प्रकारात युग प्रताप सिंग राठोडनं कांस्य पदक पटकावलं. भारतानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तल ज्युनियर सांघिक प्रकारातही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या 15 पोहोचली असून यात 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज गटफेरीतले महत्वाचे सामने होत आहेत. नॉकआउट फेरीत स्थान मिळवण्यासाठी सर्व संघ शर्थीची झुंज देतील. अमेरिकेत ह्युस्टन इथं गट केमध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ उझबेकिस्तानचा सामना करेल. सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करावी लागल्यानंतर हा संघ आता पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना रात्री 10:30 सुरू होईल. अमेरिकेत बोस्टन इथं भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1:30 गट एलमध्ये इंग्लंड आणि घाना यांच्यात लढत होईल. कॅनडा टोरंटो इथं 4:30 गट एलमधल्या आणखी एका सामन्यात क्रोएशियाचा सामना पनामाशी होईल. त्यानंतर उद्या सकाळी 7:30 ग्वाडलहारा इथं गट के मधल्या सामन्यात कोलंबियाचा सामना DR कॉंगोशी होईल.

0: भारत अमेरिका आणि इराण यांच्यातला सामंजस्य करार यशस्वी होईल अशी आशा असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीत ते आज बोलत होते. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी मंगोलिया दौऱ्यादरम्यान मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री आणि उद्योग मंत्री यांची भेट घेतली. भारतीय नौदलाचं आयएनएस उदयगिरी हे युद्ध जहाज आणि आयएनएस कावरत्ती ही पाणबुडी विरोधी युद्धनौका अशी दोन्ही जहाजं व्हिएतनामच्या न्हा रोंग बंदरात पोहोचली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातला प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. रात्रीचे 8:15:36 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: नमस्कार श्रोते हो, एक कलाकार या कार्यक्रमात मी संजीवनी घाडीगावकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसंच मराठी नाट्यसृष्टीमधील एक अतिशय प्रतिभावान, प्रयोगशील आणि सर्जनशील दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे डॉ जब्बार पटेल यांचा आज वाढदिवस. त्या अनुषंगानं आज त्यांच्या कारकिर्दीविषयी, त्यांनी रसिकांना दिलेल्या वेगळ्या धाटणीच्या उत्तम कलाकृतींविषयी बोलूयात आजच्या एक कलाकार या कार्यक्रमात.

एक कलाकार या कार्यक्रमात आज आपण बोलतोय डॉक्टर जब्बार पटेल यांच्या कलाकृतींविषयी. बालरोग तज्ज्ञ म्हणून काम सुरू असतानाच डॉक्टर जब्बार पटेल यांचं वेगवेगळी नाटकं वाचणं ते बसवणं हे सुरू होतं. किंबहुना वयाच्या 10व्या वर्षापासूनच त्यांना नाटक, अभिनय, दिग्दर्शन या गोष्टींची जाण समज होती, जी पुढे विकसित होत गेली. नाटक हा ध्यास डॉक्टर झाल्यानंतरही कायम होता. त्याच दरम्यान विजय तेंडुलकरांशी त्यांची ओळख झाली. तेंडुलकरांची नाटकं रंगभूमीवर आणताना डॉक्टर जब्बार पटेल यांनी अनेक नवनवीन प्रयोग केले. नाट्यसृष्टीकडून आणि रसिकांकडून त्याची दखलही घेतली गेली. त्यांनी दिग्दर्शित केलेलं तेंडुलकरांचं घाशीराम कोतवाल हे नाटक अनेक वादानंतरही गाजलं. एक दिवस वात्रटीकाकार रामदास पुटाणे हे डॉक्टर जब्बार पटेल यांच्याकडे आले आणि त्यांनी तेंडुलकरांच्या कथेवर आधारित पटकथा त्यांच्यासमोर ठेवली आणि यावर आपण चित्रपट काढायचा आहे असं सांगितलं. त्या चित्रपटाने जब्बार पटेल हे नाव चित्रपट दिग्दर्शक म्हणून रसिकांसमोर आलं. तो चित्रपट होता 1975 साली प्रदर्शित झालेला सामना.

मधलं गूढरम्य वातावरण, निळू फुले आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या संवाद आणि अभिनयाची जुगलबंदी आणि भास्कर चंदावरकरांचं प्रसंगानुरूप संगीत असलेली गाणी यामुळे प्रचंड गाजला. बर्लिन चित्रपट महोत्सवात भारताची प्रवेशिका म्हणून गेलेला सामना हा पहिला चित्रपट ठरला. पदार्पणातच वेगळा विषय, आशय आणि वेगळी मांडणी या वैशिष्ट्यांमुळे प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून डॉक्टर जब्बार पटेलांकडे पाहिलं जाऊ लागलं. यानंतर आणखी एक इतिहास घडवणारा चित्रपट जब्बार पटेलांनी प्रेक्षकांसमोर आणला, तो म्हणजे सिंहासन. अरुण साधू यांच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कादंबऱ्यांमधल्या आशयाचा परिपाक असणारा हा चित्रपट पत्रकाराच्या नजरेतून भ्रष्ट राजकारण आणि सामाजिक प्रश्न मांडणारा होता.

श्रोते हो, सध्या आपण मल्टीस्टारर सिनेमा म्हणून फार सहज बघतो, पण त्यावेळी सिंहासन चित्रपटात निळू फुले, अरुण सरनाईक, डॉक्टर श्रीराम लागू, मोहन आगाशे, नाना पाटेकर, रीमा लागू, मधुकर तोरडमल, सतीश दुभाषी, उषा नाडकर्णी, श्रीकांत मोघे अशा नाट्यसिने क्षेत्रातल्या तब्बल 36 नामवंत कलाकारांची मोठ डॉक्टर जब्बार पटेलांनी अतिशय सुंदररित्या बांधली आणि यशस्वीसुद्धा करून दाखवली. मधल्या काळात गोनी नांटेकरांच्या कादंबरीवर आधारित जैत रे जैद जैत हा पटकथा, संवाद, वेशभूषा, सादरीकरण आणि संगीत या सगळ्या पातळ्यांवर गाजलेला चित्रपट डॉक्टर जब्बार पटेलांनी दिला. डॉक्टर मोहन आगाशे, स्मिता पाटील, निळू फुले, सुलभा देशपांडे अशा मातब्बर कलाकारांची अदाकारी, नाधो महानवरांची गीतं आणि हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत असा अपूर्व योग असणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता असा हा चित्रपट.

श्रोते हो एक कलाकार या कार्यक्रमात आज आपण बोलतोय डॉक्टर जब्बार पटेल यांच्याविषयी. एकाहून एक सरस चित्रपट डॉक्टर जब्बार पटेल यांनी रसिक प्रेक्षकांसमोर आणावेत आणि रसिकांसह समीक्षकांनीही दाद द्यावी हा जणू पायंडाच झाला होता. संसाराच्या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडून समाजकार्य करू पाहणाऱ्या नायिकेचा प्रवास मांडणारा उंबरठा यामधली स्मिता पाटील यांनी साकारलेली सुलभा महाजन कायम लक्षात राहते. जातीय विषमता, घराणेशाहीचा पोकळ बडेजाव, वंशभेद यावर भाष्य करणारा सोनाली कुलकर्णी अभिनीत मुक्ता या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा चौकटीबाहेरचा अभिनय दाखवणारा एक होता विदूषक या चित्रपटाने सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये तो नावाजला गेला. या चित्रपटाची पटकथा खुद्द पु ल देशपांडे यांनी लिहिली होती. डॉक्टर जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या या कलाकृतींविषयी बोलावं तितकं कमीच आहे.

उत्तमोत्तम चित्रपटांबरोबरच डॉक्टर जब्बार पटेल यांनी काही आशयघन लघुपटही दिग्दर्शित केले. कुमार गंधर्वांवर आधारित हंस अकेला, कुसुमाग्रज, पथिक, लक्ष्मणराव जोशी हे त्यापैकी काही लघुपट. आपल्या कलाकृतींसाठी 7 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या डॉक्टर जब्बार पटेल यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारानेही गौरवलं आहे. याशिवायही अनेक मानाचे पुरस्कार त्यांनी मिळवले. त्यांच्या कलाकृतींमधून त्यांनी नेहमीच हे दाखवून दिले की चित्रपट हे माध्यम मनोरंजनाबरोबरच अनेक सामाजिक प्रश्न, लोकजीवनातल्या अनेक दुर्लक्षित बाजू मांडण्यासाठी ताकदीचं सशक्त माध्यम आहे. कलाक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकासाठी त्यांचा आजवरचा प्रवास हा प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही. आज डॉक्टर पटेल यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा देऊया आणि ऐकूया कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.

0: श्रोते हो, या सुंदर गीताबरोबरच डॉक्टर जब्बार पटेल यांच्यावर केंद्रित एक कलाकार या कार्यक्रमात मी संजीवनी घाडीगावकर आता आपली अनुमती घेते. नमस्कार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
0: एक कलाकार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी पुणे केंद्रावरून. हा कार्यक्रम केंद्रित होता डॉक्टर जब्बार पटेल यांच्या कारकिर्दीवर. श्रोते हो, 8:47 आणि 37 सेकंद होत आहेत. यानंतर ठीक 9:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: मार्केट प्लेस यानी जेम पोर्टल ने महत्वपूर्ण भूमिका निभाई है और ऐसे ही ये और भी नई सेवाएं और सहूलियत उपलब्ध कराता रहेगा। मिहिर जी, आप हमारे स्टूडियो में आए, हमसे ढेर सारी चर्चा की, इसके लिए धन्यवाद।
1: धन्यवाद प्रियंका जी।
2: अभी आप सुन रहे थे पारदर्शी सार्वजनिक खरीद में गवर्नमेंट ई मार्केट जैम की भूमिका पर चर्चा। इसमें भाग ले रहे थे जैम के मुख्य कार्यकारी अधिकारी मिहिर कुमार और आकाशवाणी संवाददाता प्रियंका अरोड़ा।
3: मंथन।
4: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात। रात्रीचे 10 वाजले आहेत। आता प्रसारित करत आहोत मुक्तीपत्रे या नभोनाट्याचा भाग 4। डॉ आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाचं हे आकाशवाणी रुपांतर आहे। यामधील सहभागी कलाकार आहेत मानसी वझे आणि मनोज भिसे। सादरकर्त्या आहेत गौरी लागू। ऐकूया मुक्तीपत्रे या नभोनाट्याचा भाग 4।
5: श्री माननीय डॉक्टर सर यांस सप्रेम नमस्कार। मी तुम्हाला अनेक वेळा प्रत्यक्ष भेटले असले तरीही पत्र लिहिण्याचा हा पहिलाच प्रसंग। काही चूक झाली तर कृपा करून क्षमा कराल ही अपेक्षा। मी तुम्हाला फोनच करणार होते पण तुम्ही सतत कामात आणि घरी तुम्हाला डिस्टर्ब करणं योग्य वाटेना म्हणून सविस्तर पत्र लिहायचं ठरवलं। मी लतिका, प्रतीकची बायको। मी 2 दिवसांपूर्वी इथे आले। येण्यापूर्वी तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही नाही भेटलात। खरं तर मी सुट्टीसाठी इथे यायचं म्हणून प्रतीकनं तिकीटं पाठवली होती। मी खूप छान मूडमध्ये होते। एअरपोर्टवर तो मला न्यायला आला पण अजिबात उत्साही नव्हता, जेवढ्यास तेवढी उत्तरं देत होता। नेमकं काय झालं ते मला कळेना। घरी पोचल्यावर माझ्या नजरेतून मी घराचा सर्व्हे केला पण संशयास्पद असं काहीच दिसलं नाही, काहीच कळेना। तो सगळ्यांची चौकशी करत होता पण त्रयस्थासारखा। तुम्हाला पत्र लिहिलं का असं विचारलं तर प्रश्नाला बगल द्यायला लागला। पूर्वी कसं त्याचं पत्र, तुमचं पत्र याचा झेरॉक्स सेट तो मला पाठवायचा। त्याचं काहीतरी बिनसलंय हे मला जाणवत होतं। संध्याकाळी आम्ही फिरायला गेलो, भटकलो। मी सुट्टीच्या आदल्या दिवशी यावं असा त्याचा आग्रह होता पण माझ्या असं लक्षात आलं की मीच बोलतीये आणि त्याचा रिस्पॉन्स अगदी जेवढ्यास तेवढा आहे। इतक्या दिवसांनी माझ्या हातचं जेवण त्याला मिळावं म्हणून मी त्याला सुचवलं की रात्री मी त्याच्या पसंतीचा बेत करते। तसा तो खुशीने हसला पण त्यात नेहमीची गंमत नव्हती। आणि आश्चर्य म्हणजे तो मला स्वयंपाकात मदत करायला आला। भाज्या चिरून दिल्या, सॅलड तयार केलं। जेवायला बसायच्या आधी त्याने मला वेलकम गिफ्ट म्हणून आवडतं सेंट दिलं। मला चांगलं वाटत होतं पण तरीही मला सारखं वाटायला लागलं डॉक्टर की निघण्यापूर्वी तुम्हाला भेटायला हवं होतं। प्रतीक मुक्तांगणला ॲडमिट असताना नातेवाईकांच्या सभेमध्ये आम्हाला सांगितलं होतं की तुमच्या मनातले संशय प्रथम काउन्सिलरकडे बोला, डायरेक्ट पेशंटबरोबर नको। मनातला संशय वास्तवाबरोबर ताडून पहा, त्यांचा मेळ बसतोय का ते पहा। आपलं भांडण त्याच्या व्यसनाशी आहे, त्या व्यक्तीशी नाही। आणि व्यसनाच्या आजारात चढउतार होतात, स्लिप होऊ शकते, हे सत्य कटू असलं तरी शक्यता म्हणून ते मान्य करायलाच हवं। सगळे मुद्दे जसजसे आठवत गेले तसा धीर येण्याऐवजी घामच फुटायला लागला। कारण हा देश परकाव आणि मी तर इथे कोणाला म्हणजे कोणालाच ओळखत नाही। आज सकाळी प्रतीक कामाला गेला तेव्हा पुन्हा मी बारीक नजरेनी घर शोधलं। इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदा त्याच्यामध्ये काही बदल झाल्यासारखं वाटत होतं। तो बरं होण्यासाठी उत्सुक वाटत होता, सिरियसली घेतोय असं वाटत होतं। का कोण जाणे, मी खूप रडले।

अचानक आठवलं की त्याला एकटं वाटलं की तो पत्र लिहितो. खरं सांगू का डॉक्टर, कधी कधी वाटतं की हा माणूस मला कळलाच नाही. त्याच्या वागण्यामध्ये नेमकं मनापासूनचं कोणतं आणि स्वतःची चूक झाकायला केलेलं नाटक कोणतं हेच कळत नाही मला. ही माणसं खूप भडकली तरी जशी भीती वाटते ना, तशीच भीती ते खूप शांत चांगले वागायला लागले की वाटते डॉक्टर. आणि तुम्ही माझ्या या पत्राला उत्तर लिहू नका, मी फोनवरच बोलेन तुमच्याशी. किंवा नाही, त्यापेक्षा मी त्याला सरळ सांगू शकेन ना की अस्वस्थ वाटलं म्हणून मी तुम्हाला लिहिलं पत्र. नाही, काय करू, मुलांची खूप आठवण आली म्हणून आत्ताच फोन केला होता त्यांना. ते दोघंही आजी आजोबांकडे छान मजेत आहेत. पूर्वी प्रतीकला

नाही, काय करू, मुलांची खूप आठवण आली म्हणून आत्ताच फोन केला होता त्यांना. ते दोघंही आजी आजोबांकडे छान मजेत आहेत. पूर्वी प्रतीकला मुलांमध्ये खूप इंटरेस्ट होता, तो त्यांच्याबरोबर खेळणं खूप एन्जॉय करायचा डॉक्टर. पण गेल्या 4-5 वर्षात सगळंच चित्र बदललं. पण आता तो बरा असताना देखील त्यांचं रिलेशन पूर्वीसारखं अजिबात नाही. त्या मानाने आमच्या दोघांचं सध्या बरं आहे असंच म्हणायला पाहिजे. पण लिहायलाही भीती वाटते, कारण आत्ता आहे हे किती काळ टिकणार कोणाला ठाऊक. काय विचित्र मन असतं पहा डॉक्टर. जेव्हा प्रतीकचं पिणं आतोनात वाढलं होतं तेव्हा जवळजवळ खात्रीच पटली होती की या परिस्थितीतून बाहेर पडण्याची आशाच नाही. आणि आता तसं होतंय तर पुढची चिंता की हे टिकलं नाही तर. आत्ताचा हा क्षण मनपूर्वक जगा हे म्हणणं सोपं आहे डॉक्टर, पण ते प्रत्यक्षात कसं जमवायचं हेच कळत नाही आहे मला. ह्या सततच्या चिंतेमुळे माझ्या वागण्यातली सगळी उत्स्फूर्ततास निघून चालली अलीकडे. त्याच्याशी बोलताना प्रत्येक वाक्य मी मनामध्ये तपासून घेते. कधी कधी वाटतं हे असं किती दिवस चालायचंय. तो मुक्तांगणला असताना तिसऱ्या आठवड्यामध्ये त्याला भेटायला गेले होते तेव्हा तो म्हणाला होता, वा प्रकृती सुधारलेली दिसतीये, मी इथे आहे ना. खूप त्रास पडला होता तेव्हा स्वतःला कंट्रोल करताना. हे असं तिरकं बोलणं त्याच्यामध्ये आधी नव्हतं, ह्या ॲडिक्शनच्या काळामध्ये वाढलं ते. आणि आता पुन्हा आजारात चांगला वागायला लागला, समजून घ्यायला लागला म्हणून सुस्कारा सोडत होते, तर गेला 1.5 दिवस हे वेगळंच वागणं. डॉक्टर, हे सगळं निभावून नेणं मला किती कठीण जात आहे हे तुम्हीच समजू शकाल. कधी कधी ना मला प्रश्न पडतो की मी ज्याच्यावर प्रेम केलं तो माणूस हाच का. आणि कधी असाही प्रश्न पडतो की आपण ह्याच्यावर केलं ते प्रेम होतं का. मी काही आर्थिक दृष्टीने त्याच्यावर अवलंबून नाही. कधी कधी वाटतं की आत्तापर्यंत मी त्याला जरुरीपेक्षा जास्त किंमत दिली असं तर नाही ना. त्याचवेळी स्ट्रिक्ट वागायला हवं होतं. पण मी एक पाहून ठेवलंय स्वतःबद्दल. त्याच्याशी वागताना मी जेव्हा आईसारखी असते ना तेव्हा मला त्याचा राग नाही येत. पण मी जेव्हा पत्नी म्हणून विचार करते तेव्हा नुसता रागच नाही, घृणा वाटायला लागते त्याची. इतक्या वाईट पद्धतीने त्याने वागवलंय मला. आता तर मला त्याच्यामध्ये पुरुष म्हणूनही आकर्षण वाटत नाही. तो भाग मेलाच माझ्यामधला. त्याच्या पिण्याच्या काळामध्ये जबरदस्ती करून शरीर संबंध वसूल करायचा तो. मुक्तांगण नंतरच्या दिवसांमध्ये त्यात बदल झाला, म्हणजे तो विरक्तच झाला जवळजवळ. मलाही सुटल्यासारखं झालं. आता परदेशात जाऊन ह्याला 8-9 महिने झालेत पण त्याबाबतीत तो आग्रही नाही वाटला. मला कळत नाही आहे डॉक्टर, ह्याला नॉर्मल म्हणायचं की ॲबनॉर्मल. पूर्वी आम्ही खूप फ्रँकली बोलायचो या विषयावर, पण आता हा संवादही थांबलाच आहे कम्प्लिटली. मला कधीतरी वाटतं की हा माझी परीक्षा तर पाहत नसेल. पिण्याच्या काळात त्यांनी माझ्यावर वाटेल ते आरोप करून झालेत डॉक्टर. त्याबद्दल तुमच्या पत्रांमध्ये त्यांनी ओझर तर लिहिलंय. माझ्या पत्रांमध्ये कधी कधी क्षमा मागण्याचा सूर असतो त्याचा, पण त्यावर विश्वास कसा आणि का ठेवायचा. आता जगायचं ते फक्त मुलांसाठी अशा ठाम मताला मी येत असतानाच प्रतीकनी ट्रीटमेंटला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. कन्फ्युजनमधून बाहेर पडत होते आणि पुन्हा आता त्यात ओढली गेले. त्याच्या रिकव्हरीला मदत व्हावी अशी सुद्धा मनापासून इच्छा असतेच डॉक्टर. डॉक्टर, माणूस म्हणून तो खरंच वाईट नाही. अगदी आज पहाटे सुद्धा तो झोपेमध्ये माझ्या जवळ सरकला तेव्हा मी त्याला कुशीत घेतलाच अगदी मनापासून. नवरा बायकोंचं नातं हे जर

असेल तर अल्कोहोलिक नवरा बायकोंचं नातं म्हणजे महागूढच असणार. आता एवढं लिहिल्यावर मला कितीतरी हलकं वाटायला लागलंय डॉक्टर. जर गेले 8 महिने प्रतीक जबाबदारीने वागतोय तर त्याची स्लिप होईल असं मी ठासून म्हणण्याचं काहीच कारण नाही. आणि प्रतीकनं सुद्धा नेहमी अगदी उत्तम मूडमध्ये असलंच पाहिजे असा तरी माझा अट्टाहास कशाला हवा. तुम्ही म्हणालच की आता आपोआप शहाणपण यायला लागलंय म्हणून, पण खरंच डॉक्टर तुमच्या सल्ल्याची आणि आधाराची आम्हाला दोघांनाही खूप गरज आहे. कधी कधी नातेवाईकांपेक्षाही डॉक्टर्स काउन्सिलर्स जास्त जवळचे वाटतात. आणि हो, मी हे पत्र प्रतीकला दाखवायचं ठरलंय अगदी नक्की, तेव्हा तुम्ही मला उत्तर पाठवाच. थांबते आता. अच्छा लतिका,

प्रिय लतिका, यू आर अन अमेझिंग कपल. खूपच मस्त जोडी आहे तुमची. कशावरून विचार? दोघेही अगदी ओघवत्या शैलीमध्ये पत्र लिहिता. तुझं पत्र वाचून मला तुझ्या शैलीबरोबरच प्रतीकबरोबर तू हे पत्र शेअर करणार या निश्चयाचंही अतिशय कौतुक वाटलं. प्रत्यक्ष संवादामध्ये अडथळे निर्माण झालेले असतील त्यावेळी लिहिण्याचा उपयोग करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यात कोरडेपणा असता कामा नये. आत्तापर्यंतच्या पत्रव्यवहारामध्ये तुझा डायरेक्ट सहभाग नव्हता. आता तू तिथे आहेस, त्या काळामध्ये अशी इन्व्हॉल्वमेंट मिळेल आणि हा एक फायदाच असेल. प्रतीकच्या वागण्याच्या स्पष्टीकरणासाठी मी त्याच्या पत्राची वाट पाहणं पसंत करेन. हां, पण तुझ्या पत्रात तू इतके मुद्दे मांडलेस, म्हणजे खरं सांगू तुझं पत्र वाचल्यावर मी त्यातल्या पॉईंट्सची एक छोटी यादी तयार केली आणि त्याप्रमाणे आता पत्र लिहायचं ठरवलं आहे. म्हणजे एक आराखडा नजरेसमोर येईल. एखाद्या कुटुंबामध्ये जेव्हा व्यसनाचा आजार उद्भवतो त्यावेळी कुटुंबातल्या सदस्यांच्या मनात नकारात्मक भावनांचं एक वादळ सुरू होतं. हे सारं माझ्याच नशिबाला का यावं असे विचार यायला लागतात. आजूबाजूची कुटुंब अचानक संपूर्णपणे सुखी दिसायला लागतात. माझ्याकडून काहीतरी चुकलं म्हणून हे माझ्याच वाटेला आलंय अशी भावना वाढीला लागते. स्वतःबद्दलच खंत वाटणं, स्वतःला सर्वस्वी जबाबदार मानणं म्हणजे गिल्ट, हा या वादळातला एक प्रवाह. आपण ज्या माणसावर प्रेम आस्था यांचा वर्षाव केला ती आपली निवड चुकली याबद्दलचा स्वतःवरचा राग आणि कुटुंबातल्या व्यसनाधीन माणसांबद्दलचा राग. जेव्हा या व्यक्तीचा प्रचंड राग म्हणजे अँगर येतो तेव्हा त्याच्यामधले काही चांगले गुण औषधाला सुद्धा दिसत नाहीत. ती व्यक्ती समोर आली तरी वाट लावली यानं आमच्या आयुष्याची असा विचार येतो. अनेक अपशब्द तोंडात येतात. त्याबरोबरच येतं डिप्रेशन. हां, आता काय उपयोग नाही, सगळं संपलं, वाट लागली, खत्तम. फायदा काय एवढं सगळं करून? हे सारे विचार या नैराश्याच्या पाठीमागे असतात. प्राप्त परिस्थितीबद्दलचा ठपका म्हणजे ब्लेम ठेवण्यासाठी व्यसनाधीन व्यक्ती समोर असतेच. ही व्यक्ती मात्र त्याचवेळी कुटुंबियांवर सुद्धा एक ठपका ठेवत असते. तुम्ही माझं अशा माणसाशी लग्न का लावून दिलं असा सवाल करत स्वतःच्या आईवडिलांवर ठपका ठेवणाऱ्या काही जणी ही मला माहिती आहेत. व्यसनाधीनतेची समस्या असलेल्या घरामध्ये ब्लेम गेमचा हा डाव रोज नव्यानं रंगत असतो. प्रत्येक क्षणाला भविष्याबद्दलची चिंता, हा तर स्थायी भाव बनून जातो. एन्झायटीच्या जाळ्यामध्ये एकदा व्यक्ती सापडली की त्याचे परिणाम शरीरावरही होऊ लागतात.

छाती धडधड होणं, हातपाय कापणं, पोटात गोळा येणं, ऍसिडिटी, डोकेदुखी अशी लक्षणांची रांगच लागते. आणि मग येतं ते डिजेक्शन, म्हणजे आपण सतत इतरांकडून आणि स्वतःकडून सुद्धा नाकारले जाणं, ही अवस्था. कौटुंबिक समारंभामध्ये, सामाजिक वर्तुळामध्ये व्यसनाधीन व्यक्ती आणि त्याचे कुटुंबीय यांना वगळण्याची, अनुल्लेखानं मारण्याची प्रतिक्रिया दिसायला लागते. या भावना समजूनच घेतल्या तरच बदलता येतील. कुटुंबीय दारू घेत नाहीत पण त्यांच्या मनामध्ये मात्र पेशंटच्या मनाइतकीच घर करून बसलेली असते ती दारू. तू तुझ्या पत्रामध्ये लिहिलं आहेस की ती घराची तपासणी जरा आठवून पहा. फॅमिली मेंबर्स आर इक्वली प्रिऑक्युपाईड विथ म्हणजे हिज अल्कोहोल. आपला पेशंट जेव्हा रिकव्हरीच्या मार्गावर येतो तेव्हा त्याला त्याचं प्रिऑक्युपेशन कमी करण्याचे विविध मार्ग आम्ही सुचवतो. कुटुंबीयसुद्धा पेशंटच्या प्रत्येक वर्तनाची संगती त्याच्या पिण्याशीच लावत असतात. गडबड दुहेरी असते आणि म्हणून तर या आजाराला फॅमिली सिकनेस किंवा कुटुंबाचा आजार असं म्हणतात. पेशंट आणि नातेवाईक अशा दोघांनाही मदतीची आवश्यकता असते. लतिका, व्यस्ताधीन व्यक्तीच्या रिकव्हरीमध्ये कुटुंबियांच्या मर्यादांची जाणीव त्यांनी ठेवली तर कुटुंबीय अधिक प्रभावी मदत करू शकतात. प्रतीकच्या व्यसनाधीनतेमुळे तुझ्या मनात त्याच्याबद्दलच्या अनेक आढ्या, पूर्वग्रह निर्माण झालेले असणार आणि ते एका रात्री जाणार नाहीत. परंतु हे पूर्वग्रह आहेत एवढं ओळखता आलं तरी पुरेसं आहे. रिकव्हरीच्या काळामध्ये नात्याची पुन्हा मांडणी करावी लागते आणि त्यासाठी वन डे ॲट अ टाईम हाच मंत्र मदतीला येतो. नात्यामध्ये कालची भंगलेली स्वप्न आणि उद्याच्या अवास्तव अपेक्षा दोन्ही गोष्टी नकोत. आजच्या वागण्यावर, आजच्या सहवासावर आणि त्याची गोडी वाढवण्यावर दोघांनीही भर द्यायला हवा. तुझ्या लक्षात येईल सहवास फुलू लागला तरच स्पर्शाला भर येतो आणि त्यानंतर शरीर सुख येतं. एका छताखाली एकत्र ते सहवास हा भावनिक प्रवास सोपा नाही पण अशक्य सुद्धा नाही आहे. लतिका, पती आणि पत्नी यांच्यामधल्या विश्वासालाच व्यसनाधीनतेच्या काळामध्ये तडा जात असतो आणि पतीमधली संशयवृत्ती वाढणं ही प्रक्रिया अनेक वेळा दिसून येते. पत्नीचा पतीवरचा संशय पिण्यापुरता मर्यादित असतो पण पतीचे संशय मात्र अनेक वेळा यापुढे अनेक पावलं जातात. पत्नीच्या चारित्र्याबद्दल शंका घेणं व्यसनाधीन व्यक्तीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळतं. अर्थात याची कारणं अनेक आहेत. आपण पती या भूमिकेला न्याय देत नसून पतीची बहुतेक कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ आहोत अशी खोल जाणीव व्यसनाधीन व्यक्तीमध्ये असते. लैंगिक दृष्टीने सुद्धा आपण पूर्वी एवढे सक्षम राहिलो नाही हे त्यांच्या लक्षात येतं. त्यामुळे येणारी मानसिक असुरक्षितता पत्नीला पतीच्या संशयाचं लक्ष्य बनवते. पत्नीसाठी शरीर संबंधातली ओढ ही गोष्ट जवळजवळ संपलेली असते. दारूच्या वासानं भरलेलं नवऱ्याचं शरीर किळस उत्पन्न करत असते. तिच्या तीव्र प्रतिक्रियेमुळे पतीचा संशय बळावतो. संशयग्रस्ततेची पहिली पायरी असते अति मालकी हक्काची भावना. असा गुणधर्म ज्यांच्या स्वभावात आहे अशा व्यक्तींना मद्यपाशात अडकल्यावर संशयग्रस्तता येण्याची खूपच जास्त शक्यता असते. पतीच्या व्यसनामुळे अनेक वेळा पत्नी संसाराची जबाबदारी घेते, अर्थार्जन करू लागते, तिचा आत्मविश्वास साहजिकच वाढायला लागतो. या बदलांमुळेही पतीच्या संशयग्रस्ततेमध्ये भर पडते. मुलं, इतर कुटुंबीय आता पतीऐवजी पत्नीला अधिक महत्त्व देऊ लागतात हे सहन न होऊन पती चिडतो. व्यसनामुळे येणारी आत्मकेंद्रितता पती पत्नींच्या नात्यामध्ये अधिकच तणाव निर्माण करते. पत्नीच्या भावनिक गरजा ओळखल्या जात नाहीत. याची प्रतिक्रिया म्हणून पत्नी तुसडेपणी किंवा कठोरपणी वागली तर तेही एक कारण पतीला मिळतं. फक्त एकत्र घालवण्यासाठी म्हणून एकत्र घालवलेला वेळ ही एक प्रभावी औषध यावर आहे. म्हणजे संसारामध्ये हे कारण सोडून इतर अनेक कारणांनी पती पत्नी एकत्र येतात. हे काही व्यसनाधीनपुरतेच मर्यादित आहे असं नाही. मी आणि माझी पत्नी अनेक वेळा रात्री कितीही उशीर झाला तरीसुद्धा 2-3 डाव पत्ते खेळतोच. आम्हाला त्या खेळण्यामधून मजा येते, फ्रेश वाटतं. एकत्र येऊन काहीतरी अगदी बिनमहत्वाची क्रिया करावी, कारण कृतीला फारसं महत्व नाही, महत्व येते एकत्र येण्याला. माझ्या एका पेशंट पती पत्नींनी एकमेकांना पत्र लिहायची कल्पना प्रत्यक्षात आणली. एकाच घरात राहून

लक्षात घे, एकाच घरात राहून सुद्धा ते पत्र लिहायला लागलेत. एका पेशंटने मुक्तांगणमध्ये घेतलेली किचन ड्युटी पुढे घरी सुरू ठेवली. व्यसनाच्या काळात पती पत्नींची क्रिएटिव्हिटी अक्षरशः गंजून गेलेली असते. तिला उजाळा मिळाला तर नात्याला अवश्य ते नवे रंग येऊ लागतात. हे बघ लतिका, भूतकाळातल्या कटू घटना आपण कधी विसरू शकणार नाही. त्यांची याद किती वेळा आणि किती तीव्रतेने येऊ द्यायची हा चॉईस आपल्या हातात आहे. डोंट फॉरगेट बट फॉरगिव्ह. ओके, डोंट फॉरगेट बट फॉरगिव्ह हा अत्यंत महत्वाचा मंत्र आहे. कोणतं नातं पूर्ण आहे, कोणत्या नात्यामध्ये आपण असा दावा करू शकतो की समोरची व्यक्ती मला 100% कळली. अपूर्ण नात्यांनाच पूर्णत्वाची असोशी असू शकते. मला समाधान वाटतंय, तुमच्यामधला मृदू स्नेहाचा धागा ताणला गेला असला तरी तुटला गेलेला नाही आहे. तुझ्या तिकडच्या वास्तव्याचा चांगला उपयोग करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कर. प्रत्येकची काळजी तू करतेस आणि घेतेसही, स्वतःची काळजी घे. डॉक्टर.

आत्ताच आपण मुक्तिपत्रे या नभोनाट्याचा चौथा भाग ऐकला. डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाचं हे आकाशवाणी रूपांतर होतं. यामधील सहभागी कलाकार होते मानसी वझे आणि मनोज भिसे. सादरकर्त्या होत्या गौरी लागू. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. रात्रीचे 10:22 आणि 42 सेकंद झाली आहेत. यानंतर ऐकूया सुनील अवचट यांनी बासरीवर वाजवलेली धानी रागातली लोकधून. त्यांना तबला साथ केली आहे समीर पुणतांबेकर यांनी.

0: आत्ताच आपण सुनील अवचट यांनी बासरीवर वाजवलेली धानी रागातली लोकधून ऐकली. त्यांना तबला साथ केली होती समीर पुणतांबेकर यांनी.
1: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
2: केतकी गुलाब जुई चंपक बन फुले.
1: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा.
2: केतकी गुलाब जुई
1: अशी ही सदा फुली आकाशवाणी.
0: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात डॉ वसंतराव देशपांडे यांचं शास्त्रीय गायन ऐकूया. राग जय जयवंती.

0: नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग जय जयवंती आत्ताच आपण ऐकला. विलंबित ख्यालाची बंदिश तीन तालात निबद्ध होती तर द्रुत ख्यालाची बंदिश एक तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. रात्रीचे 10:59:51 झाली आहेत. ठीक 11:00 हिंदीतून समाचार आणि 11:05 इंग्रजीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं पूनम.

दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आजची तापमानाची ताजी नोंद अशी होती, कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. हा होता हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:05 झाली आहेत. आमचे या सभेचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी संजीवनी घाडीगावकर आता आपला निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या 5:45 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. शुभरात्री. जय हिंद.